मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी अंजली भिडे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आज आहे 9 मे 2026, सकाळचे 7 वाजले आणि वार आहे शनिवार। मंडळी, आज आहे महापराक्रमी वीर योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती। यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते। आणि तसंच मंडळी, आज आहे चुंबक वर्णमाला दिवस। आणि आजच्याच दिवशी 1874 मुंबई ते घोड्यावर चालणारी ट्राम सुरू झाली। 1904 सिटी ट्रोरो हे स्टीम इंजिन 160 किलोमीटर ताशी वेगानं धावणारं युरोपमधील पहिलं इंजिन बनलं। 1936 इटलीनं इथिओपिया देश बळकावला। 1955 पश्चिम जर्मनी नाटोमध्ये सामील झाला। 1975 विजेवर चालणारी टंकलेखन मशीन तयार करण्यात आली। 1999 अटलांटा ग्रामपी नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णननं प्रोन अ गटात रौप्य पदक पटकावलं 1999। 2006 तास्मानियात खाणीतील अपघातानंतर 14 दिवस जमिनीखाली अडकलेल्या 2 कामगारांची सुटका केली। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण आपल्या सकाळची सुरुवात छान भक्तिमय करत असतो जेणेकरून दिवस कसा छान जाईल, आणि त्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा, करिसी अंगीकार तरी काय माझा भार, जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा. याचा अर्थ असा, हे परमेश्वरा, तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहेस. पाप पुण्य घडवून आणणं हे सर्वस्व तुमच्या हाती आहे. या प्रपंचातील कर्मापासून माझी सोडवणूक करा. हे परमेश्वरा, माझा स्वीकार केल्यानं तुम्हाला माझा भार होईल काय? तुकाराम महाराज म्हणतात, जीवाचं जीवन असलेल्या नारायणा मी तुला विनंती करीत आहे. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा.
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

नमस्कार, माझे नाव शोभित अनिष्का संजय. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7:29 झालेत आणि मंडळी मस्त अशी सकाळ छान गप्पा मारतो आहोत आणि आता आपल्या शोमध्ये वेळ झाली आहे सकाळी 7:10 प्रसारित होणारं आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचं मराठी बातमीपत्र ऐकण्याचे. ऐकूयात ते बातमीपत्र.
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 10वीचा निकाल जाहीर, 92% मुलं उत्तीर्ण, मराठवाड्यात लातूर जिल्हा अव्वल. थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा समारोप, राज्य थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार. वाहतूक नियमांविषयी जागरुकतेसाठी राज्यभरात 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव. राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे पणन मंत्र्यांचे आदेश आणि आगामी 2 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 92.09% लागला असून यंदाही 94.96% निकालासह मुलींनी बाजी मारली आहे, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 89.56% इतकं आहे. विभागीय निकालात यंदा 97.62% गुणांसह कोकण विभाग अव्वल स्थानी, तर 88.41% निकालासह छत्रपती संभाजीनगर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 89.72% बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, तर जालना जिल्ह्याचा निकाल 85.90% लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 88.42% लागला आहे. विभागात लातूर जिल्हा 92.8% पहिल्या, तर नांदेड जिल्ह्याचा निकाल 83.62% तिसऱ्या क्रमांकावर आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 91.29% लागला आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले असून यात लातूर विभागातील सर्वाधिक 104 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा 10वीचा निकाल 89.65% लागला असून गौरी जगताप ही विद्यार्थिनी 94.60% गुण घेऊन मनपाच्या सर्व शाळांमधून प्रथम आली आहे. दरम्यान या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी या विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाअंतर्गत संकल्प सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात काल त्या बोलत होत्या. या रुग्णांच्या उपचारासह इतर सोयी सुविधांसाठी शासन कार्य करत असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
3: मागच्या वर्षी 8 मेला आपण ह्या एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे हा संकल्प केला. आपल्या राज्यामध्ये 13,000 वरती जवळपास थॅलेसेमिया रुग्ण आहेत आणि आपण ठरवलं की त्यांना एक आयडेंटिफिकेशन कार्ड आपण द्यायचं, जेणेकरून त्यांना ट्रॅव्हलिंगला त्रास नाही झाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी बसला सवलत सुद्धा मिळाली पाहिजे. आपण जो सप्ताह साजरा केलाय त्या सप्ताहामध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी वेगवेगळा कार्यक्रम घेतला आणि 22,000 वरती लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे. ही खरंच कौतुक करण्यासारखी बाब आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे.
2: या कार्यक्रमादरम्यान राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महिला आणि मुलींसाठी PCOD क्लिनिकचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. थॅलेसेमिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर्स, संस्था आणि रुग्णांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरुकता निर्माण करण्यासाठी राज्यभरात 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं तयार केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार असून या उद्यानात लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्र शासनाचा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा अद्याप अंमलात आलेला नाही, त्यामुळे मनरेगा योजना पूर्ववत सुरू राहील असं मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलं.

0: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी आज शपथ घेतील. काल त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. कोलकाता इथल्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्ता स्थापन करत आहे. दरम्यान तमिळनाडू टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. डाव्या पक्षांसह इतर काही पक्षांनी विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉन घेण्यात आली. आकाशवाणी दूरदर्शन आणि प्रसारभारतीचे कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन या उपक्रमात सहभागी झाले. यासंदर्भात गौरव द्विवेदी म्हणाले,
1: इस साल 90 वर्ष पूरे करने के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रम आकाशवाणी में आयोजित किए जा रहे हैं. हमारे पूरे देश में जितने भी स्टेशन्स हैं, जो देश में फिटनेस की एक मूवमेंट माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर आरंभ हुई, उसका संदेश भी लोगों तक ले जाने के लिए ये उस कड़ी में एक कदम था कि आकाशवाणी से जैसे आपका लगाव पिछले 9 दशकों से बना हुआ है, आने वाले समय में भी वैसे ही बना रहे.
0: छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सनी खाद्यपदार्थांमध्ये पनीरऐवजी कृत्रिमरित्या तयार केलेल्या चीजचा वापर केल्यास त्याची माहिती पदार्थांच्या सूचीत स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. ही खरेदी केंद्र पोर्टल बंद केल्यानं रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडलेली आहे. याबाबत पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत विनंती केली होती. हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांना भेटी द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण योजनांची माहिती देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. जिल्ह्यात 2025-26 शासकीय आयटीआयमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील सक्तीनं धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निदा खानला पोलिसांनी परवा छत्रपती संभाजीनगर इथं नारेगाव परिसरातून अटक केली. दरम्यान निदा खानला छत्रपती संभाजीनगर इथं लपण्यास मदत केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज कल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रशासनानं अधिक चांगलं काम करावं असं आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते काल लोणावळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. सामाजिक न्याय ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात येणार आहेत. हवामान. लातूर जिल्ह्यात काही भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सध्या काढणीला आलेला मका हरभरा तसंच फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर परभणी तसंच नांदेड जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. आगामी 2 दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव तसंच परभणी इथं 40 अंशांपेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 10वीचा निकाल जाहीर, 92% मुलं उत्तीर्ण, थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा समारोप आणि आगामी 2 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी बातमीपत्र ऐकलत. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.

0: जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू,
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका,
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा।
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95।
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आहे 9 मे 2026 आणि मंडळी काल होता 8 मे. आणि सगळे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी, त्यांचे पॅरेंट्स, त्यांचे शिक्षक, त्यांचे भाऊ बहीण, त्यांचे मित्र, सगळे जण ज्याची वाट पाहत होते तो दिवस काल उगवला. म्हणजेच काल होता 10वीचा निकाल. हो, 10वीचा रिझल्ट काल लागलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, यावर्षी ना आपल्या राज्यातील 10वीचा जो निकाल

ना, तो 2.1% घसरला आहे बरं का. हो, राज्यातील जो निकाल आहे तो 92.9% एवढा लागलेला आहे. एवढे विद्यार्थी जे आहेत ते उत्तीर्ण झालेत आणि आपल्या राज्यातील लाखो विद्यार्थी पालकांचं लक्ष त्या परीक्षेकडे किंवा या निकालाकडे लागलं होतं आणि अशा प्रकारे 92.9% मुलं जे ते पास झालेत आणि महाराष्ट्रात 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 14,20,476 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकाल 2.1% घसरलाय. हो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून या परीक्षेसाठी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमधून 15,55,026 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सर्व विभागीय मंडळापैकी कोकण विभागातून सगळ्यात जास्त 97.62% नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, तर छत्रपती संभाजीनगर विभागातून 88.41% विद्यार्थी असे सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर पुण्यामध्ये परीक्षा देणारे विद्यार्थी जे आहेत त्यांची संख्या होती 2,64,992 उत्तीर्ण झाले, 2,49,753 आणि आकडेवारी आहे 94.24. तसंच नागपूरमध्ये 1,47,783 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 1,31,645 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 89.7% अशी टक्केवारी आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,84,940 विद्यार्थ्यांना परीक्षा दिली, 1,63,520 विद्यार्थी पास झाले, तर 88.41% विद्यार्थी जे आहे म्हणजे विद्यार्थ्यांची ही टक्केवारी निघाली. मुंबईमध्ये 3,23,739 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, तर 3,07,480 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूरचा विचार करता 1,29,006 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, 1,23,171 विद्यार्थी पास. अमरावतीमध्ये 1,60,037 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, 1,44,835 विद्यार्थी पास. नाशिकचा विचार करता 2,96,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, 1,81,155 विद्यार्थी पास झाले. लातूरमध्ये 1,06,707 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, 94,354 विद्यार्थी पास झालेत. कोकणमध्ये 25,172 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, पास झाले 24,573 आणि एकूण जे विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते होते 15,42,472 आणि पास झालेत 14,20,486 म्हणजेच आकडेवारी आली आहे 92.9. तर म्हणजे अशा प्रकारे 10वीचा निकाल लागलेला आहे आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले, कसं वाटतंय 10वीचा निकाल बघून नक्की कळवा आणि पुढे काय करणार आहात हे देखील कळवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आगामी हिंदस्थ कुंभमेळ्याच्या म्हणजे सिंहस्थ जो कुंभमेळा आहे त्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागातर्फे ना हरित कुंभ संकल्पना राबवण्यात येणार असून लोकसहभागातून बेल रुद्राक्ष सारंगी वड पिंपळ आणि उंबर यांसारख्या धार्मिक आणि पर्यावरणपूरक वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. बरं का, रोपांची निर्मिती लागवड आणि संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागानं शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था तसंच मठ मंदिरांशी संपर्क साधला असून लवकरच विशेष वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. आणि या उपक्रमासाठी शेत वनीकरण सामुदायिक वनीकरण विस्तार वनीकरण आणि नागरी वनीकरण असे चार टप्पे निश्चित करण्यात आले. तर शेतकरी शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करतील तर ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामायिक जागांवर सामुदायिक वनीकरण राबवलं जाणार आहे. तसंच याशिवाय रस्त्यालगतच रेल्वे मार्गांलगत आणि कालव्यांच्या परिसरात वनीकरण करण्यात येईल. शहरांतील मोकळ्या जागा ज्या आहेत त्या किंवा उद्यान आणि हरित पट्ट्यांमध्ये नागरी वनीकरणाद्वारे वृक्षारोपण केलं जाणार आहे. तर मंडई हे खूप महत्वाचं आहे. सध्या वृक्षारोपण जर आपण पर्यावरणाचा विचार केला हवामान बदलाचा विचार केला तर वृक्षारोपण करणं गरजेचं आहे आणि तेच आता सिंहस्थ कुंभमेळ्यात करण्यात येणार आहे. हरित कुंभ यावर्षी असणार आहे. लोकसहभागातून वृक्ष लागवड होणार आहे जे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: सकाळचं 8 वाजलेत. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, जाणून घेऊयात काल म्हणजेच 8 मे 2026 रोजी घडलेल्या काही लक्षवेधी महत्त्वपूर्ण घडामोडी. तर मंडळी, काल पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी आता राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च 2026 घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल 11:30 ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झालाय. यावर्षी राज्याचा निकाल 92.9% लागला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी मोठं आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाची तारीख ते 16 मेला अंतरवाली सराटीत आयोजित एका बैठकीत घोषित करणार आहेत. महाराष्ट्रात हत्ती रोग अर्थात फिलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून व्यापक उपाययोजना राबविण्यात येत असून गेल्या 3 वर्षांत राज्यात 1205 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पूर्ण जिल्ह्यात 44 रुग्ण आढळल्यांना आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी पुण्यात रुबी हॉल क्लिनिक इथं दाखल करण्यात आलंय. तर मंडळी, हे होते काल म्हणजेच 8 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या राज्यात ना सध्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत असून, राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय जो आहे तो कालपासून म्हणजेच 8 तारखेपासून लागू करण्यात आलाय. आणि या निर्णयानं 31 जिल्हा बँकांच्या भरतीत 70% जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिकांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत. तर मंडई, आपल्याकडे सध्या राज्यामध्ये ना 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी कार्यरत बँका आहेत बरं का. आणि त्यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा करण्याबरोबरच सहकारी संस्थांना पतपुरवठा करणं आणि जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणं हे या जिल्हा बँकांचं उद्दिष्ट आहे. जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांना शेती पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बँकांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे जिल्हा बँका या प्राथमिक सहकारी संस्थांच्या मातृसंस्था आहेत. या बँकांचं कार्यक्षेत्र संबंधित जिल्ह्यापुरतं मर्यादित असल्यानं या बँकांचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास असे कर्मचारी बँकेचे ग्राहक सभासद ठेवीदारांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील असं शासनाचं मत आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी विस्ताराला गती देण्यासाठी आत्मा योजना अंतर्गत ना यावर्षी 11,587 शेतकरी मित्रांची निवड करण्याचं नियोजन करण्यात आलंय बरं का. दर महिन्याला 1,500 रुपयांच्या मानधनावर कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांसोबत एक शेतकरी मित्राची नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी मित्र निवड होण्यासाठी संबंधित उमेदवार हा अनुभवी, प्रयोगशील आणि नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारा असावा. किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण आवश्यक आहे. कृषी पदवी किंवा पदविका धारक किंवा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. अपवादात्मक स्थितीत केवळ लिहिता वाचता येणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचाही विचार होऊ शकतो. वय 40 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. 30% महिला शेतकऱ्यांची निवड करणं अनिवार्य आहे. शेतकरी मित्राच्या कामाचं वार्षिक 125 गुणांवर आधारित मूल्यमापन केलं जाईल. तर म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या अटी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रात 11,587 शेतकरी मित्र निवडण्यात येणार आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: म्हणजे सकाळचे 8:45 झालं. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकण्याचे. ऐकूयात हे बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TVKला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1,000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहेद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनेजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या नातं निसर्गाशी हा सेगमेंट सुरू झालाय. आणि मंडळी, आपण पर्यावरणाशी संबंधित गप्पा गोष्टी करत आहोत. पर्यावरणात अनेक घटक येतात, त्या घटकांबद्दल बोलत आहोत. आणि आज आपण बोलणार आहोत स्थानिक दुर्मिळ झाडं, म्हणजे आपल्या अहिल्यानगरमधील स्थानिक दुर्मिळ झाडं कोणती आहेत त्याबद्दल गप्पा मारणार आहोत. आणि याबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्याच अहिल्यानगरमधील झाडं वाचवण्यासाठी, झाडांसंदर्भात काम करणारे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे अमित गायकवाड सर. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आजचा आपला विषय आहे स्थानिक दुर्मिळ झाडं. आणि खरं म्हणजे विदेशी झाडं आक्रमण करतात आणि आपली झाडं आपला देश सोडून चालले असं म्हणायला हरकत नाहीये. तर कोण कोणती अशी झाडं आहेत की आता खूपच दुर्मिळ आहेत?
3: मुळात ही दुर्मिळ झाडं जी आहेत ती दुर्मिळ का झाली याचा आपण आधी विचार करणं गरजेचं आहे. त्याविषयी मी थोडं माहिती सांगेल. आपल्या भागामध्ये जी हजारो वर्षांपासून इव्हॉल्व झालेली झाडं आहेत, ज्यांना या मातीची या पाण्याची इथल्या वातावरणाची सवय झालेली आहे, तर त्या झाडांना स्थानिक झाडं असं म्हणता येईल. त्यामध्ये काही झाडं जी आहेत त्यांचं बिया तेवढ्या प्रमाणात तयार होत नाहीत किंवा त्या बियांना रुजण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकणं असेल किंवा एखाद्या वन्य प्राण्यांनी ती जर खाल्ली आणि पक्ष्यांनी खाल्ली आणि त्यांच्या विष्ठेमधून बाहेर पडली तर त्यानंतरच त्या बिया उगवतात. किंवा काही प्राण्यांनी त्या बिया, कठीण कवचाच्या बिया ज्या आहेत त्या जर त्याच्यावर त्या टोचल्या, म्हणजे त्या खाण्याचा प्रयत्न केला आणि ती बी जी आहे तशीच राहिली तर त्याच्यामधून देखील त्या बियांचं रोपण होत असतं. एकूणच काय की तिथलं बायोडायव्हर्सिटी जी आहे ती जर समृद्ध असेल तर ही स्थानिक दुर्मिळ झाडं जी आहेत ती त्याचं रोपण होण्यासाठी इझी राहतं. आता त्या वनस्पतींच्या ज्या स्पेसीज आहेत, या प्रजाती आहेत, त्यांचं नाव जर घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये दही पळस जो आहे, म्हणजे पळसासारखं त्याचं पान असतं आणि सिंगल सिंगल पानं असतं. जसं पळसाला तीन पानं असतात तसं त्याला एकच पान असतं. तर त्याचा वापर जे आहे ते इंग्रजांच्या काळामध्ये क्रांतिकारक लोक कैदेत असताना एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी करायचे. आता पानावर संदेश कसं पाठवणार, तर त्या काळी वही पेन एवढं प्रचलित नव्हतं. तर त्यावेळी झाडांचे पानं किंवा निसर्ग जो आहे तो खूप समृद्ध होता आणि दही पळस नावाचं जे पान आहे, झाडाचं पान आहे, तर त्याच्यावर साध्या काडीनी किंवा टोकदार काडीनी जर आपण नॉर्मली काही लिहिण्यासारखा प्रयत्न केला आणि 5 ते 10 मिनिटांनंतर पाहिलं तर ते आपल्याला लिहिल्यासारखं दिसतं, म्हणजे निळ्या रंगाचं दिसतं. म्हणजे इमिजिएट आपल्याला ते दिसत नाही, परंतु 10 मिनिटांनंतर जर पाहिलं तर 5 मिनिटांनंतर पाहिलं तर ते आपल्याला उठून दिसल्यासारखं, म्हणजे अक्षरशः पेनासारखं दिसतं. आणि काही काळानंतर ते सिल्वर रंगाचं होतं, नंतर गोल्डन रंगाचं होतं. तर हे क्रांतिकारक लोक आपल्याला त्यावेळेस संदेश एकमेकांना पाठवण्यासाठी उपयोग करायचे. परंतु इंग्रजांना जेव्हा ते समजलं तर त्यावेळेस त्यांनी आदेश दिला की दही पळसाचे जेवढे पण झाड आहेत ते त्यांनी तोडून टाकायचे. मग तेव्हापासून दही पळस जे आहे ते आपल्या भारतामध्ये दुर्मिळ झालं आणि हे दही पळसाचं झाड जे आहे ते आपल्या भागातलं स्थानिक झाड आहे. अजून पण बोटावर मोजणे इतकी झाडं त्याची शिल्लक आहेत. पक्ष्यांद्वारे त्याचा बीज प्रसार होत असतो. त्याचबरोबर किन्हई नावाचं झाड जे आहे ते खूप उंच जातं. शिरीष वर्गातलं ते झाड आहे आणि त्याला सुंदर फुलं येतात. त्याचबरोबर त्याच्यावर शिकारी पक्षी जे आहेत ते प्रामुख्याने घरटं करतात. आता शिकारी पक्षी घरटं का करतात, कारण शिकारी पक्ष्यांना शिकार करण्यासाठी एक चांगला व्ह्यू मिळणं गरजेचं असतं. जसं की आपल्याला मनोरावरून आपण जर पाहिलं, उंच टावरवरून जर पाहिलं तर सर्वदूर आपली नजर जाते. त्याचप्रकारे किन्हई नावाचं झाड जे आहे तर ते लांबपर्यंत त्याच्यावरून आपल्याला बघता येऊ शकतं. त्यामुळे शिकारी पक्ष्यांची घरटी आपल्याला त्याच्यावर जास्त प्रमाणात दिसतात. तसंच ते झाड जे आहे ते चढण्यासाठी खूप अवघड आहे, म्हणजे गुळगुळीत त्याची साल असते. त्याच्यामुळे शिकारी जे आहेत इतर शिकारी किंवा वन्य प्राणी ते त्याच्यावर सहज चढू नाही शकत. त्याचबरोबर वेल वर्गामध्ये आपल्याकडे गुडमार म्हणून जो वेल आहे त्याला बेडकीचा पाला पण म्हणतात. म्हणजे त्याचे दोन पानं जर आपण खाल्ले आणि वाटीभर साखर जरी खाल्ली तरी साखरेची चव लागत नाही. म्हणजे हा चमत्कारी गुणधर्म त्या वेलीमध्ये आहे. परंतु औषधी उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात त्या वेलीचं तस्करी होते, त्याच्यामुळं आपल्याला तो वेल जो आहे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आपल्याकडे आहे. त्याचबरोबर आपल्या शहरी भागामध्ये मिसवाक, ज्याला पिलू पण म्हणतात, जाल म्हणतात, तर हे मिसवाक टूथपेस्ट जी आहे ती ॲक्च्युली त्या झाडापासून नाव पडले ते. तर ते मिसवाकचे झाडं जे आहेत ते पण आपल्या नगर शहराचं वैभव आहे. नगर शहरामध्ये जे रस्ता रुंदीकरणाचे कामं झाले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते झाडं तोडली गेली. अजून पण काही बोटावर मोजणे इतकी झाडं नगरच्या आजूबाजूला अखेरचे घटका मोजतात आहे. त्याचबरोबर काळी टाकळ, पूर्वीच्या काळी काळ्या टाकळीचं तेल मिळायचं किंवा हे तेल बनवून देणारे घरोघरी फिरायचे आणि त्या त्या भागात असलेल्या काळ्या टाकळीचा पाला जो आहे ते एकत्र करून समोरासमोर तेल काढून द्यायचे. तर हा काळ्या टाकळीचा पाला जो आहे तो मांसपेशीचे जे आजार आहेत किंवा कंबरदुखी, पाठदुखी याच्यावर खूप गुणकारी असायचा आणि अत्याधिक तोड झाल्यामुळं आणि वनव्यामुळं हे काळी टाकळ जी आहे ती आपल्या भागातून दुर्मिळ झाली आहे. त्याचबरोबर घोरधामन असेल, दुरंगी बाभूळ, पाचुंदा, जंगली नीळ, कळंब, तर ही काही वनस्पतींचे किंवा झाडांचे प्रकार आहेत ही आपल्या भागातून दुर्मिळ झाली आहे. त्याचबरोबर हे दुर्मिळ होत असलेले प्रकार जे आहेत पांतळभागी वेगळे असतात, माळरानावर वेगळे असतात, खडकाळ भागामध्ये वेगळे असतात. तर खडकाळ भागामध्ये जर बघायला झालं जे आपल्या डोंगराचे उंचवटे आहेत किंवा कडेकपारे आहेत तर त्याच्यामध्ये कुसुम नावाचं झाड आहे. तर कुसुम नावाचं झाड आपल्याला बघायला मिळतं. तर ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ता सध्या जो उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये एप्रिल मार्चमध्ये याला खूप सुंदर लाल रंगाची कोवळी पालवी येते. म्हणजे लांबून ते झाड पूर्ण लाल भडक रंगाचं दिसतं आणि त्यानंतर ऐन मे महिन्यामध्ये त्याला खूप थंडगार सावली त्या झाडापासून मिळते आणि बऱ्याचदा आम्ही त्या झाडाखाली हिंसर प्राणी जे आहेत ते बसलेले बघितले आहेत. मग त्याच्यामध्ये बिबट्या असेल किंवा साळींदर असेल तर हे आपल्याला त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा दुपारी आराम करताना दिसतात. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पानांपासून झाडांच्या पानांचं जे रेस्पिरेशन चालू असतं तर त्याच्यामधून बारीक बारीक पाण्याचे दव जे आहेत ते खाली पडतात आणि त्या प्राण्याला त्यापासून थंडावा मिळत असतो. म्हणजे निसर्गाचा एक प्रकारे फॅनच तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा एसी म्हणू शकता. तर ह्या दुर्मिळ झाडांचं असं वेगवेगळं महत्त्व आहे. त्याबरोबर बिब्याचं झाड जे आहे ते आपल्याकडे दुर्मिळ होत चाललं आहे. बिब्याचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. आपले पूर्वज ते महत्त्व जाणून होते. मग ते जखमा असतील किंवा न्यूट्रिशन मिळण्यासाठी वाताच्या विकारावर भल्लातक तेल, म्हणजे बिब्याला संस्कृतमध्ये भल्लातक म्हणतात, तर भल्लातक तेल त्यापासून बनवायचे आणि बिब्याची गोडंबी असेल तर गोडंबी सुकामेवा म्हणून अजून पण वापरतात लोक. त्याचबरोबर बिब्याचे फुलं जे आहेत ते मकर संक्रांतीच्या वेळेस आपण ते खात असतो तर ते आपल्या शरीरामध्ये उष्णता देण्याचं काम किंवा शरीराला ताकद देण्याचं काम हे करत असतात. ज्यांना वातामुळे पाठदुखी, कंबरदुखी असे त्रास आहेत त्यांनी जर बिब्याची फुलं किंवा गोडंबी जर खाल्ली तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आराम मिळतो. त्याचबरोबर आपल्याकडे रिठ्याचे झाडं आहेत. पूर्वी साबण एवढं जास्त नव्हता तर त्यावेळेस रिठ्यापासून लोक आंघोळ करायचे. रिठ्याचा पेस वापरून कपडे देखील धुवायचे. कपडे धुण्यासाठी आपल्याकडे हिंगन नावाचं झाड आहे. बॅलॅनेट्स एजिप्टिका त्याचं बॉटनिकल नाव आहे. तर हिंगनचे काटेरी झाडं जे आहेत ते पण आपल्या भागामध्ये तुरळक प्रमाणात आढळतात. तर हिंगन झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं रिठा आपण स्वतःला आंघोळ करण्यासाठी वापरत होतो तर त्यावेळेस कपडे धुण्यासाठी स्पेशली हिंगन या झाडाच्या फळांचा वापर केला जायचा. सॅपोनिन कंटेंट जे केमिकल आहे ते त्याच्यामध्ये

0: फूड क्रॉपमध्ये येतं आहे आणि पुन्हा आपल्या पोटामध्ये जात आहे. त्यामुळे त्याचे अत्यंत दुष्परिणाम आपल्याला मिळतात आहे. आणि हे का मिळतात आहे, कारण निसर्गापासून आपण लांब चाललो आहे. वास्तविक माणूस आणि निसर्ग हा कधी लांब गेलाच नाही, परंतु जेव्हापासून हे यांत्रिकीकरण झालं, औद्योगिकरण झालं मागच्या 150 वर्षांमध्ये, तेव्हापासून माणूस जसजसा निसर्गापासून लांब होत गेला तसतसं माणसांना आरोग्याचे त्रास असतील, मानसिक अस्वस्थ असेल, असे निरनिराळे आजार हे होत चालले आहेत. त्यामुळं निसर्गाकडे जाणं याच्यातच माणसाचं आनंद आणि आरोग्य सामावलेलं आहे. त्याचबरोबर आपट्याचं जे आपल्याला विजयदशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी त्याचे पानं पाहिजे असतात, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपट्याच्या पानासारखे दिसणारे विलायती चिंच असेल, मग त्याचबरोबर अंजन असेल किंवा कांचन असेल, अशी पानं आपट्याला सबस्टिट्यूट म्हणून आणली जातात आहे. आणि लोकांचा अभ्यास नसल्यामुळं लोक पण ती पानं एकमेकांना देतात आहे. आता याच्या पाठीमागे अजून एक कारण म्हणजे आपट्याची झाडं पण आपल्या डोंगररांगेमध्ये, गर्भगिरीच्या डोंगररांगेमध्ये तितक्या प्रमाणात राहिली नाही आहेत. किंवा बऱ्याचदा आपण पण पाहिलं की आपट्याचे पानं महत्त्वाचे असतात, आपट्याचे फांदे महत्त्वाचे नसतात त्यावेळेस, परंतु आपट्याच्या मोठमोठ्या फांद्या तोडल्या जातात, मोठमोठी झाडं तोडली जातात आणि त्याच्यामुळं एक प्रकारे त्या झाडाचा ऱ्हास होतो आहे. आणि त्याचं रोपण जे आहे, बिबट्याच्या झाडाचं वृक्षरोपण जे आहे ते आपल्याला होताना दिसत नाहीत. बिबट्याचे पाहिजे तेवढे रोपं आपल्याला उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं आहे ते जे जंगलामध्ये आहे ते नष्ट करण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत. त्याचबरोबर सालई नावाचं जे झाड आहे त्याच्यापासून गुगुळ मिळतो, धूपबत्तीमध्ये किंवा होमहवनामध्ये त्या डिंकाचा वापर केला जातो. तर ते झाडं आपल्याकडे तुरळक प्रमाणात आहेत. जंगली विधारा ज्याला दूधवेल पण म्हणतात, जखम भरण्यासाठी त्या वेलाचा वापर होतो. त्याचबरोबर त्याच्या पानांचा वापर रानभाजी म्हणून देखील केला जातो. पोटाच्या अल्सरवर, वाताच्या विकारावर ते वेलाचा वापर होतो. तो वेल देखील आपल्याकडे तुरळक प्रमाणामध्ये आढळतो. त्याचबरोबर काळा फांदवेल आणि हिरवा फांदवेल अशा फांदवेलीचे दोन प्रकार आपल्याकडे आढळतात. प्रामुख्याने डोंगररांग भागामध्ये काळा फांदवेल आणि माळरान किंवा गावाच्या कडेला हिरवा फांदवेल आपल्याला दिसतो. तर हा फांदवेल जो आहे याच्यापासून जे दुष्काळी भागामध्ये किंवा जे जुने दुष्काळ झालेले आहेत मोठे, 1972 दुष्काळ जसं, तर त्यावेळेस लोकांनी त्याच्या भाकरी करून खाल्लेल्या आहेत, धपाटे करून खाल्लेले आहेत. तर अक्षरशः या वनस्पतींनी आपली मानवजात जी आहे किंवा आपले स्थानिक पूर्वज जे आहेत या वनस्पतींचा वापर करून जिवंत राहिले. म्हणजे ऐन दुष्काळामध्ये या वनस्पतींनी आपल्याला साथ दिली, परंतु आज आपला सुकाळ आला आहे, आपला चांगला काळ आला आहे, त्यामुळे आपण या वनस्पतींना विसरून चाललो आहे. आणि एक प्रकारे अन्याय या वनस्पतीवर होतो आहे, कारण या वनस्पती केवळ स्थानिक भागावरच अवलंबून आहेत. म्हणजे त्याचं वृक्षारोपण कोणी करत नाही, त्याचं बीजारोपण कोणी करत नाही, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या वनस्पती आपल्या भागात आहेत याचा विसर लोकांना पडला आहे. त्यामुळं माणूस कृतघ्न झाला या वनस्पतींच्या बाबतीत. या वनस्पतींचं रोपण, या झाडांचं रोपण माणसांनी करणं गरजेचं आहे. तर ही जी यादी आपण बघतोय आत्ता, तर त्याच्यामध्ये देखील काही झाडं जी आहेत ते खूपच दुर्मिळ आहेत. म्हणजे ही झाडं जी आत्तापर्यंत आपण पाहिली तर ही कमी आपण डिस्कस करतो वेळेअभावी. म्हणजे ही साधारणतः 100 आसपास ही झाडांची यादी आहे. तर यामध्ये देखील काही बोटावर मोजणे इतकी झाडं हे खूप दुर्मिळ होत चालले आहेत. त्याच्यामध्ये मांसरोहिणी जी आहे त्याचा वापर जखम भरण्यासाठी केला जायचा, तर ते झाड खूप दुर्मिळ आहे, अगदी बोटावर मोजणे इतकी झाडं आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर बोंडारा जे आपलं महाराष्ट्राचं राज्य फुल तामण आहे, त्याचं ओरिजिन पश्चिम घाट आहे, परंतु त्याच कुळातील झाड आपल्याकडे डोंगररांगेमध्ये आढळतं, त्याला बोंडारा म्हणतात. लार्जेस्ट रोमिया पारवी फोलिया त्याचं बॉटनिकल नाव आहे. तर त्याला सुंदर पांढऱ्या रंगाचे फुलं येतात, ते पण झाड खूपच दुर्मिळ होत चाललंय.
1: म्हणजे याच्या नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये आपण निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड सरांसोबत दुर्मिळ झाड या विषयावर गप्पा मारल्यात. आणि या विषयाचा भाग पहिला आपण ऐकला, तर लवकरच आपण भाग दुसरा ऐकणार आहोत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची, म्हणजे नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये तुमचा निरोप घेण्याची वेळ झालीय. पुढच्या भागात म्हणजेच दुर्मिळ झाड भाग 2 आपण भेटूयात अमित गायकवाड सरांसोबतच, अशाच गप्पा मारूयात. मात्र सध्या नगरचे अंतरंग मध्ये आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ

घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, मी केदार शिंदे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं सवलतधारक प्रवाशांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला, विद्यार्थी, दिव्यांग यांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिलं आहे. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. यासाठी राज्यभरात 3000 जास्त अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्ह्यात प्रत्येक बसस्थानकावर ते हे कार्ड जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येत आहे. याच दरम्यान राज्यात काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दरानं कार्ड विक्री केल्याच्या परिवहन मंत्र्यांना प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगानं कार्ड काढताना गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर मंडळी, आपल्या जिल्ह्यात महिला 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक, 75 वर्षांवरील अमृत योजनेतील लाभार्थी तसंच इतर सवलतधारकांना मिळून लाखो नागरिक आहेत. आणि प्रवासी नागरिकांकडून 20 रुपये जादा आकारले जात असल्यास या माध्यमातून लाखो रुपयांची अतिरिक्त वसुली होण्याची शक्यता व्यक्त होतीये. आणि आत्तापर्यंत जिल्ह्यात 1.25 लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केलेली आहे. नोंदणी करताना पावती नियमाप्रमाणे 199 रुपयांची दिली जाते, मात्र आकारणी 220 रुपयांची केली जाते. त्यामुळं हा जो गंभीर प्रकार आहे तो खरंच खूप गंभीर ठरत असून आर्थिक गैरप्रकार आळा घालण्यासाठी ST महामंडळानं पावलं उचलण्याची गरज आहे. तर मंडळी, अशा प्रकारे स्मार्ट कार्डसाठी 199 रुपयेच द्यावे लागणार आहेत, पण आपल्याकडून जास्त पैसे घेत आहेत. तर असं कुठे आढळून आलं तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवा आणि योग्य ती तक्रार करा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ना राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले हॉस्पिटलचं काम पूर्णत्वास आलंय बरं का. खासगी हॉस्पिटलला लाजवेल अशी इमारत उभी राहिली आहे. आता दुसरी मोठी इमारत नेहरू मार्केटच्या ठिकाणी उभी राहत आहे. इथं पूर्वीचा इतिहास जपणार आहे. इमारतीवर घडाय बसवण्यात येणार आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. शहरातील चितळे रोड येथील नेहरू मार्केट परिसरात व्यापारी संकुल आणि भाजी मार्केट विकास कामाचं भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालंय. यावेळी ते बोलत होते. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि महापौर गाडे म्हणाल्यात की चितळे रोड येथील नेहरू मार्केट 4 मजली इमारतीच्या स्वरूपात उभारलं जाणार आहे. ग्राउंड फ्लोअरवर 53 भाजी ओटे आणि 57 गाळे असतील. या प्रकल्पासाठी अंदाजे 9 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तर मंडई अशा प्रकारे आता नेहरू मार्केटचा जो इतिहास आहे ना तो पुढेही जपला जाणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत। आणि मंडई, वांबोरी गावात ना, म्हणजे वांबोरी येथील जलजीवन मिशन अंतर्गत 40 कोटी 60 लाखांच्या महत्वाकांक्षी पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेचं काम ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांच्या पाठपुराव्यातून पूर्ण झालं आहे आणि योजनेची पहिली चाचणी पार पडली आहे। पहिलं पाणी गावात पोहोचलं आहे, त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं आहे। ग्रामस्थांनी जलोत्सव साजरा केला आहे। जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाणी योजनेला 18 एप्रिल 2022 रोजी तांत्रिक मान्यता, 11 मे 2022 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती। थेट मुळा धरणातून असलेल्या 40 कोटी 60 लाखांच्या योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिपत्याखाली सुरू होतं। योजनेच्या मंजुरीसाठी 1 कोटी 2 लाखांची लोकवर्गणी उभारण्यात आली होती। योजनेच्या प्रत्यक्ष कामात 7 ऑक्टोबर 2022 रोजी सुरुवात झाली। मध्यंतरी कामाचा वेग मंदावला होता, पण ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी पाठपुरावा करून योजनेचं काम मार्गी लावलं आणि मुळा धरण इथं योजनेचं पंपगृह, जलशुद्धीकरण केंद्र, 5 लाख लिटर क्षमतेचं जलकुंभ बांधलं। तिथून 12 किलोमीटर गुरुत्व वाहिनीनं वांबोरी इथं मुख्य जलकुंभात पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली। तर मंडळी, अशा प्रकारे वांबोरी गावात आता जलजीवन योजनेचं पाणी पोहोचलंय इतक्या वर्षानंतर। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला भारत देशभरात ना 2024 शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मजुरांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये किंचित घट झाली असली तरी पण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मात्र या घटनांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. बरं का, देशात सगळ्यात जास्त 3,824 आत्महत्या महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्यात आणि देशातील एकूण आत्महत्यांपैकी कृषी क्षेत्राशी संबंधित आत्महत्यांचं प्रमाण 6.2% इतकं आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या भारतात अपघाती मृत्यू आणि आत्महत्या 2024 हा अहवाल 7 तारखेला प्रसिद्ध झाला आणि या अहवालानुसार देशभरात 2024 शेती क्षेत्राशी संबंधित एकूण 10,546 आत्महत्यांची नोंद झाली आणि 2023 हा आकडा 10,786 होता. म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर 2.22% घट झाली आहे. या 10,546 घटनांपैकी 4,633 आत्महत्या शेतकऱ्यांच्या तर 5,913 आत्महत्या शेतमजुरांच्या होतात. तर मंडई, शेतकऱ्यांच्या आत्महत्याची ही जी मालिका आहे ती काही संपायचं नावच घेत नाहीये. का असं होतंय तर शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळत नाहीये आणि त्या शेतीत योग्य तो भाव नाही मिळाला त्यामुळे कर्ज आणि इतर गोष्टींना शेतकऱ्याला फेस करावं लागतंय आणि हे प्रॉब्लेम्स आता तो सहन करू शकत नाहीये. काहीतरी करायला हवं, काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात ना 10वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल 92.69% लागलाय. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा टक्का वधारला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2026 ही परीक्षा घेतली होती. त्याचा काल ऑनलाईन निकाल जाहीर केलाय आणि जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली. पुणे विभागात अहिल्यानगर दुसऱ्या स्थानी राहिलाय. जिल्हा परीक्षेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांनी माहिती दिली आहे. 10वीच्या परीक्षेसाठी आपल्या जिल्ह्यात 68,477 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 67,970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यातून 63,004 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 92.69% आहे. विद्यार्थिनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 95.53 तर मुलांचं 90.40% आहे. तर मंडळी, अशा प्रकारे 10वीचा निकाल आपल्या अहिल्यानगरमध्ये 92.69% लागलाय आणि त्यामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. नगरकर, आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत आणि सकाळचे 10:31 झालेत. आणि खरं म्हणजे ना, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास हा खूप जास्त महत्वाचा आहे बरं का. कमवा आणि शिका या विचारातून लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी आहे. याच निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि मंडळी, मी जसं म्हणाले की त्यांचा जो जीवनप्रवास आहे तो खूप जास्त छान आहे किंवा खूप जास्त वेगळा आहे. तो कसा? तर साताऱ्यात सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 1924 वसतिगृहाची स्थापना केली. तर 1927 त्यांनी महात्मा गांधींच्या हस्ते छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस नामकरण केलं. तसंच 1920 ते 30 या कालावधीमध्ये देखील त्यांनी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. तर 1919 त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसंच 1987 कुंभोज इथं त्यांचा जन्म झालेला आहे. आणि 1900 ते 1907 माध्यमिक शिक्षण पूर्ण त्यांनी केलंय. तसंच कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला 1902. 1909 लक्ष्मीबाई पाटील यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. 1910 कुंभोज इथं वसतिगृहाची स्थापना केली. आणि 1910 ते 1915 या कालावधीत समाज कार्याला सुरुवात केली. आणि मग त्यानंतर जसं मी सांगितलं की 1919 रयत शिक्षण संस्थेची स्थापना, 1920 ते 1930 या कालावधीत कमवा आणि शिका योजना सुरू केली. त्यानंतर 1924 साताऱ्यात सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, 1927 महात्मा गांधींच्या हस्ते छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस नामकरण, तसंच 1932 पुण्यात युनियन बोर्डिंगची स्थापना, 1940 साताऱ्यात माध्यमिक विद्यालय सुरू केलं. आणि 1947 छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा स्थापना झाली. तर 1954 कराडमध्ये सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज स्थापना केली. 1955 आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा सुरू केलं. आणि 1959 डिलीट पदवी बहाल केली. आणि 1959 भारत सरकारकडून पद्मभूषण देऊन त्यांनी सन्मान मिळवला. तर 9 मे 1900 घेतला त्यांनी हा पुरस्कार. आणि 9 मे 1959 त्यांचं निधन झालं. आज त्यांची पुण्यतिथी. पुन्हा एकदा त्यांचा अभिवादन करूयात. आणि खूप महत्वाचं काम त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण इतक्या दिवसापासून 10वीचे मुलं असतील, त्यांचे पॅरेंट्स असतील, त्यांचे शिक्षक असतील, ज्या दिवसाची वाट पाहत होते ते दिवस काल आलेला आहे. 10वीचा रिझल्ट काल लागलाय आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपल्या बालभवनातील विद्यार्थी देखील 10वीला होते आणि त्यांनी देखील छान यश संपादन केलेलं आहे, त्याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या स्नेहालय संचलित बालभवन जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा प्रकल्प व्यवस्थापक उषा खोल्लम मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
0: तर मॅडम, कालच 10वीचा निकाल लागलेला आहे, तर आपल्या बालभवनातील विद्यार्थ्यांचा निकाल कसा लागला?
1: आपल्या बालभवनातील विद्यार्थ्यांचा निकाल 100% लागला मॅडम.
0: आणि मॅडम, खरं म्हणजे तुम्ही त्यांना शिकवलेलं आहे, तुम्ही त्यांच्या सोबत असता, त्यांचा 100% निकाल लागला हे ऐकून किंवा हे पाहून तुम्हाला कसं वाटलं आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर कसा आनंद होता?
1: काल जेव्हा रिझल्ट जाहीर झाला आणि आम्ही एक एक मुलाचा रिझल्ट ऑनलाईन बघत होतो तेव्हा इतकी उत्सुकता होती का कोणता मुलगा फर्स्ट येतो. आणि सांगायला आनंद वाटतं का आमचा 78 चा जी हर्षदा घोरपडे आहे ती मुलगी फर्स्ट आलेली आहे. सेकंड 74 ची फर्स्ट सेकंड आलेली आहे आणि थर्ड आमची श्रुती चकाले ही मुलगी 70% आलेली आहे. तर हा म्हणजे निकाल ऐकून आम्हाला एक आश्चर्यचकित झाले की कोणत्याही परिस्थिती कोणत्याही परिस्थितीची अनुकूलता नसताना देखील परिस्थितीवर मात करून या मुलांनी मिळवलेले हे गुण म्हणजे आमच्या बालभवनासाठी ही यशाचे गमन आहे. आणि त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे कारण परिस्थिती नाहीये बिलकुल त्यांची. 4x4 रूम मध्ये त्यांनी 4x4 पत्र्याच्या रूम मध्ये त्यांनी कसा अभ्यास करावा आणि कसं आपलं पुढचं फ्युचर ठरवावं, परंतु बालभवनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही सर्व मार्गदर्शन केले. जिथे कुठे त्यांच्या अडचणी येत होत्या त्यावर मात करण्याचा आमच्या बालभवनाच्या सर्व समन्वयकांनी टीचरांनी केला आणि जी जी अडचणी येत होती त्या अडचणीवर मात करून म्हणतो ना आश्चर्याचा दाखवा साहेब, खरंच मी एवढे मार्क मिळू शकते का हे प्रथम त्यांचा त्यांच्यावरच विश्वास नव्हता. परंतु त्यांची मनातून इच्छा होती का मी चांगलाच अभ्यास केलेला आहे आणि लिहिलेले मनामध्ये थोडीशी. परंतु निकाल ऐकल्याबरोबर किंवा ऑनलाईन रिझल्ट पाहिल्याबरोबर त्यांच्या मनात म्हणताना आनंदाला उद्धान आला आणि घरचे फॅमिलीचे खूप आनंदित होऊन आपल्या मुली सुद्धा, विशेष म्हणजे आमच्या बालभवनाच्या सर्व मुलीच आल्या फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे ठरवून दिसत का मुलींचा अभ्यासाकडे बघण्याचा कल किंवा मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात हे एक आम्हाला विशेष वाटलं. ज्या रँक फर्स्ट सेकंड थर्ड आले त्याच्यामध्ये मुलीच आले तर आम्हाला विशेष वाटतं का मुलींनी आता खरंच आपला कल बदललेला आहे, मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि पुढे जायचंय, माझं गोल निश्चित मी केलेलं आहे आणि त्या मार्गानेच मी

0: जाणार आहे हे मात्र याच्यातून दिसून येतं. आणि खूपच सर्वत्र आनंद व्यक्त झालेला आहे. आमचे जवळजवळ 49 मुलांपैकी आमचे जवळजवळ 39 मुलं पास आउट झाले. 11 मुलं नापास होण्याचे कारण काय मॅडम, की घरची परिस्थिती नाही. त्या मुलगा मुळातच म्हणजे रेग्युलर शाळेत नव्हता, कुठेतरी कामाला जात होता, आणि त्याच्यामुळे थोडस तिथं आम्हाला हे आलेलं आहे. परंतु आम्ही त्या मुलांना परत आता रि एक्झाम देण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. आम्ही कालच विषय आमचा झाला का त्या मुलांची व्हिजिट करू, होम व्हिजिट करून त्यांना पूर्ण रि एक्झाम देण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार आहोत.
1: नक्कीच मॅडम. आणि मॅडम, खरं म्हणजे जेव्हा यांच्या परीक्षा होत्या किंवा 10वीचं वर्ष म्हणून आपल्या बालभवनचे जे कर्मचारी आहेत, शिक्षक वर्ग आहे, त्यांनी देखील विशेष सहकार्य त्यांना केलं असेल, मार्गदर्शन केलं असेल, तर कशा प्रकारे तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं?
0: सुरुवातीला तर आम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही प्लॅन आउट करतो मॅडम, का या वर्षी आपले 9वी मध्ये 10वी मध्ये या 11वी 12वी मध्ये किती विद्यार्थी आहे, त्या त्या बालभवनानुसार त्या त्या बालभवनाची लिस्ट सुद्धा आमच्याकडे असते. आणि आमचे जे केंद्र समन्वयक असतात, शिक्षक असतात, त्यांच्या घरी व्हिजिट करतात. कोणत्या शाळेमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले, त्याचे प्रिन्सिपल कोण आहे, तर त्याच्यासाठी आम्ही स्कूल व्हिजिट सुद्धा हे माध्यम आहे आमचं. स्कूल व्हिजिटच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांची स्कूल व्हिजिट करत असतो. आणि त्या स्कूल व्हिजिटच्या माध्यमातून आम्ही त्या प्रत्येक शिक्षकाशी शिक्षकांना भेटून त्या मुलाच्यात कमी आहे, त्याचे रेग्युलर प्रेझेंट वर्तणुकीमध्ये कसं आहे हा सांगतो आणि करतो. आणि साठी ट्युशन वर्ग केलेला आहे ते सर आहे, ते आपण सर्व 4 बालभवनाचे एकत्रित वर्ग घेतात. आणि इतर बालभवन म्हणजे संजय नगर, ऊर्जा बालभवन, तसेच मलाला बालभवन हे लांब आहे. गावात येण्यासाठी त्यांना ट्रॅव्हलिंगचा खर्च नसतो, त्याच्यासाठी ते सर हा क्लास करून त्या त्या बालभवनामध्ये जाऊन त्या मुलांना ते मार्गदर्शन करत असतात. कुठे त्याचा विषय विषयामध्ये त्याला अडचण येते का, तो टॉपिक समजला किंवा नाही, आणि सांगतानाच आम्ही सांगतो का मुलांचा सिलेबस नुसार शिकवायचं, त्या मुलाला जे जे अडचण येत असेल त्याने तो स्टार करायचा आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपल्या सरांना विचारायचं. कारण शाळेमध्ये मुलं आहे ना, एवढ्या वर्गामध्ये मुलं विचारू शकत नाही का मला हा प्रश्न आडलाय, कारण त्याला एक भीती असते, जर मी विचारलं सर मला रागवले तर मग काय. तर आम्ही आमच्या सरांना किंवा आम्ही आमच्या शिक्षकांना तेच मार्गदर्शन केले, त्या मुलाशी एक घरातला सदस्य होऊन त्यांच्याशी चर्चा करायची, त्याला कोणता विषय अवघड जातो किंवा त्याला काय अडचण आहे, या सगळं नियोजन आम्ही आमच्या गृहभेटीच्या माध्यमातून, स्कूल व्हिजिटच्या माध्यमातून किंवा त्या मुलाशी वैयक्तिक चर्चेतून आम्ही हे विषय त्या मुलाशी चर्चा करतो. आणि आलेल्या अडचणीवर मात करून तो मुलगा पुढे कसा जाईल, ती समस्या दूर करून तो मुलगा पुढे कसे जाईल याचे नियोजन आम्ही करत असतो मॅडम.
1: नक्कीच मॅडम. खरं म्हणजे हे सगळं खूप महत्वाचं आहे की आपण म्हणतो की शिक्षकांनी पॅरेंट्सना वेध दिला, त्यांचं सगळं समजून घेतलं, तर मुलंही अभ्यासाकडे वळतात आणि ती कमतरता जी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करतात. खरं म्हणजे मॅडम, एवढा छान रिझल्ट आपला लागलेला आहे, एवढ्या मुलांनी छान यश मिळवलंय, तर त्यांचं काही पुढचं स्वप्न आहे का, त्यांना कशात करिअर करायचं असं काही त्यांनी तुम्हाला सांगितलंय का?
0: आता आजपासून आम्ही थोडस तेच मुलांकडे जाणार आहे, चर्चा करणार आहे. आणि आम्ही एक फिलिस्टेशन प्रोग्राम पण आयोजित करणार आहे लवकरच त्या मुलांच्या 10वी 12वीच्या, आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मार्गदर्शक बोलून त्यांना त्या त्या विषयात मार्गदर्शन करणार आहे का त्याला कोण काय पॉसिबल आहे, काय त्याला शक्य आहे आणि त्याच्यामध्ये तो स्वतःचं करिअर करू शकल, यानुसार गेल्या वर्षी सुद्धा आम्ही तसंच केलं. करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून मुलांना करिअर केलं, करिअर च्या माध्यमातून मुलांना करिअरच्या वाटा दाखवल्या, तुम्हाला काय शक्य आहे, तुम्ही काय अचीव करू शकता, यानुसारच त्यांच्याकडून ते घेऊन आणि त्या त्या करिअर नुसार आम्ही त्यांना मार्गदर्शन करून त्या त्या करिअरच्या वाटा त्यांना करिअरच्या वाटा निवडण्यासाठी मदत करणार आहोत मॅडम आम्ही.
1: येस, नक्कीच मॅडम. मॅडम, तुम्ही आपले जे सगळे मुलं पास आउट झालेत ते किंवा आपल्या स्नेहालय शाळेतील पण अनेक मुलं पास झालेले आहेत चांगल्या मार्कांनी, आणि अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा 10वीचे इतर सगळेच विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास झालेत आणि त्यांनी हे यश जे आहे ते खूप अभ्यास करून प्राप्त केले, तर त्या सगळ्यांना काय सांगाल तुम्ही की कशाप्रकारे आता त्यांनी पुढे जावं?
0: सगळं नगरवासियांना, आमच्या बालभवनातील विद्यार्थ्यांना, तसेच स्नेहालय इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांचे प्रथम मी स्नेहालय परिवारातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे खूप खूप अभिनंदन करते, कारण त्यांनी हे कष्ट करून त्यांचे मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत. कारण त्यांनी असं मनाशी ठाम केलेलं आहे का

0: आयुष्यात काहीतरी करायचंय आणि पुढे जायचं आहे, त्यानुसारच त्यांनी आपले मार्क मिळवलेले आहे. आणि मी या सर्व मुलांना सांगू इच्छिते का तुम्हाला जे आवडेल त्या क्षेत्रात तुम्ही करिअर करा. मित्र म्हणतो आई वडील म्हणता म्हणून नका, कारण मला काय सोपं जाईल, मग मित्र गेला म्हणून मी त्या वाटेला जाईल तर शक्य नाही. तर मी त्या मुलाला त्या मुलीला हे सांगू इच्छिते का मला काय आवडतं आणि मी कशामध्ये करिअर करू शकते, माझ्या इच्छेनुसार मी करिअर करणार हे ठाम धरवा. कारण जर इच्छेनुसार करिअर केलं तर नक्कीच तो मुलगा ती मुलगी पुढे मध्ये पुढे आयुष्यामध्ये लोक गोल आपला सेट करू शकतं आणि पुढे त्याच्या इच्छेनुसार असल्यामुळे तो त्याच्यात आनंदाने पुढे जातो हे मात्र निश्चित आहे.
1: नक्कीच मॅडम, खरं म्हणजे तुम्ही पण या मुलांमागे खूप मेहनत घेतली आहे जी दिसतीये आता त्यांच्या रिझल्टवरून, त्यामुळे तुमच्या देखील खूप खूप शुभेच्छा. कारण मला माहिती आहे की जेव्हा सगळ्यात जास्त आनंद हा तो शिक्षक जो असतो ना त्याला होतो जेव्हा त्याचे मुलं एवढं छान यश संपादन करतात तेव्हा. तर तुम्हाला आणि बालभवनच्या संपूर्ण टीमला देखील खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
1: आणि तुम्ही आज इतकी छान माहिती दिलीत, आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद.
0: ओके मॅडम, धन्यवाद.
1: दर मंडळी, आताच आपण आपला जे बालभवनातील विद्यार्थी आहेत ज्यांनी 10वी पास केले, 10वीचा रिझल्ट त्यांचा छान लागलाय, त्याबद्दल गप्पा मारल्यात आपल्या बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक उषा खुल्लम यांच्याशी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी राजेंद्र शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी महेश काळे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 10:55 झालं म्हणजे तुमचा निरोप घेण्याची वेळ आली. बरं का, निरोप घेण्याची वेळ इतकी पटकन का येते हाच प्रश्न आहे. पण ठीक आहे, सोमवारी सकाळी 7 पुन्हा भेटूयात नगरचा अंतरंग या शो मध्ये. आणि मंडळी थोड्याच वेळात म्हणजे 11 गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. तुमची लाडकी मैत्रीण, आपली सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर्ज ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे. खूप साऱ्या गप्पा गोष्टी अपडेट्स घेऊन ज्यामध्ये असणार आहेत. उद्या जो मातृदिन आहे रविवारी, त्याबद्दल ती बोलणार आहे. तसंच आईसाठी स्पेशल गिफ्ट प्लॅन कसं करायचं हे देखील सांगणार आहे. तर आई से चुपके सुनो, आपकी मॉम से और दे दो. आणि तसंच म्हणजे एक दिवस आधी सांगतीये, सो तुम्ही देऊ शकता 10वीचा निकाल, याबद्दल देखील ती बोलणार आहे. तसंच स्नेहवार्ता शो 1 तुम्ही एन्जॉय करणार आहात आरजे वैशाली सोबत, ज्यामध्ये स्नेहालयातील महत्वाच्या घडामोडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन, छत्रपती संभाजीनगर येथील गुणवंत विद्यार्थी सम्राट वाघ यांची मुलाखत तुम्ही ऐकणार आहात. तर थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये तुम्ही रविवारी जो जागतिक मातृदिन आहे त्यानिमित्त गप्पा मारणार आहात आरजे साक्षी सोबत. तर सायंकाळी 4-7 या वेळेत सांज रंग शो मध्ये ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या दिवसभरातील घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड, सोशल अपडेट्स तुम्ही ऐकणार आहात. सायंकाळी 7 जिल्हा रुग्णालयातील अधिकारी शिवाजी जाधव यांची मुलाखत नगर डायरी मध्ये तुम्ही ऐकणार आहात. तर रात्री तुम्ही गाणी ऐकणार आहात. तर अशा प्रकारे आजचे शो जे आहेत तुम्ही एन्जॉय करणार आहात. त्यासोबतच गाणी, गप्पा, गोष्टी, मस्ती हे सगळं असणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, उद्या आहे रविवार आणि रविवारी आपला शो नसतो, पण उद्याचा दिवस अत्यंत खास दिवस आहे। उद्या आहे जागतिक मातृदिन आणि त्याच निमित्त आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। मंडळी, उद्या जागतिक मातृदिन आहे आणि आई आपल्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती आहे जी स्वतःपेक्षा आपल्या मुलांचा जास्त विचार करते। आपण लहान असताना रात्रभर जागून आपली काळजी घेणारी, आपल्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी ती म्हणजे आपली आई असते। आईचं प्रेम शब्दात सांगणं खरंच कठीण असतं, कारण तिचं प्रेम हे कोणत्याही अटींशिवाय असतं। आपण कितीही मोठे झालो, कितीही दूर गेलो, तरी तिच्यासाठी आपण कायम लहानच असतो। घरातील प्रत्येक गोष्ट सांभाळताना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेवताना आई स्वतःच्या थकव्याकडे मात्र कधीच पाहत नाही, आणि म्हणूनच आई ही फक्त नातं नाही तर आयुष्याची सर्वात मोठी ताकद आहे। उद्याच्या मातृदिनानिमित्त आपल्या आईला एक प्रेमळ अशी मिठी द्या, तिच्यासोबत थोडा वेळ घालवा आणि तू आहेस म्हणून माझं जग सुंदर आहे हे तिला नक्की सांगा। पुन्हा एकदा रेडिओ नगरच्या सर्व श्रोत्यांना जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी, तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, उद्या आहे मातृदिन आणि सध्या अनेकांच्या मनात एकच प्रश्न असेल की आईला स्पेशल गिफ्ट काय द्यावं। पण खरं सांगायचं ना तर आईला महागडं गिफ्ट नको असतं बरं का, तिला हवं असतं ते म्हणजे आपलं प्रेम, आपला वेळ आणि आपुलकी। तरीही या मातृदिनाला आईसाठी काहीतरी खास करायचं असेल तर दिवसाची सुरुवात तिच्यासाठी एक छोटंसं थँक्यू आई असं बोलून करा। जर तुम्ही खूप चांगलं लिहित असाल तर तुमच्या भावना एका कागदावरती किंवा एका ग्रीटिंगवरती लिहून तिला द्या, हे जास्त प्रभावी ठरेल आणि हे भावनिकसुद्धा असेल, लाँग टर्मपर्यंत हे तुमची आठवण बनून राहील। त्याचसोबत तिच्या आवडीचा चहा, नाश्ता किंवा एखादा छानपैकी पदार्थ तुम्ही स्वतः करा आणि तिला सरप्राईज द्या। आई रोज घरासाठी कितीतरी मेहनत करते आणि म्हणूनच एक दिवस घरातील कामांमधून तिला थोडा आराम द्या। तिच्यासोबत बसा, गप्पा मारा, जुने फोटो पहा, कारण आईला वस्तूंपेक्षा आठवणी जास्त प्रिय असतात। आणि हो, जर तुम्ही आईपासून दूर असाल तर तिला नक्की फोन करा, आई तू आहेस म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे हे शब्द तिच्या चेहऱ्यावरती नक्कीच हसू आणतील। या मातृदिनाला आईला फक्त गिफ्ट नाही तर प्रेम आणि वेळ द्या, कारण आईसाठी तिची मुलंच जगातील सर्वात मोठं गिफ्ट असतात। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी मंदार फणसे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल जाहीर झाला आणि यावर्षीचा एकूण निकाल लागला आहे 92.9%. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालामध्ये जवळपास 2% घट झाली आहे. 12वीनंतर आता 10वीच्या निकालात सुद्धा थोडी घसरण पाहायला मिळाली. विभागनिहाय निकाल पाहिला गेलं तर कोकण विभागानं पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं असून तिथला निकाल 97.62% इतका लागलाय. तर कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47%, मुंबई 94.97%, तसंच पुणे 94.24% इतका त्यांचा निकाल लागलाय. तर दुसरीकडे अमरावती विभागाचा निकाल 90.50%, तसंच नाशिकचा निकाल देखील 90.53% लागला आहे. नागपूर 89.7%, लातूर 88.42%, आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.41% इतका नोंदवला गेलाय. यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन, आणि ज्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत त्यांनी खचून जाऊ नये, कारण हा फक्त एका परीक्षेचा निकाल आहे, आयुष्याचा नाही. पालकांनी सुद्धा मुलांना समजून घेत त्यांना आधार देणं फार गरजेचं आहे, कारण गुणांपेक्षा आत्मविश्वास आणि प्रयत्न हे जास्त महत्त्वाचे असतात. तर पुन्हा एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिकहो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, काल 10वीचा निकाल लागला आणि आता अनेक मुलींसमोर मोठा प्रश्न असेल की आता पुढे काय. मुलींनो, हीच तर खरी तुमच्या स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात आहे. आजच्या काळात मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवरती आहेत. फक्त योग्य दिशा आणि आत्मविश्वास गरजेचा असतो. 10वीनंतर तुम्ही विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखा निवडू शकता. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील, पत्रकार, पोलीस अशा अनेक संधी तुमच्या समोर आहेत. त्याचप्रमाणे फॅशन डिझायनिंग, ब्युटी अँड वेलनेस, त्याचसोबत फोटोग्राफी, ॲनिमेशन, माझ्यासारखी रेडिओ जॉकी, त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग, अशा अनेक क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये सुद्धा मुली अतिशय उत्तम काम करत आहेत. आणि हे क्षेत्र मुलींसाठी कम्फर्ट झोन तर आहेच आहे, पण तुम्हाला तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी सुद्धा याच्यामध्ये डेव्हलप करता येते. तर तुम्ही हे देखील सुरू करू शकता. त्याचसोबत ज्यांना लवकर नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी ITI, पॉलिटेक्निक असेल, नर्सिंग, DEd, पॅरामेडिकल यांसारखे कोर्सेस सुद्धा अगदी चांगला पर्याय ठरू शकतात. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की आता सध्याचं येणारं जग हे AI जग आहे, त्यामुळे तुम्ही AI सुद्धा अनेक कोर्सेस अवेलेबल आहे, तर तो कोर्स सुद्धा तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्हाला काय आवडतं, कोणत्या गोष्टींमध्ये तुमचं कौशल्य आहे हे ओळखायला हवंय. कारण योग्य करिअर तेच जे मनापासून करावंसं वाटतं. आणि पालकांना सुद्धा एक छोटी विनंती आहे बरं का, मुलींना फक्त शिकू देऊ नका, तर त्यांना मोठी अशी स्वप्न पाहू द्या. आणि हो, लग्नाची घाई तर अजिबातच करू नका, कारण मुली ह्या वंशाच्या पणत्या असतात. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांना संधी द्या. आणि त्याचसोबत मुलींनो, तुम्ही देखील स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण आजची मुलगी उद्याचं भविष्य घडवत असते. तर मंडळी, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात अशाच पॉझिटिव्ह थॉटसोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत। श्रोते हो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, संस्थात्मक कार्य करताना लाभार्थ्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांची योग्य पद्धतीने हाताळणी करणे अत्यंत महत्वाचे ठरते। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील सोफोर्स संस्थेतील अनुभवी डॉक्टर कविता करीर यांचा विशेष संवाद नुकताच आपल्या स्नेहालयामध्ये आयोजित करण्यात आला होता। संस्थात्मक लाभार्थ्यांच्या प्रश्नांची हाताळणी या विषयावर त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण त्यांचे विचार मांडले। ऐकूयात या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून।
2: आपल्याला भावनांबद्दल शिकवलं जात नाही शाळेमध्ये, भावनांबद्दल अजिबात शिकवलं जात नाही। कुठल्या पण शाळेत आपण बघितलं तर सगळा फोकस असतो अकॅडमिक स्किल्स, आपल्याला जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती, पण भावना कशा हाताळायच्या किंवा भावनेबद्दल कुठल्याही शाळेत शिकवलं जात नाही। त्याच्यामुळे आपण लहानपणापासून जरी आपण बुद्धिमान असो तरी आपण भावनिकरित्या आपण निरक्षर आहोत। इनस्पाईट ऑफ अवर इंटेलिजन्स वी आर इमोशनली इलिटरेट। ओके, याचं कारण आहे की भावनांबद्दलची आपली चुकीची घडण, म्हणजे लहानपणापासून आपण जे आपलं पालन पोषण होतं तिथे साधारणपणे आपली भावनिक घडण कशी होते ती थोडक्यात बघूया। जेव्हा मूल लहान असतं तेव्हा ते रडतं आणि थोडं जेव्हा मूल मोठं होतं तेव्हा रडणं आणि हसणं ह्या दोन प्रकारच्या फक्त त्याच्या वागण्यामध्ये आपल्याला दिसतं। पण मूल आणि जेव्हा मूल हसतं किंवा रडतं त्या छोट्या मुलाचं हसणं किंवा रडणं त्या पालकांना सांभाळणं काही प्रॉब्लेम होत नाही। कारण हसलं मूल असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण मूल रडत असेल तर मुलांना सांभाळणं पालकांना शक्य होतं। कारण ते मूल लहान आहे, त्याचं रडणं जे आहे ते काही एवढं प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही। पण मूल जसं जसं मोठं होतं तसं त्याच्या भावना जास्त प्रगल्भ होत जातात, त्याच्या भावनांचं व्यक्तीकरण हे जास्त तीव्र आणि भिन्न होतं आणि कधी कधी प्रसंगाला साजेसही नसतं। ज्याच्या त्या ज्या भावना त्या मुलामध्ये असतात त्याचं ते व्यक्तीकरण जे आहे ते खूप जास्त तीव्र असतं आणि अशा वेळेस त्या पालकांना ते सांभाळणं मुश्किल होऊन जातं। आणि पालकांसाठी सांभाळणं मुश्किल यासाठी होतं की त्यांच्या लहानपणापासून त्यांनाही जेव्हा अशा गोष्टी त्यांच्या समोर आल्या होत्या त्यांच्या पालकांनाही त्याच्या बरोबर ते वागले होते। एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की समजा एक लहान मूल आपल्या शिक्षकांनी आपल्याला आज शाळेत रागवलं म्हणून जर त्याला वाईट वाटत असेल आणि ते रडत असेल तर त्याचे पालक किंवा त्याची आई त्याला म्हणते रडत बसू नको, हे काय रडतोस। असं जेव्हा मूल वारंवार ऐकतं आणि विशेषतः जेव्हा मुलाला हे काय मुलीसारखं रडतो असं जेव्हा पालक सांगतात तेव्हा काय होतं, कुठली घडण त्याच्या मुलाच्या मनात होते की पुरुष कधीच रडत नाही। आता इथे पुरुष बसलेले आहेत तर हे आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की सर्वसाधारणपणे आपली अशी एक मानसिकता आहे की पुरुष कधी रडत नाही किंवा पुरुषांनी आपल्या भावना दाखवल्या पाहिजे किंवा जो पुरुष रडतो तो बायकी आहे किंवा बायकांसारखा आहे। तर मग ह्याचे ह्याचा उगम कुठे झाला आहे हा, आणि आपल्याला माहिती आहे की अशी जी समजूत आहे अशी जी घडण आहे ती पुढे जाऊन खूप घातक होते पुरुषांसाठी। कारण त्यांना भावना व्यक्त करता येत नाही, त्यांना काही सांगता येत नाही आणि रडतात त्यामुळे जास्त येत नाही। त्याचा परिणाम असा होतो की आपण बघतो की जास्तीत जास्त हृदयविकाराचे झटके हे पुरुषांमध्ये दाखवले दिसतात। का दिसतात? कारण भावनांबद्दलची ही चुकीची घडण की पुरुष रडत नाही, पुरुषांना भावना दाखवणं गरजेचं नाही। आणि त्या उलट बायकांचं काय असतं भावनेबद्दल, बायकांना हार्ट अटॅक एवढा येतो का? बाकीचे असतात इशू, पण हे का होत नाही? कारण आपण खूप पटकन मोकळे होतो, रडतो, आदळापट करतो किंवा मैत्रिणी बरोबरशी शेअर करतो किंवा बोलतो। पुरुषांना कोणाशी शेअर करणं किंवा बोलणं किंवा आपल्या भावना सांगणं हे थोडस एक कमीपणा असं म्हणा किंवा मी कसं काय ह्याबद्दल बोलू तिथे पुरुष बसले आहेत, कदाचित तुम्हाला हे पटेल माझं म्हणणं की तुम्ही तुमच्या भावना ज्या आहेत ते पटकन तुम्हाला असं सांगणं किंवा व्यक्त करणं हे होत नाही. चुकीचं आहे का बरोबर हे आपण बघत नाही, पण हे घडण ही तुमची लहानपणापासून अशीच आपल्या समाजामध्ये आहे की पुरुषांनी घडायचं नाही आणि त्याच्यामुळे खूप घातक आहे. तर अशा वेळेस जेव्हा मुलांना आपण सांगतो की मुली खरं घडायचं नाही, तर घडण कशी होते की असं जे मला वाटतंय ते वाटणं चुकीचं आहे आणि मुलं हे कधी रडत नाही. जर एखाद्या मुलाला मुलाने बहिणीला मारलं असेल कारण तिने त्याचं काहीतरी आवडतं खेळणं तोडलं असेल, तर आपण त्याला त्याला सांगतो की जेव्हा बहिणीला मारणं थांबवलं नाहीस तर तुझ्याशी मी कधीच बोलणार नाही. करतो आपण असं, त्याचं हे वागणं थांबवाय ना. जेव्हा आपण असं करतो तेव्हा ते मुलाच्या मनात कसली घडण होते की भावनांकडे दुर्लक्ष करायला हवं की असं मला वाटायला नको नाहीतर मग मला आई माझी ओरडेल, तर बहिणीने काही केलं तरी मला हे वाटतंय, वाटणं तर मला नाही मी काही करू शकत नाही, पण त्याच्याकडे मला दुर्लक्ष, आपण भावनांकडे दुर्लक्ष करायला शिकतो. त्याच्यानंतर जर मुलांना वर्गामध्ये काही मित्राबरोबर काही भांडण झालं असेल किंवा त्याच्या मित्राला जास्त मार्क मिळाले असेल म्हणून त्याला खूप वाईट वाटत असेल आणि घरी येऊन तो शांतपणे एका जागी बसला असेल आणि जेवत नसेल आणि आई जर म्हणले की जर तू खाल्ला नाहीस ना तर तुला हे प्ले स्टेशन तुला खेळायला मिळणार नाही, अशा वेळेस त्या मुलाच्या मनात काय घडत होते की आपल्या भावना ज्या आहेत त्या दाबून ठेवायला पाहिजे, मी रडायला नाही पाहिजे कारण मी जर रडले तर मग मला खेळायला मिळणार नाही. तर अशी घडवणूक तेव्हा होते. एखादं मूल जर मॉलमध्ये दुकानामध्ये काही हवं असेल आणि हट्ट कळत आपण मुलं अशी खाली अंग टाकून देतात आणि रडतात ना चिडचिड करतात, त्याला जर सांगितलं की बघ तू मॉलमध्ये कशी वागलीस तू वाईट मुलगी आहेस, आणि अशा प्रकारे जेव्हा आपल्या आयडेंटिटी बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या मुलीच्या मनात जर मला असे वाटले तर मी वाईट आहे, सेल्फ आयडेंटिटीचा उगम इकडे होतो आणि हे खूप घातक. एक साधं सरळ वाक्य आई बोलते की तू वाईट मुलगी आहेस आणि ते आयुष्यभर ती मुलगी घेऊन चालते की मी वाईट आहे आणि त्याचा परिणाम तिचा शेवट मरेपर्यंत तिच्या डोक्यात राहतो. असे काही घडत आपल्या होतात. मुलांना होतं त्याला काही त्याला हवं असलेलं खेळणं मिळालं किंवा त्याला काही सायकल मिळाली किंवा खूप आनंदाने जर मुल उड्या मारत असेल तर पालक काय म्हणतात की मागासारखं उड्या मारणं बंद कर, इथं हसतोय तुला वेळ लागले का, आपण असं बोलतो. हे असं ऐकल्यावर मुलांच्या मनात काय होतं, कुठली घडण होते की खूप आनंदी वाटणं हे योग्य नाही आहे. आपण तपासून करा, आपण मोठं झाल्यावर आपण म्हणतो अरे रे खूप आनंद नको व्यक्त करायला नाही तर नक्कीच काहीतरी वाईट होईल, तर खूप आनंद व्हायची गरज नाही किंवा नको व्हायला आणि फार आनंद वाटायला नको हे बरोबर वाटतं. हे सगळं आपण रोज या इथनं जातो तर ह्या घडण हे का घडतं, कारण लहानपणापासून असेच विचार असेच आपल्याला आपले पालक सांगत आले आहेत आणि ह्याच्यामुळे आपण बुद्धिमत्ता असूनही आपली भावनिक साक्षरता ही कमीच राहते. आणि अशा ह्या प्रकारे जेव्हा आपल्याला भावनांचं काय करायचं हे कळत नाही तेव्हा आपण कशा प्रकारे वाटतो, भावना आपण टाळतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, लपवतो किंवा प्रतिकार करतो, भावना दाबून ठेवतो किंवा त्या भावनेमध्ये अगदी बुडून जातो. अगदी खूप जास्त तीव्र जेव्हा वाईट वाटतं किंवा खूप राग येतो, आपण मी मगाशी म्हटलं तसं आत्महत्या किंवा खून किंवा खूप दारू व्यसनाधीनता होणं हे सगळं का होतं, कारण त्या भावनेमध्ये आपण बुडून जातो कारण त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येत नाही. भावना हाताळण्याच्या अशा पद्धती आपण आत्मसात करतो. त्रास कमी करण्यासाठी आपण काय काय करतो, आपण अयोग्य खातो, कमी जास्त खाणं किंवा कमी जास्त झोपणं किंवा लोकांशी जास्त जास्त बोलणं किंवा कमी जास्त कामामध्ये आपल्याला झोपून देणं, शारीरिक व्यायाम जास्त किंवा कमी करणं किंवा व्यसनाधीन होणं, अशा प्रकारे आपण आपल्या भावनांपासून दूर पडण्याचा काहीतरी प्रयत्न करतो. पण तुम्हाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या भावनांपासून दूर पडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहात का, हे स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. कारण मला खूप काहीतरी होत आहे पण मला त्याच्याकडे बघायचं नाही आहे, म्हणून हा सोपा उपाय आहे की रील्स स्क्रोल करा, व्हिडिओज बघा, कारण मला त्याच्याकडे जायचं नाही आहे, हे मला थोडं का होईना मला त्यातनं दूर घेऊन जात आहे. भावनाबद्दलच्या तुमच्या काय समृद्धी आहेत, आता आपण भावनांबद्दल बरंच काही मी बोलले तर तुमच्या मनात भावनांबद्दल काय समृद्धी आहे ते मला सांगा. व्हॉट आर युअर बिलीव्स अबाउट इमोशन्स, भावनांबद्दल तुमचं मत काय आहे, असं आपण कधीपासून कधीच बोलत नाही भावनांबद्दल, जे काही तुम्हाला वाटतं ते सांगा.
3: सर्व भावना या वाईट नसतात, ते योग्य नियंत्रण पाहिजे. बरोबर,
2: अगदी बरोबर. तर मग जेव्हा आपल्याला माहितीये की या भावनांचा आपल्या कामावर म्हणा किंवा हे जे तुम्ही काय जे शेअर केलं मार्ग तर काढायला हवा बरोबर, आपण त्याच परिस्थितीमध्ये राहिलो तर मग आपण जे आतापर्यंत जगत आलो तसंच आपण जगणार. तर ह्या समजुती ज्या आहेत त्या तपासून बघणं गरजेचं आहे की काही काही समजुती अशा असतात की मी सांगते की जर मला खूप दुःख झालं तर मी कायमच दुःखी राहणार, किंवा हुशार लोकांना राग येत नाही, किंवा मी हुशार असेल तर मला राग नाही आला पाहिजे.

आय शुड फील द सेम ॲज द अदर्स. म्हणजे एका माणसाला जर एक काहीतरी बघून खूप आनंद झाला तर आणि मला झाला नाही तर मला वाटतं की अरे मला काहीतरी चुकतंय का, मला का एवढा आनंद होतोय. बरोबर. तर आपली तुलना आपण दुसऱ्यांच्या भावनांशी करतो की त्याला जे वाटतं तेच मला वाटायला पाहिजे. पण हे योग्य नाही, कारण प्रत्येक जण हे वेगळं आहे. माझ्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्यासाठी मला काय मानवी राहायला हवं, कारण मला दाखवायचं की मी आनंदी आहे. माझ्या भावनांमुळे माझे माझ्यावरचे नियंत्रण कमी होईल. मी जर खूप रागराग केला, खूप चिडचिड केली तर माझ्यावरचं कंट्रोल नाही असं सगळ्यांना वाटेल. किंवा भावनांवर नियंत्रण असायला हवं. मला असं वाटतं गैर आहे, खूप भाऊ कोणा चुकीचा आहे. खंबीर व्यक्ती निर्भय असतात. भावना बाजूला ठेवून निर्णय घ्यायला हवा. भावना दाखवणे हे कमकुवत असल्याचं प्रमाण आहे. मला जर वाईट वाटतं आणि मी सांगितलं तर अरे किती वीक आहेस तू, किती तुला काही एवढंही तुला सांभाळता येत नाही का, जेवढी वीक आहे असं प्रमाण होईल. नकारात्मक भावना चुकीच्या असतात. माझा रागीटपणा माझ्या वडिलांमुळे आला आहे, आपण हे असं सर्वसाधारणपणे अशा समजुती आपल्यामध्ये असतात. पण भावनांची वस्तुस्थिती समजून घेऊया की भावनांना नैसर्गिक असतात, नॅचरल असतात. की तुम्हाला जे वाटणार, जे वाटतंय ते वाटणारच, त्याच्यामध्ये काहीही गैर नाही आहे. एक काहीतरी गोष्ट झाली, तुम्हाला राग आला, तुमची चिडचिड होते किंवा तुम्हाला दुःख झालं, ह्याच्यामध्ये चुकीचं किंवा गैर काहीही नाही. आपण म्हणतो की मला राग नाही आला पाहिजे, मला माझी चिडचिड नाही व्हायला पाहिजे, मी सदा आनंदी असायला पाहिजे, असं शक्य नाही आहे. आणि असं होणं हे रास्त नाही आहे. तुम्हाला जे वाटतं ते वाटणारच, कारण भावना या नैसर्गिक आहेत. भावनेमध्ये एक ऊर्जा आहे, हॅड ट्रेमेंडस एनर्जी इन द इमोशन. आपण म्हणतो की जे आत्महत्या करतात, इतका राग आलेला असतो, इतकं दुःख झालेलं असतं की आपण गळफास लावून घेऊ शकतो किंवा ट्रेनच्या खाली जाऊन झोपू शकतो किंवा कोणाला गोळी मारू शकतो. ऊर्जा खूप असते. भावना चांगल्या किंवा वाईट नसतात, आपण त्या भावनेमुळे काय करतो ते चांगलं किंवा वाईट आहे. राग हा वाईट आहे असं नाही, पण रागाच्या भारात आपण जे कृत्य करतो, कोणाला मारणं किंवा शिवीगाळ करणं किंवा काम न करणं, झोपणं, जे काही आहे ते चुकीचं आहे. भावनांमुळे आपल्या स्वतःबद्दलची माहिती वाढविताना मिळतो. मला जर खूप दुःख, कायम खूप मी दुःखी असेल किंवा कायम चिडचिड होत असेल, तर मग मला काहीतरी माझ्या आतमध्ये काहीतरी गडबड आहे हे मला कळून सुटतं. भावना म्हणजे एक संदेश आणि एक संकेत आहे. एका वेळेस आपल्या मनात अनेक भावना असू शकतात. भावना म्हणजे परिस्थिती माहीत करून घ्यायचा साधारण पुरावा आहे. म्हणजे मला जर या परिस्थितीमध्ये जर मला वाईट वाटतंय, म्हणजे नेमकं मला काय वाटतंय, त्या भावनेमुळे मला परिस्थिती समजून येऊ शकते. भावना तात्पुरत्या असतात, हे खूप महत्वाचं आहे. राग हा तो थोडा वेळ, एक दिवस, दोन दिवस, पण एक आठवडाभर तुम्ही त्याच तीव्रतेने तुमच्या मनामध्ये राग राहतो का? शक्यच नाही. कारण राग किंवा कुठलाही भावना ही एक डोक्यामध्ये असलेल्या एका केमिकलमुळे भावना येते. त्याच्यामुळे त्या केमिकलचं प्रमाण कमी झालं की आपोआप त्याची तीव्रता कमी होते. जात नाही, पण तीव्रता नक्कीच कमी होते. भावनेचा एक उद्देश असतो. भावना संसर्गजन्य असतात, कंटेजियस असतात. आपण एका रूममध्ये गेलो, तिकडे सगळे असे दुःखी पडलेले चेहरे असले तर आपल्याला काय वाटतं की अरे यार उदास, काय उदास लोक बसले. आणि आपण एका जागी गेलो की तिथे एकदम नाचतायत, लायब्ररी आहे, तर आपण दुःखी असलो तरी आपण त्याच्यात थोडासा आपला उत्साह वाढतो. भावना हे आपले प्रतिबिंब आहे, रिफ्लेक्स आर ओन आयडेंटिटी. आपली भावना ही आपली जबाबदारी आहे. आपण काय म्हणतो, मला तुझ्यामुळे राग आला, मला तिच्यामुळे दुःख झालं, माझी चिडचिड तुझ्यामुळे होते. तर आपण आपल्या भावनेचं सगळं खापर कोणावर फोडतो? दुसऱ्यांवर. पण वास्तविक पाहता भावना ही आपली जबाबदारी आहे. आपल्या भावनांसाठी इतरांना दोषी ठरवणे याने काहीच साध्य होत नाही. तर स्वतःबद्दलची आता ही जागरूकता जी आहे ती आपण कशी वाढवावी? आपण म्हणतो होतो की आपण विचार, भावना आणि या दोन घटक आपण बघितलं, तर आपलं वागणं कसं आहे तिसरा घटक, म्हणजे आपलं वागणं कसं आहे ते दिवस अखेर म्हणा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल, माझ्यामध्ये चांगले किंवा वाईट गुण काय आहेत हे आपण आपल्या स्वतःला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. उदाहरण, माझी चिडचिड खूप होते, मग नक्की जर कळतंय की माझी चिडचिड होते तरच मी त्यातनं काहीतरी मार्ग काढू शकते. स्वतःबद्दल समजुती, आपण स्वतःबद्दल एक सेल्फ, आपली एक इमेज असते की मी जाड आहे, मी काळी आहे, मी उंच आहे, मी गोरे आहे ना, मला जसं म्हणाल की मला माझं मला जमणार की नाही, सेल्फ डाऊट हे सगळं येतं. तर स्वतःबद्दलच्या समजुती काय आहेत त्या बघायच्या, त्या चुकीच्या आहेत का बरोबर आहेत त्या बघणं आवश्यक आहे. एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करणं किंवा नीटनेटकेपणा, ही ज्या व्हॅल्यूज आहेत, आपले व्हॅल्यूज काय आहेत ते कळणं गरजेचं आहे. ह्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपल्या मिती मुलांच्या विरुद्ध वागतो तेव्हा आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे त्रास मी समजा माझा आहे की मी खरी बोलणारी व्यक्ती आहे, पण जेव्हा मी खोटं बोलते तेव्हा मला त्रास होतो.

0: हे जेव्हा मला कळतं की अरे मी खोटं बोलले म्हणून त्रास होतोय, तर जेव्हा मला कळतं त्या क्षणी एक माझं परीक्षण होऊन जातं की हा ठीक आहे, मला आता इथून पुढे काही झालं तरी मी आता खोटं बोलणार नाही. आपण जेव्हा म्हणतो की आपलं स्वास्थ्य, मानसिक किंवा भावनिक स्वास्थ्य जर आपल्याला जपून ठेवायचं असेल तर आपल्याला काही प्रश्न विचारणं आवश्यक आहे. माझे विचार कसे आहेत, माझ्या मनात असे विचार का येतात, माझी विचार करण्याची पद्धत कशी आहे, सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे इतरांवर काय परिणाम होतोय हे जाणून घेणं गरजेचं आहे. राग, भीती, आनंद, तृणा, आश्चर्य, दुःख अशा छटा आहेत आणि अशा अनेक छटा भावनांच्या आहेत. इंग्रजीमध्ये लिहिण्याचा मराठी तंतोतंत अनुवाद शक्य नाहीये. अनेक प्रकारच्या भावना आपल्यामध्ये असतात, तर नेमकं मला काय वाटतंय त्या भावनेचं एक नाव, राग, दुःख, कुरकुर, चिंता, काळजी, जे काय आहे ते नाव, मला हे कशामुळे वाटतं, वाय आम आय फिलिंग दिस. प्रसंग किंवा विचारांबद्दल बोलण्याऐवजी भावनांबद्दल बोलणं, की मला हे असं झालं, त्यांनी असं केलं, असं न बोलता मला राग आला, मला वाईट वाटलं, माझी चिडची झाली, भावनांबद्दल आपण बोललो तर जागरूकता आपली आपोआप त्याच्याबद्दलची वाढते. दुसऱ्यांना काय वाटतं, दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं आणि दुसऱ्यांच्या वागण्याला काय कारण आहे हे समजून घेणं, काय झालं याच्याऐवजी आपण दुसऱ्यांना काय विचारायला हवं की तुला नेमकं काय वाटतंय, दुसऱ्यांच्या भावनांबद्दल विचारा. आपण म्हणतो की आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण असायला हवं. मी दोन तीनदा हे वाक्य बोलले तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही सहमत आहात की आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण असायला हवं, पण हे चुकीचं आहे. आपल्याला आपल्या भावनांचं नियंत्रण नव्हे तर आपल्याला काय करायचंय, आपल्या भावनांचं व्यवस्थापन करायचंय. कारण भावना आपण नियंत्रण करू शकत नाही, कारण त्या नैसर्गिक आहेत. सो व्हॉट एव्हर इज नॅचरल वी कॅनॉट कंट्रोल, त्या येणारच. आपण राग हा येणारच, राग आपण नियंत्रित करू शकत नाही. आपण त्याचं काय करायचंय, व्यवस्थापन, चॅनलायझिंग इज अन एक्सलेंट वर्ड, चॅनलाइज करायचंय. आपण म्हणतो की जे स्टुडंट फिजिक्सचे आहेत की एनर्जी वन्स प्रोड्यूस्ड कॅन बी डिस्ट्रॉइड, तर ती एनर्जी आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही, त्याला कंट्रोल करू शकत नाही. आता ही खूप एक महत्वाची संकल्पना आहे. आपण सर्वसाधारणपणे कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपण म्हणतो की अरे नीट विचार करून कर, तुझ्या भावना थोड्याशा बाजूला ठेव आणि नीट विचार करून निर्णय घे असं आपण म्हणतो. किंवा अरे भावनेच्या आहारे जाऊन मी हा निर्णय घेतला आणि तो चुकीचा ठरला. तर आपण सर्वसाधारणपणे विचार विरुद्ध भावना, बरोबर, पण असं न करता विचार आणि भावना यांना एकत्र आणून निर्णय घेणं रास्त आणि सोपं आहे. एक बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आधार निर्णय घेणं हे चुकीचं आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात पुणे येथील सोफोर्स संस्थेतील डॉक्टर कविता करीर यांचा संस्थात्मक लाभार्थ्यांच्या प्रश्नांची हाताळणी या विषयावरील विशेष संवाद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye, bye.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे। स्नेहालय संचलित ऍडमिन सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणारे आदरणीय अशोक अकोलकर सर यांचा आज वाढदिवस आहे। यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पूर्ण रेडिओ टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांचे कार्याप्रती असलेले समर्पण, सहकार्याची भावना आणि सर्वांशी जपलेला आपुलकीचा स्वभाव यामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत। ईश्वर चरणी प्रार्थना की उत्तम आरोग्य, आनंद, यश आणि दीर्घायुष्य लाभो। सर, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर आज वाढदिवस आहे गायत्री कोंडा यांचा। हे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत। तर गायत्री ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हे गेले अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जोडलेले आहेत। तर पुन्हा एकदा पूर्ण रेडिओ टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून गायत्री ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज गायत्री ताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, लग जागले।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी यशाची उंच भरारी घेतली आहे. अशाच गुणवंत विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी म्हणजे सम्राट वाघ. तुला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथील गुणवंत विद्यार्थी आहे, जो 12वीमध्ये उत्तीर्ण होऊन उत्कृष्ट यश त्याने संपादन केला आहे. आज आपण सम्राट सोबत छानशा गप्पा मारणार आहोत. त्याचा अभ्यासाचा प्रवास, आलेल्या अडचणी आणि भविष्यातील स्वप्नांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण त्याच्याशी छानशा गप्पा मारूया.
1: सर्वप्रथम तुझ्या आपल्या रेडिओ नगर

0: गिरी महाविद्यालय येथून उत्तीर्ण झालो आहे.
1: अच्छा, स्नेहाने संचलित आपल्या बालभवनशी तू कसा जुळला आणि तू केव्हापासून सुरुवात केली बालभवन मध्ये जाण्यासाठी?
0: मी 5वी 6वीत असताना बालभवन मध्ये जॉईन झालो. त्यावेळी नवीन नवीन बालभवन सुरू झालता हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर मध्ये. सर मॅम म्हणजे असे सर्वे कार्यालय येत होते तर तेव्हा मी फर्स्ट टाइम 5वी 6वीला गेलतो तिथे 5वीला आय थिंक. आता मला तिथं 8-1 वर्ष झालेले. माझे बालभवन मध्ये गेल्याचे पहिले प्रोग्रेस चांगली नव्हती, म्हणजे मला इंग्लिश बरोबर वाचत नव्हते, त्याच्यानंतर स्किल नव्हते माझ्यामध्ये स्टेज डेअरिंग. तर बालभवन मध्ये येत्या 2-3 वर्षांमध्ये मी जसं मोठं होत गेलो तसे माझे स्किल डेव्हलप होत गेले. त्याच्यानंतर मला अभ्यासामध्ये चांगला इंटरेस्ट यायला लागला. त्यानंतर असं करता करता 10वीपर्यंत मी आलो. राणी मॅम निकालजे या तिथं शिक्षक म्हणून काम करता, तर त्यांनी मला चांगला सपोर्ट केला 10वीला पण. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी 10वीमध्ये 85 एवढे मार्क घेतले होते. त्यानंतर बालभवन मध्ये स्टेज डेअरिंग, त्याच्यानंतर शैक्षणिक नाही तर स्किल डेव्हलपमेंट कडे पण बालभवन हे लक्ष देत. आणि आता 12वीला मी 54% पास झालोय. बालभवन मध्ये सर मॅम यांनी मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर काही लागलं तर ते आणून दिलं. त्याच्यानंतर तुला कसं मार्क्स वाढवता येईल याच्यावर सांगितलं, मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी 12वीमध्ये 54% हे मिळवलेले आहे.
1: तर बालभवन मध्ये आल्यानंतर तुझ्या आयुष्यात कोणते बदल झाले आहेत?
0: बालभवन मध्ये आल्यानंतर म्हणजे मला स्टेज डेअरिंग वगैरे आलेली आहे. पहिले मी म्हणजे असं बोलायला घाबरायचो, भाषण वगैरे करायला. पण आता मी काही काळानंतर बालभवन मध्ये आल्यावरती वक्तृत्व स्पर्धेला जातो. त्यानंतर ट्रॅक डान्स वगैरे करतो. आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये येत्या 4 वर्षापासून फ्लॅश मॉब हा उपक्रम राबवला जातो 14 एप्रिलला. तर त्यामध्ये डान्स करता वेळेस जे पहिलं म्हणजे अशी भीती वाटायची पब्लिक मध्ये लोकांमध्ये, तर ती माझ्या मनातून ही भीती नष्ट झालेली. आता म्हणजे कुठं पण आम्ही गेलो डान्स वगैरे करायला, भाषण वगैरे करायला, ऑन द स्पॉट बोलायला लावलं, तर आम्ही कुठं पण बेधडकपणे बोलू शकतो. आता तर हे माझ्या जीवनातील बदल आहे. पहिलं माझ्या जीवनामध्ये म्हणजे असं फक्त खेळ वगैरे हे राहायचं, पण आता जसं बालभवन मध्ये गेलोय मी तर तसं आपलं करिअर काय आहे, त्यानंतर आपल्याला समोर करिअर मध्ये काय करायचं हे नेहमी आम्हाला आमचे मॅम आणि सर गायडन्स देत असतात.
1: अच्छा, आणखी काही चेंजेस झाले त्याविषयी सांगू शकतो?
0: म्हणजे आता मी जिथं असतो तिथं पूर्ण स्लम एरिया आहे. तिथे पोरं वगैरे म्हणजे असंच स्टुकर वगैरे असतात. तर मी तिथं गेल्यावरती म्हणजे मला दुसऱ्यांसोबत कसं बोलायचं, कसं कम्युनिकेशन स्किल ते डेव्हलप झालेले. त्यानंतर बाहेर कुठं स्पर्धेला वगैरे जायचं असलं तर त्यावेळी तुम्हाला कसं असायला पाहिजे, तुमचं प्रिपरेशन वगैरे, त्याच्यानंतर आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कसं करायला पाहिजे, त्याबद्दलही आम्हाला बालभवनचे मॅम सर मार्गदर्शन करत असत.
1: अच्छा, आणि आता सध्या तर नुकताच 12वीचा निकाल लागलाय, तर तुला निकाल लागण्याच्या अगोदर तुझ्या मनात काय सिच्युएशन होती, त्यावेळेस तुला काय वाटलं?
0: सर्वप्रथम तर मनामध्ये भीती होती माझ्या करता वगैरे, पण मला जास्त म्हणजे आता पण असं थोडं वाईट वाटतं म्हणाले की एवढे कमी मार्क्स कस काय आले. तर बालभवन मध्ये म्हणजे तसं कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे, त्यानंतर ऑनलाईन काही PWC बॅच वगैरे घेत त्याच्यातून नोट्स वगैरे काढून म्हणजे मी स्वतःचा अभ्यास करायचो. त्यासोबतच मॅम ते मला सांगायचे की त्यांना मला अपेक्षित आणून दिल तर 12वीला त्याच्यातून पण मी काय करायचो. मग तसा रिझल्ट एक्झाम वगैरे झाले प्रत्येक पेपरला अशी मनात भीती देऊन जायचो की पेपर मध्ये काय येईल, कसं होईल, आपण लिहू शकणार का, आपण जे केलेलं आहे ते येईल का नाही, असं मनामध्ये भीती द्यायची. त्यानंतर जसे एक्झाम संपले तर त्याच्यानंतर असं एक्झाम संपली एक आनंद वेगळा होता पण त्यासोबतच असं माझ्यामध्ये एक भीती होती की बारावीला

0: कमी आले तर, नाहीतर फ्रीज झालो तर काय होईल, घरचे काय बोलल. आणि जसं रिझल्ट लागण्याच्या आधी थोडे असे मनात भीती वाटत होती काय होईल काय होईल. त्यानंतर जसं रिझल्ट लागला मग थोडं फार वाईट वाटलं 54% पाहून. नंतर थोडं मॅम त्यांना समजून सांगितलं की 54% असं थोडे की ज्याला कमी मार्क पडले तर तेच असं हे होऊ शकतं, म्हणजे लाईफ मध्ये सक्सेस नाही होऊ शकत असं थोडे म्हणे. 54% पडले तर आपण ते सोडून आपल्या पुढच्या पायरीकडे जायला सुरुवात कर म्हणे तो आता.
1: अच्छा, नक्की खूप छान की तू म्हणतोय की तुला 54% पडले. तर असं नाही, एक हे खरं आहे की आपल्याला मार्क तुझ्या जीवनामध्ये तो आणखी यशस्वी होऊ शकतो हे पण नक्कीच आहे. आता काही मुलं नर्वस फील करतात की मला इतके मार्क्स पडले, तितके मार्क्स झाले ते, मला इतके पाहिजे होते, पण ते न विचार करता जर तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर नक्की तुमचे मार्क सुद्धा वाढतील आणि स्वतःमध्ये सुद्धा डेव्हलप होईल, हे नक्कीच आहे. तर आणखीन तू काही सांगू इच्छितोय की तू 12वीचा अभ्यास करताना नियोजन कसं केलं होतं?
0: नियोजन सांगायचं म्हटलं तर म्हणजे माझं कॉलेजचा टाइम असायचा 11:30 ते 5 पर्यंत. तर मी सकाळी म्हणजे जसे 12वीला स्टार्टिंग 1-2 महिने असं नॉर्मली म्हणजे अभ्यासक्रम कसा आहे कसं नाही असे पाहण्यामध्ये गेले, कसे टीचर लोक आहे आपल्या कॉलेजमध्ये. मग मी रेग्युलर लेक्चर करायचो तर त्याच्यामध्ये लास्टचे 5-6 महिन्यामध्ये मी स्टार्टिंगला म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये लॅब आहे त्या लॅबला 8 वाजता जायचो मी. 8 ते 11:30 पर्यंत लॅब मध्ये अभ्यास करायचो. म्हणजे मी टाइम टेबल बनवलं होतं, त्या टाइम टेबल नुसार कोणत्या विषयाला कोणता किती वेळ द्यायचा, त्यानंतर लेक्चर किती वेळ करायचे असं करायचो. मग त्यानंतर 5:30 लेक्चर संपले, 5:30 ला घरी यायचो, अर्धा 1 घंटा ब्रेक मारला की पुन्हा अभ्यासाला बसायचो. इनक्रम होता मॅम
1: माझा. नियोजन केलंच होतं, परंतु तुला कोणता असा सर्वात अवघड विषय द्यायचा?
0: सगळ्यात अवघड विषय म्हटलं तर माझ्या जीवनात एकच आहे तो म्हणजे फिजिक्स. त्याच्यामध्ये मी काही पण केलं असं, त्याच्यामध्ये किती पण डोकं घातलं तरी मला तो अजून पण हार्ड जातो. त्याच्यामध्ये समजतच नाही, फुल्ले असं ब्लाइंड होऊन जातो मी. आता किती पण समजा असं समजून घ्यायचं म्हटलं तर समजून, रट्टा मारायचं म्हटलं तर रट्टा, पण तो असा एक विषय माझ्या जीवनात की तो मला अजिबातच कळत नाही.
1: तर मग तू त्यासाठी काय करतोस की तुला तू तर म्हणतो आता तुला समजतच नाही, पण तू पेपरच्या वेळेस त्याचा कसा अभ्यास केला?
0: पेपरच्या वेळेस मी जे अपेक्षित मधून गेलो सगळ्यात पहिलं तर मी म्हणजे माझं बेसिक पक्क करून घेतलं होतं.
1: अच्छा.
0: बॉस वगैरे फॉर्म्युले, त्याच्यानंतर ते डेरिवेशन कसे सॉल्व करायचे. तर त्यानंतर मी म्हणजे जास्त करून बायोलॉजी केमिस्ट्री आणि मॅथ वरती फोकस केला होता. आणि फिजिक्सला एकदम म्हणजे जस्ट पासिंग होऊन जाव याच्यावरती होतो मी. मग नंतर वाटलं पासिंग झाली नाही तर मग काय फिजिक्स मध्ये, मग त्याच्यावर थोडा भर द्यायला म्हणजे डेली पेपर वरती डेरिवेशन सॉल्व करणं, त्याच्यानंतर डेफिनेशन वगैरे पाठ करणं हे चालू ठेवलं. तर मग त्याच्यामध्ये समजा चांगली डेव्हलपमेंट झाली माझी याच्या फिजिक्स मध्ये. अशा प्रकारे केलं होतं मी फिजिक्सचं.
1: तुला माहितीच होत की मला हा फिजिक्स विषय हा अवघड जातोय, परंतु तू त्याच्यावर सुद्धा मात करून तू एक चांगल्या प्रकारे कसं पेपर लिहिता येईल, बेसिक तू नॉलेज त्याचं पक्कं केले, खूप छान गोष्ट आहे. त्यानंतर तुला अभ्यास करताना कोणाकडून तुला प्रेरणा मिळाली?
0: अभ्यास करताना बालभवनच्या राणी मॅम निकलते, त्यानंतर शैलेश चाबुकस्वार सर, अश्विनी गवळे मॅम आणि अभिमन्यू आंबोरे सर. म्हणजे असे सांगायचे की अभ्यास करता येतं, फक्त तुम्ही ते रट्टा मारू नका करू, समजून घ्या त्याच्यामध्ये काय आहे. रट्टा तर कोणी मारतं पण ते तुम्हाला त्या वेळेपुरतच लक्षात राहणार आहे, त्यानंतर लक्षात नाही राहू शकत. तुम्ही एक्झामला गेले ब्लँक होऊन जा असं पूर्ण, तर तो समजून घ्या त्यातील काय गोष्टी आहे कसं आहे काय आहे. तर आणि माझ्या घरचे मॅम त्यांना म्हणजे अशी प्रेरणा दिली मला की तू बस चांगला अभ्यास कर, तुझ्याकडून मार्क कमी आले हे आले ते कुठलं काही नाही, पण तू तुझे मार्क जे आहे ते स्वतःचे असं तू गृहित पकडून चल असं प्रेरणा दिलेली मॅम.
1: अच्छा. तुमच्या शिक्षकांनी किंवा बालभवनच्या ताईंनी दादांनी तुम्हाला कोणत्या प्रकारे मार्गदर्शन केलं? घरच्यांचा पाठिंबा तुमच्या यशात किती महत्वाचा ठरला किंवा बालभवनचा?
0: म्हणजे मी बालभवनचाच म्हणजे जेव्हापासून जात तेव्हापासून मला वेळोवेळी बालभवनचे मॅम आणि सर मला मार्गदर्शन करतात. कुठं पण जाऊ, वक्तृत्व स्पर्धेला किंवा डान्सला किंवा कोणती आता सीएटी वगैरे दिली ना मॅम मी, त्यामध्ये म्हणजे मला भरपूर मार्गदर्शन बालभवन दिले.
1: एखादा प्रसंग सांगू शकतोय का तू?
0: प्रसंग 10वीचा सांगतो मी. म्हणजे जेव्हा मी बघितलं होतं की मला 85% पडले, मग तो प्रसंग 10वीची एक्झाम वगैरे झाली त्यानंतर मी MSCIT लावली होती. तर MSCIT ला म्हणजे रिझल्टच्या दिवशी MSCIT चा क्लास होता माझा. MSCIT च्या क्लास मध्ये गेलो, तिथंच माझा रिझल्ट चेक केला होता सरनी. म्हणजे सगळे मुलं मुली आपला रिझल्ट चेक करत होते, ते लिंक वगैरे असते ना त्याच्यावरती, तर मग तिथं चेक करू राहिले. मी माझी लिंक ओपन करत होतो तर ती लिंक ओपन होतच नव्हती. तर मग सगळ्यांना बघतोय कोणाचे 80%, कोणाचे 70, कोणाचे 82. लास्ट एक होता माझा मित्र ओमकार तर्टे म्हणून, तो माझ्यासोबतच होता 10वीला पण आणि शाळेत पण, तर त्याला 84% आलते. तर माझ्या मनात एक भीती होती की आता यांना सगळ्यांना एवढे मार्क्स पडताय तर माझे किती असन. मग ते MSCIT चे सर माझ्यापाशी आलते, त्यांना माझी लिंक ओपन केली, त्याच्यानंतर माझा सीट नंबर वगैरे टाकला, त्याच्यानंतर माझ्या मम्मीचं नाव टाकलं आणि माझा रिझल्ट चेक केला. तर माझा रिझल्ट होता 85%. मी म्हणजे एवढा खुश झालो, म्हणजे MSCIT च्या क्लास मध्ये मीच सगळ्यात हायेस्ट होतो तिथं. म्हणजे माझा आनंद एवढा होता त्यावेळी की मी तिथं सगळं सोडून दिलं आणि जसं घरी पळत आलतो तर पहिला मम्मीला वगैरे सांगितलं की मम्मी मला 85 marks पडले म्हटलं. म्हणजे तिथून पळत आलतो मी MSCIT च्या क्लास मधून मम्मीला सांगितलं आणि तसंच आमच्या बालभवन मध्ये गेलो. सर्वप्रथम तिथं गेलो माझ्या मॅमच्या आणि सरांच्या पाय वगैरे पाडले, मग त्यांना सांगितलं की मला 85% म्हणजे माझ्या मेहनती मांग त्यांचा पण वाटा आहे खूप मोठा. मॅम त्यांना पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं म्हणून मी 10वीमध्ये 85 marks पाडू शकलो. तर असं झालं मॅम.
1: अच्छा, बालभवन मध्ये घेतलेल्या उपक्रमाबद्दल किंवा कार्यक्रमामुळे तुझ्यात कोणते सकारात्मक बदल झाले?
0: आता बालभवन मध्ये मॅम उपक्रम म्हणजे चालू आता 1 वर्ष झाले, तर थोडं थांबवलंय. आपल्या देशामध्ये राजकारण कसं चालू आहे कसं नाही हे आम्हाला शिकवण्यासाठी मागील 2 वर्षापूर्वी उपक्रम घेतला होता. आपलं पॉलिटिक्स कसं खेळतं वगैरे, तर त्यामध्ये आम्हाला पद देण्यात आले होते. म्हणजे आपलं ओरिजिनल मतदान ते कसं राहतं तसं, तर आपल्या बालभवनची संख्या आहे 100 टोटल आणि जे नवीन ऍडमिशन वगैरे धाडून टोटल 150 मुलं भरतात बालभवन मध्ये. तर मागच्या वर्षी ती गोष्ट आहे मॅम आमच्या इथं नाही का आपलं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पर्यटन मंत्री असा मंत्रिमंडळ बसवण्यात आलं होतं. तर त्यापैकी जशी वोटिंग होती त्याच्यानंतर जसा प्रचार होतो त्याच्यानंतर जसे तुम्हाला मत कलेक्ट करायचे म्हणजे पॉलिटिक्स मध्ये कसं घ्यायचं लोक नगरसेवक बनण्यासाठी रॅली वगैरे काढतात तसं आम्हाला सत्तेमध्ये म्हणजे आमचं वय नाही भरत ना 18+ नाही, तर आम्ही आत्ता शिकवलं होतं मॅम सर त्यांनी की बाहेर राजकारण कसं चालू आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनलात तर तुम्ही देशाला कसं चालू शकता. तर त्यासाठी आमच्या इथं एक मंत्रिमंडळ बसवलं होतं. त्या मंत्रिमंडळामध्ये मी मुख्यमंत्री झालो होतो. म्हणजे मी माझे प्रचार केलता, त्याच्यानंतर माझं निशाणी, त्याच्यानंतर मुलांना कसं बोलायचं कम्युनिकेशन, तुम्ही तुमचे समस्या मला सांगा मी त्याच्यावर तुमचं हल काढून देईन, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर असं सगळ्या प्रकारे हे झालं की वोटिंग. तर त्यापैकी 2 गट होते, एक आंबोरे गट आणि एक रगडे गट. तर मी रगडे गटाकडून होतो. तर त्यापैकी मला 150 पैकी 130 मतांनी मला बालभवनच्या मुलांनी वगैरे निवडून दिलं मुख्यमंत्री पदासाठी. तर त्यातून माझी स्किल डेव्हलप झाली की आजकालच्या या युगामध्ये राजकारण कसं चालू आहे आणि तुम्हाला कसं त्याच्यावरती हे करू शकता, तुम्ही देशाला कसं चालू शकता. तर हा एक उपक्रम घेतला होता. त्यानंतर अजून म्हणजे कार्यक्रम वगैरे घेत 26 जानेवारी. त्याच्यानंतर अजून भरपूर मोठे उपक्रम आमच्या इथं चालतात.
1: कि बालभवनचा एखादा कार्यक्रम संपल्यानंतर तुला भावनिक असं वाईट वाटलं का, कधी तू गेला नाही त्या कार्यक्रमाला, त्यानंतर तुला असं वाटले का मी गेलो पाहिजे होतो त्या कार्यक्रमाला, तो कार्यक्रम मिस झालाय तुझ्याकडून?
0: हो मॅम, वाटत. म्हणजे जसं एखादा कार्यक्रम वगैरे असताना मी कुठं बाहेर वगैरे असलो, म्हणजे आता मी जसं माझी स्किल डेव्हलप झाली भाषणाची वगैरे, तर मला सूत्र संचलनकारणामध्ये आलता त्याच्यामध्ये. आता पण सूत्र संचलन वगैरे कसं करायचं, त्याच्यानंतर आपले सर वगैरे म्हणते म्हणजे असे राजनैतिक माणसं वगैरे आणतात ना डोनर म्हणून, तर म्हणजे आपले डोनर येतात असं बोलत, वाढदिवस वगैरे साजरा करता, त्यानंतर काही पुण्यतिथी वगैरे, काही वाढदिवसाची वगैरे, काही वाटप, शैक्षणिक साहित्य असं. तर म्हणजे मी असं गेलो नाही, मी दुसरीकडे असलो की बाबा माझं सूत्र संचलन मी मिस झालं, असं थोडं मनामध्ये थोडं हे होत. मॅम
1: हे सांगितलंस तू बालभवनीची तुझा सगळ्या लहानपणी पासून ते आतापर्यंतचा जीवन प्रवास, तर तू आता कॉलेज लाईफ मध्ये, तुला आता 12वीच्या वर्गामध्ये तू बसला होतास, तर तेथील काही आठवणी आहेत का?
0: हो मॅम आहे. आम्ही मॅम आमचा एक ग्रुप होता, माझे मित्र मित्र सगळे, तर आम्ही लेक्चरला जायचो, त्याच्यानंतर लॅब मध्ये. त्याला असे काही मित्र होते ते फक्त अभ्यास वगैरे करायचे म्हणजे जास्त करून. आता कॉलेज लाईफ म्हटलं तर त्याच्यात थोडी माझ्यात मस्ती आलीच.
1: हो नक्की.
0: तर मॅम असं म्हणजे त्याच्यातील काही असे दोघ तिघ जण होते की ते फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, त्यांना दुसरं काय चालू आहे कॉलेजमध्ये, एखादं फंक्शन वगैरे असलं त्याच्यानंतर मॅम वगैरे काही सांगत असल्या, त्याच्यानंतर ग्राउंड वरती काही मॅचेस वगैरे, तर त्याच्यापासून ते असे नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. तर मी त्यांना सांगायचो भाई का अभ्यास नका करू, असेल थोडे इकडे पण तुमच्या स्किल कडे लक्ष द्या, थोडी लाईफ आहे, एकदाच भेटते लाईफ, तर तुम्ही एन्जॉय करा ती. असं माझं म्हणणं नाही की तुम्ही फक्त खेळाच आणि अभ्यास वगैरे नका करू, तुम्ही फोनच बघा. म्हणजे ते आम्ही करतो, म्हणजे माझं कसं होतं मॅम, मी अभ्यासासोबत माझ्या इकडं खेळ धिंगाम असते, त्याच्यानंतर प्लेग्राऊंड वरती, त्याच्यानंतर फंक्शन मध्ये पार्टिसिपेट करणं असं होत. मग लास्ट आमचं हे होत फेअरवेल, तर फेअरवेल मध्ये डान्स वगैरे घ्यायचा होता आम्हाला, तर मी सगळ्यांना म्हणलं, तर त्याच्यात आम्ही 10-12 जणांचा एक ग्रुप होता मुलांचा, त्याच्यातील 5-6 जण हो म्हटले होते म्हणे आपण लास्ट वर्ष आहे म्हणे सोबत असण्याचं, तर डान्स येऊ म्हणे मी बोललो होतो, त्यातील काही अभ्यास म्हणते म्हणजे डान्स मध्ये कुठं टाइम वेस्ट करता त्याच वगैरे करा म्हणे, आताचे दिवस नंतर काही नाही होत म्हणे. मी त्यांना सांगितलं होतं की बाबा हे पण नंतर नाही आणि अभ्यास तर करू शकतो तू लाईफ टाईम, पण आम्ही जे तुझ्या सोबत आहे मित्र वगैरे ते तर तुला परत नाही भेटू शकणार ना, आपले दिवस आहे ते परत तुला कधीच भेटू नाही शकणार. आता तू तुझ्या अभ्यासाबद्दल सिरियस नाही तर तू ठेव बाबा, तुझी इच्छा झाली ती तू कर अभ्यास. मग आम्ही असं ठरवलं, नाव पण दिलं आम्ही डान्स करणार आहे असं असं सॉन्ग आहे. नंतर काही जण म्हटले नाही म्हणे तो बरोबर बोलतोय अभ्यास करायला पाहिजे, मग तसे कॅन्सल झालता. आम्ही म्हणजे फेअरवेल मध्ये जो हॉल राहतो सभागृह त्याच्यामध्ये गेलो, तर मग मुलींचे मुलांचे डान्स वगैरे पाहिले, तर मग तो मुलगा मला येऊन म्हणतो जो अभ्यास करणारा, सम्राट तू बरोबर बोलत होता म्हणे आपण घ्यायला पाहिजे होतं म्हणे, म्हणजे त्यातलं जेव्हा त्यांना बघितलं ते की कसं डान्स वगैरे करताय, कसे ते म्हणजे एन्जॉयमेंट करताय, तर त्यांना वाटलं होतं असं की बाबा आपण घ्यायला पाहिजे होता, एकच आता थोडे दिवस बाकी आहे घ्यायला पाहिजे होतं असं झालं मॅम.
1: अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की फक्त अभ्यास तर करास, परंतु स्वतःच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या पण जपल्या पाहिजे. नक्कीच आहे सम्राट.
0: हो मॅम.
1: म्हणजे 12वीमध्ये फिजिक्स तर तुला अवघडच जायचं, परंतु त्या व्यतिरिक्त कोणता विषय आवडायचा आणि कोणते शिक्षक तुला जास्त आवडायचे?
0: मॅम बायोलॉजी सगळ्यात आवडता विषय होता माझा, म्हणजे त्याच्यावरती एवढा अभ्यास करायचो मी, म्हणजे जास्त वेळ त्याला जायचो, जसं एक एखादा 1.5 तास फिजिक्स केमिस्ट्री त्याच्यानंतर मराठी वगैरे, तर 2-3 तास बायोलॉजीला जायचो मी.
1: हे
0: सगळ्यात जास्त आवडायचं. आणि ते असं म्हणजे जेव्हापासून मी कॉलेजमध्ये गेलतो 12वीला तेव्हापासून एक लेक्चर सुद्धा मिस नव्हतं केलं मी बायोलॉजीचं.
1: अच्छा
0: हो ना.
1: आणि मग तुझे आवडते शिक्षक शिक्षिका कोणत्या होत्या?
0: कॉलेजमध्ये एक जाधव सर म्हणून होते बायोलॉजीचे. म्हणजे ते सांगायचे आता कॉलेजमध्ये कसं असतं वाचून दाखवता आणि त्यानंतर तुमच्या आयाने नोट्स वगैरे काढा बस असं असत. तर ते जाधव सर मला म्हणजे अशी प्रश्नपत्रिका वगैरे आणून द्यायचे की सम्राट तू हे सॉल्व्ह कर, त्याच्यानंतर बोर्डवरती लिहून द्यायचे असे असे बेसिक पॉइंट येणार आहे परीक्षेमध्ये हे नाव येतं असा प्रश्न येतो. तर त्याच्यावरती म्हणजे ते माझे फेवरेट होते मॅम. आणि एक सुनीता मॅम म्हणून आहे त्या पण बायोलॉजीच्याच होत्या.
1: अच्छा.
0: तर ते आवडायचे.
1: त्यांनी तुला कसं प्रोत्साहन दिलं कॉलेजमध्ये?
0: कॉलेजमध्ये मॅम म्हणजे आता कुठं बाहेर वगैरे कॅम्पसमध्ये फिरताना दिसलो मी तर क्लासमध्ये आल्यावर माझे लेक्चर चालू करायचे ते. तू तिथं बसेल होता त्या पोरांसोबत कि तिथं नको राहू तू लॅब मध्ये बसत जा कि असा अभ्यास कर तसं कर. ते ग्रुप होता मॅम बायोलॉजीचा एक त्याच्यावरती सगळ्या यायचं नोट्स वगैरे कोणतं लेक्चर करायचं या प्रकारे त्यांनी मला मार्गदर्शन केलं. बस एन्जॉयमेंट केली थोडंफार. म्हणजे 12वीला जसं बालभवन मध्ये जायचो मॅम म्हणजे तिथं सगळ्यात धिंगमस्ती करणारा मुलगा म्हणला तर सम्राट वाघ. पण त्यासोबत हुशार मुलगा म्हणला तर सम्राट वाघ. त्या अजून पण मी जातो मॅम बालभवन मध्ये पण धिंगामस्ती म्हणजे सगळ्यात जास्त मी 10वीला पण आणि 12वीला पण सगळ्यात जास्त बालभवन मध्ये मार कोणी खायला असेल तर सम्राट वाघनी. आणि त्यासोबतच म्हणजे माझं इकडे धिंगामस्तीकडे पण लक्ष आणि त्यासोबतच अभ्यास पण.
1: काही तर म्हणतात मुलं की कॉलेज लाईफ एकदम बेस्ट असते असं मी ऐकलंय बऱ्याचदा. पण तुला कोणची लाईफ छान वाटते? शाळेमध्ये चांगलं वाटत होतं का कॉलेजमध्ये?
0: शाळेमध्ये मॅम
1: काय बरं
0: कॉलेजमध्ये मॅम फक्त असं राहत तुमच्या मर्जीवर राहत. तुम्हाला लेक्चर करायचे तर करा नाहीतर नका करू. नाहीतर ओळखत ना मॅम ओळखत. फक्त तुम्ही या प्रेझेंटला झालं असं असतं ते डायरेक्ट सर लोक मॅम लो ते डायरेक्ट तुमच्या याच्यावरती सोडून देतात तुम्हाला करा नाही तर नका करू. शाळेमध्ये तसं नसतं मॅम. टीचरचं हर एक मुलाकडे लक्ष राहतं कोणता मुलगा कसा आहे आणि कसा नाही त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष राहतं. की तुला शाळेमध्ये मार्गदर्शन करतात तुला काय करायचंय काय नाही. पण कॉलेजमध्ये नसतं तसं. शाळेमध्ये असतो म्हणा डिसिप्लिन पण त्यासोबत ते शिक्षणाकडे पण लक्ष देतात. पण कॉलेजमध्ये नसतं तसं डिसिप्लिन वगैरे इतकं.
1: अच्छा तू म्हणतोय की मला शाळेची लाईफ आवडत होती. शाळेतील प्रसंग सांगू शकतोस का?
0: हो मॅम चालेल. शाळेमध्ये मॅम मी खेळाडू होतो डॉस बॉल. तुम्हाला माहिती असेल
1: हा
0: गेम का सांगू मी थोडक्यात?
1: सांग ना आवडत ऐकायला.
0: तर डॉस बॉल हा गेम आहे म्हणजे आपले तुम्हाला धप्पा कुठे माहितीये कशी घ्यायचा ते बॉल फेकून मारता एका दुसऱ्याला. तर तसा एक मोठा बॉल असतो आपल्या फुटबॉलहून थोडासा लहान. तर एक टीम राहते त्याच्यामध्ये 6 प्लेअर असतात आणि आपल्या टीम मध्ये 6 प्लेअर असतात इन मध्ये आणि आउट मध्ये 4 प्लेअर असतात आपल्याकडे बॉल द्यायला. तर सगळ्याचा बॉल थ्रो करून त्या मुलाला मारायचा असतो तर त्याला डॉस बॉल असं म्हणतात. तर ते खेळाडू होतो मॅम. म्हणजे माझा सगळ्यात आवडता तास म्हणला तर मराठी आणि खेळायचा तास. तर आम्ही बाहेर गेलतो मॅम म्हणजे जिल्हास्तरीय खेळायला. तर त्यामध्ये म्हणजे अशी भरपूर टीम आले होते परभणी मुंबई नांदेड. तर त्यामध्ये आम्हाला एक्सपिरियन्स असा भेटला होता की जेवढी तुमची टीम बॉन्डिंग चांगली असली तेवढं तुम्ही समोर जाऊ शकता. तर आम्ही खेळलो खेळलो त्याच्यानंतर हरवले भरपूर. तर सेमी फायनल चालू होते 4 टीम बाकी होते आणि त्यापैकी आम्ही एक होतो सेमी फायनल मध्ये. तर सेमी फायनल मध्ये मुलांचं कसं आहे की बाबा मी येतो इन मध्ये तू बाहेर जा मी चांगला खेळतो म्हणजे असं टीम बॉन्डिंगच नसते त्यांची की बाबा मला येत आहे तर मीच खेळून द्या. तर आणि ती दुसरी टीम होती ती एकदम तू इकडं म्हणजे दोघ जण सोबत मारा एकालाच असे चांगली बॉन्डिंग होती. बट आमचं टेन्शन नव्हती, भांडण वगैरे चालू होत. तर सेमी फायनल मध्ये आम्ही हरलो होतो. त्यानंतर समजलं की टीम बॉन्डिंग ही चांगली असते शक्तीपेक्षा. तर असं तिथं हरलो होतो म्हणजे ते दिवस एकदम चांगले होते शाळेमधले दिवस.
1: तर संग्राम, तू एक एन्जॉयफुल लाईफ पण जगण्याकडे बघतो आणि एक अभ्यास प्लस आपण लाईफ कशी जगायची त्याकडे पण तू लक्ष देतोस. खूप बेस्ट आहे. परंतु हे झालं, आता पुढे तू कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहेस?
0: करिअर करायचं म्हटलं तर मॅम, आता माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय मॅम. तर कॉम्पिटेटिव्ह आता सध्याला मी तलाठी भरतीची तयारी चालू केलेली. आज म्हणजे एखादी डिप्लोमा वगैरे करावा लागतो याच्यासाठी, तलाठी भरतीसाठी. त्याच्यानंतर म्हणजे माझं गोल असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचीच आहे की पोलीस भरती म्हणा, तलाठी भरती, एमपीएससी, यूपीएससी. तर मी आता माझं वय 17 आहे, 18 रनिंग आहे मला. पण आता या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्यासाठी, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी 18 वय कम्प्लीट म्हणजे पाहिजे असतं. माझं असं म्हणणं आहे मॅम, मी आतापासून जर का तयारी चालू केली की माझं बेसिक वगैरे एकदम पक्क करून घेतलं, त्यानंतर जनरल नॉलेज वगैरे, तर मी म्हणजे लवकरात लवकर माझ्या जीवनामध्ये यशस्वी ठरू शकतो. की बाबा मला काहीतरी बनायचंय. तर आपण लोक कसं म्हणता, मुला आज नाही उद्या करू, परवा करू, म्हणजे असं समोर ढकलत चालतं. मला मध्ये ठरवलं तर सगळ्या हे गोष्टी पॉसिबल आहे. मॅम सध्या आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय, चालू आहे माझे करणं प्रिपरेशन वगैरे. असं करतोय मॅम मी माझ्या लाईफ मध्ये.
1: तलाठी किंवा पोलीस भरती व्हायचंय तुला, परंतु त्यासाठी तू कसं स्ट्रगल करणार आहेस?
0: मॅम स्ट्रगल म्हटलं तर त्यासाठी आपल्याला घरी बसून काहीच होत नाही. पहिलं घर सोडणं गरजेचं असत की बाबा घरचे कसे काम वगैरे सांगतात. त्याच्यानंतर घरी असलो तर थोडं फ्री होतं माणूस की हाय मम्मी पप्पा. पण आपण जसं बाहेर शिकायला गेलो तर आपल्याला एक जबाबदारी नावाची एक गोष्ट कळते की आपण बाहेर शिकायला आलो एवढं घरच्यांना हे करून घरचे पाठवतात आपल्याला बाहेर शिकवायला. पण काही काही मुलं अभ्यास नाही करत, इकडं थांबायचं वगैरे करणं, पैसे वगैरे उडवणं. तर असं न करता आपण, म्हणजे माझं असं म्हणणं आहे मॅम की आपण जसं घर सोडलं तर आपल्याला कळतं की आपले मम्मी पप्पा जे आपल्या आशेवर बसेले पोरग काहीतरी होऊनच येईल, ते आपण निराश नाही करू शकत त्यांचे. म्हणून मला असं वाटतं की घर सोडणं गरजेचं आहे, तेव्हाच आपलं काहीतरी होऊ शकत.
1: मग पुढे काय करायचं ठरवलंस तू? हा, तर तू सध्या तलाठी भरती किंवा पोलीस भरतीकडे वळणार आहेस, त्यासाठी तू कोणती अकॅडमी वगैरे काही जॉईन करणार आहेस का?
0: हो मॅम, मी विठ्ठल कांगणे सरांची अकॅडमी जॉईन करणार आहे. जास्त हार्डवर्क करून मी माझ्या प्रयत्नांना यश मिळून देणार आहे.
1: तर तुला असं काय वाटतं की अकॅडमीत आपण जॉईन केली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही? तू स्वतः अभ्यास करू शकतो की अकॅडमी जॉईन केल्यावर बेस्ट राहतं?
0: नाही मॅम, स्वतः सेल्फ स्टडी पाहिजे माणसामध्ये. तर सेल्फ स्टडी असल्यामुळे मॅम आपले म्हणजे स्वतःकडे आपले आपण किती पाहण्यात येईन, किती वरती हे कळतं सेल्फ स्टडी केल्यामुळे. आणि अकॅडमी लावायचं हे कारण असं आहे की मॅम की आपल्याला थोडंफार सपोर्ट असतं की ते त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थी घडवतात ते अकॅडमीवाले. तर त्यांना कळतं कोण कसं आहे, त्याच्यानंतर कधी काय होऊ शकतं. तर ते सांगतात पण आपल्याला कोणती डेट कधी निघणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय काय नाही, ते मार्गदर्शन करतात. पण त्याचसोबत आपला स्वतःचा पण अभ्यास गरजेचा आहे. म्हणून मला असं वाटतंय की अकॅडमी वगैरे लावलं तर थोडं अजून काही आपल्या ध्येयाला थोडं प्रोत्साहन मिळतं.
1: नक्कीच. आता सध्या 12वी मध्ये रनिंग मध्ये आहे जे मुलं गेले, तर तू त्यांना काय मेसेज देऊ इच्छितो?
0: एवढंच की तुम्ही तुमच्या ध्येयाला ठाम राहा. कोण कसं बोलतय काय बोलतय याच्याकडे दुर्लक्ष करा. बोलणारे बोलून जातात की असं करतोय तसं करतोय, याच्यात काय काय नाही, इकडं जा, याच्यामध्ये स्कोप आहे. पण तुमच्या मनाला जे वाटतं ते तुम्ही नक्कीच करा. लोकांचा विचार सोडून द्या, तुम्हाला जे वाटतं ते करा. एवढंच माझं म्हणणं आहे बस.
1: नक्कीच सम्राट, जसे की तू म्हणतोय तुझं भाषण कौशल्य वाढलंय तर मला हे नक्कीच असं प्राऊड वाटतंय की तू खरंच हे आता सध्याची मुलं तर बोलत नाहीत की तुम्हाला काय करायचंय. डिफिकल्ट म्हणजे असं वाटतंय की त्यांना ते कोणाच्या तरी मार्गदर्शनाखालीच जातील, परंतु ज्यांना जे वाटतंय मनाला ते न करता ते इतर क्षेत्रामध्ये जातात, पण त्यांना जे बेस्ट वाटतंय त्यांच्या मनाला त्यांनी ते नक्कीच केलं पाहिजे, आणि ते केलं तर त्यांनाही एक आनंद मिळतो. नक्कीच आहे सम्राट. आणि सम्राट स्नेहालय आणि बालभवन काय सांगू शकते तुला आणखीन?
0: स्नेहालय बालभवन हे असं आहे की तिथं विद्यार्थी घडतं म्हणजे घडतात. आपल्या अहमदनगरची संस्था त्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी सर, हनीप सर, हे असं आहे तिथं स्नेहालयमध्ये जो व्यक्ती जातो काहीतरी बनूनच बाहेर पडतो. स्नेहालय बालभवन मध्ये तिथं भरपूर प्रकल्प आहे मॅम. बालभवन मध्ये अशी एक हे राहते की मुलं घडवायचे म्हणजे घडवायचे, त्यांच्यामध्ये जिद्द असते. एक बालभवन मध्ये मॅम सर मध्ये की आपल्याला इथून बालभवन मध्ये कोणता विद्यार्थी बाहेर पडला तर तो त्याच्या पायावर उभा असलाच पाहिजे.
1: अच्छा, आणि तुला सम्राट कशामध्ये आवड आहे, तुला काय छंद आहे?
0: छंद म्हटलं तर मॅम मला डान्स करायला आवडतं आणि खेळायला मस्ती वगैरे करायला.
1: अच्छा, तर तुला डान्स वगैरे आवडतंय तर असं एखादा प्रसंग सांगू शकतोस का तू डान्स वगैरे केलाय आणि त्यावर तुझा कॉन्फिडन्स लो झालाय किंवा कॉन्फिडन्स वाढलाय, तू डान्स कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालास का?
0: हो मॅम.
1: तर झालताच तू आत्ताच आम्हाला सांगितलंय कॉलेजमध्ये पण, परंतु बालभवन मध्ये कधी डान्स मध्ये पार्टिसिपेशन केलंस का?
0: हो मॅम, फ्लॅश मॉब तुम्हाला सांगितलं होतं मी मागाशी की फ्लॅश मॉब वगैरे चालतो. समजा आता कॉन्फिडन्स कसा वाढतो एका डान्सरचा त्या दृष्टिकोनाने सांगायचं म्हटलं तर आपल्याला जशी समजा आपण डान्स करतोय नॉर्मली रोड वरती फ्लॅश मॉब होता चौकामध्ये, त्याच्यानंतर असं कोणतं जिथं जास्त पब्लिक असते तिथं हे होतं म्हणजे फ्लॅश मॉब होतात. पण असं वाटतं मॅम आता तुम्ही मी समजा डान्स करतोय तर मी पब्लिक बघतो पहिलं की किती पब्लिक आहे, त्याच्यानंतर कोण आपल्याला बघतंय की कोण असेल, तर म्हणजे समजा कमी पब्लिक असली कमी लोक असले तर थोडा कॉन्फिडन्स लो होतो, पण माझी एनर्जी जी असते तीच असते. आणि समजा जास्त पब्लिक असली म्हणजे इथून तिथून 100-100 लोक वगैरे, त्याच्यानंतर अजून काही स्टेज वगैरे असलं तर अशी वेगळीच एनर्जी येते मॅम माझ्या बॉडी मध्ये की आता एवढे लोक आपल्याला बघतायत आपण कसं डान्स करायला पाहिजे, तर तिथून एवढा कॉन्फिडन्स वाढतो मॅम विचार करू शकत नाही.
1: अच्छा, नक्की सम्राट तू एक छंद सुद्धा जोपासतोस आणि प्लस तू तुझ्या ध्येयाकडे पण लक्ष देतोस, हे खूप छान आहे. शेवट तू जाता जात आपल्या श्रोत्यांना काय मेसेज देऊ इच्छितो?
0: मी मेसेज देतो की तुम्ही तुमची लाईफ कशी जगायची याच्याकडे पण लक्ष द्या. आता तुम्ही ज्या लाईफ मध्ये म्हणजे ज्या एज मध्ये त्या एज मध्ये कसं वागायचं, कशी लाईफ एन्जॉय करायची, एकदा तुम्ही सक्सेस झालं की तुम्हाला वेळ भेटत नाही काम नोकरी, त्याच्यानंतर लग्न वगैरे झाले तर संसार वगैरे असे ताण असतो डोके मागे, तर तुम्ही आताच्या ज्या एज मध्ये त्या एज मध्ये जगायला शिका कसं जगायचंय कसं नाही, पण त्यासोबत अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. तुम्ही अभ्यास पण करा आणि त्यासोबतच तुमची आवड निवड जे काय असेल ते पण चालू ठेवा.
1: नक्कीच सम्राट, खूप छान तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं.
0: थँक्यू मॅम, मला पण आनंद झालाय.
1: एक मार्गदर्शक म्हणून किंवा करिअर म्हणून स्वतःचे स्वप्न वगैरे त्याच्याकडे लक्ष न देता फक्त करिअर करिअर करिअर करत असतात आणि स्वतःचं लाईफ जगणं कसं असतं याच्याकडे लक्षच देत नाही, ते खूप तुझे मेसेजिंग केलं असते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू, मनापासून आभार तुमचे की तुम्ही मला माझ्या मुलाखत वगैरे घेतली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुमचे.
1: थँक्यू सो मच पुन्हा एकदा.
2: नगरकर आत्ताच आपल्यासोबत होता. सम्राट वाघ हा छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मधील विद्यार्थी आहे. 12वीमध्ये उत्कृष्ट यश मिळणारा विद्यार्थी सम्राट वाघ याच्याशी केलेला खास संवाद, त्याचा संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वास निश्चित अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. सम्राट, पुढील वाटचालीसाठी रेडिओ नगर आणि स्नेहालय परिवाराकडून तुला खूप खूप शुभेच्छा. तर नगरकर इथे वेळ झालेली आहे. तुमचा निरोप घेण्याची पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
4: परवा भी कुणाची.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार नगरकर, मी रेणू वकड आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: गुड आफ्टरनून मंडळी, रेडिओच्या घड्याळात वाजले आहे दुपारचे 3। मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे साक्षी तुमच्या सोबत, आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू झालाय। खरं तर मित्रांनो, आपल्या आईचा दिवस कॅलेंडर मध्ये उद्या आहे, पण आज आपण आपल्या आयुष्याचा पहिला श्वास म्हणजे आपल्या आईबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत। मित्रांनो, आईचा दिवस ज्याला आपण मराठी भाषेत मातृदिन असं म्हणतो, तर या दिवसाची सुरुवात अमेरिकेत अन्ना जर्विस यांनी केली। आपल्या आईबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा दिवस सुरू केला। मंडळी, मातृदिन म्हणजे आईचा दिवस फक्त आजच्या दिवशी साजरा न करता आपण दर दिवशी तिला जपलं पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे, तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, कारण आई आपल्यावर 24 तास 365 दिवस प्रेम करत असते, आपली काळजी करत असते। खरं तर आपला श्वास हा तिचा श्वास असतो, आपला आनंद तिचा आनंद असतो, आणि आपलं दुःख म्हणजे दुःख असतं। मला सांगायचं हे की आपण जन्म घेण्याआधी आई आपला आधार असते, आणि आपल्या जन्मानंतर आपण आईचा आधार असतो। तर आपल्या आईसाठी एक शायरी झालीच पाहिजे, तर ऐका। मेरी हर एक कहानी का किस्सा है, मेरी माँ मेरी जिंदगी का हिस्सा है। तर ऐकूयात मुंजा या चित्रपटातील लोरी हे गीत जे गायलंय हंसिका पारेख आणि सचिन जिगर यांनी। याला संगीत दिलंय सचिन जिगर यांनी, याला शब्द दिलेत अमिताभ भट्टाचार्य यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आरजे साक्षी आहे तुमच्या सोबत।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आपला. थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे विथ मी आरजे साक्षी सोबत. उद्या आपला मातृदिन म्हणजेच मदर्स डे आणि आपल्या आईचा दिवस आहे, पण आज आपण त्याबद्दल आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर आज आपण त्याबद्दल गप्पा मारत आहोत, बोलत आहोत. तर मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहे आपला मित्र संतोष. तो आपल्या आई बद्दल काही भावना व्यक्त करू इच्छितो, त्यांच्याबद्दल त्याला बोलू वाटते, तर ऐकूया.
1: गुड आफ्टरनून ऑल, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी संतोष काळे. आपण आज बोलणार आहोत मदर्स डे विषयी. आईचं प्रेम निस्वार्थी असते. आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासाठी आपण लहान मुलेच असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा जेव्हा आपण पडतो तेव्हा हात धरून उडवणार आईच असतो. आज मदर्स डे निमित्त मला फक्त माझ्याच नाही तर जगातील सर्व मातांना वंदन करावेसे वाटते. त्यांनी आपल्यावर जे संस्कार केले आहेत, जे संस्कार दिले आहेत, त्याची परतफेड आपण कधीही करू शकत नाही. आपण फक्त एकच करू शकतो, तिचा आदर, प्रेम आणि वेळ देणे. शेवटी मी इतकीच म्हणे, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणूनच म्हणतात आईचा आदर करा, आईची सेवा करा. धन्यवाद.
0: तर आताच तुम्ही ऐकलात आपला मित्र संतोष यांनी आपल्या आईबद्दल खूप छान भावना व्यक्त केली आहे, आईबद्दल काहीतरी बोललाय. मित्रांनो, आपल्या आईबद्दल आपल्याला खूप प्रेम माया असते, पण ती शब्दात व्यक्त करायला गेलो तर आपल्याला एक पूर्ण दिवस कमी पडेल. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या आईबद्दल काय वाटतंय किंवा तिच्या प्रेमाबद्दल काय वाटतंय हे जर तुम्हाला बोलायचं असेल, शेअर करायचं असेल, तर तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM 90111123090 या संपर्क क्रमांकावर आपल्या आवडत्या आईबद्दल बोलू शकता. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, तोपर्यंत ऐकूयात फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटात जनम जनम हे गीत जे गायलंय आतिफ असलम यांनी, याला संगीत दिलंय प्रीतम यांनी, याचे गीतकार आहेत अमिताभ भट्टाचार्य. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत.

0: ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा RJ साक्षी आहे. तुमच्या सोबत आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मित्रांनो, आपल्या स्नेहालयाचे ट्रस्टी म्हणजेच विश्वस्त आज आपल्या बरोबर आहेत राजीव गुजर सर. सो त्यांनाही आपल्या आई बद्दल भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. ऐकूयात.
1: रेडिओ नगर 90.4 FM च्या सर्व श्रोत्यांना मी राजीव गुजर आजच्या मदर्स डेच्या कार्यक्रमानिमित्त अभिवादन करीत आहे. आज मदर्स डे निमित्त रेडिओ नगरने घेतलेल्या उपक्रमाबद्दल सर्वप्रथम रेडिओ नगरच्या सर्व स्टाफचे मी कौतुक करतो आणि आभार मानतो. आजच्या दिवशी आपण आपल्या आईचे प्रकर्षाने स्मरण करतो, तिच्या शिकवणीचे स्मरण करून तिच्या सर्व आठवणींना उजाळा देतो. अर्थातच येथे मदर आई, आई म्हणजे जिने फक्त आपल्याला जन्म दिला अशा व्यक्तीचे स्मरण करणे अभिप्रेत नसून आपण आपल्या भूमातेचे स्मरण करणे, तिची रक्षा करणे, निसर्गरूपी आईचे संरक्षण करून तिला नष्ट होण्यापासून वाचविणे हे पण अभिप्रेत आहे. आपली ही माता आपण आपल्या नवीन पिढीच्या हाती अधिक चांगल्या प्रकारे सुपूर्त करणे हीच आजच्या दिवशी आपल्या आईला दिलेली खऱ्या अर्थाने आदरांजली असेल व आपल्या पूर्वजांनी आपणास जी शिकवण दिलेली आहे, निसर्ग हीच आपली माता आहे, तिला खऱ्या अर्थाने आपण जागरूक राहू. पुनश्च एक वार मदर्स डे निमित्त सर्वांना शुभेच्छा.
0: मित्रांनो, आपण ऐकलात आपल्या स्नेहालय या संस्थेचे विश्वस्त राजीव गुजर सर यांनी आपल्या आईबद्दल भावना व्यक्त केल्यात, तिच्याबद्दल बोललाय, तिला नम्र अभिवादन केलंय. त्याबद्दल राजीव गुजर सरांचे खूप खूप धन्यवाद. आपण छोटासा ब्रेक घेत आहोत, त्याआधी ऐकूयात सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटातलं मेरी प्यारी अम्मी जो है हे गाणं जे गायलंय मेघना मिश्रा यांनी, याला संगीत दिलंय अमित त्रिवेदी, याचे लेखक आहेत कौसर मुनीर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा RJ साक्षी आहे तुमच्या सोबत.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.
3: मैंने

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: छोट्याशा ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत. आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे रेडिओ नगर 90.4 FM वर. आज मिनल मॅडम आल्या आहेत, त्यांनाही आपल्या आईबद्दल बोलायचं आहे, आपल्या आईबद्दल आपल्याला सांगणार आहेत. तर मिनल मॅडम, तुम्हाला तुमच्या आईबद्दल काय वाटतंय?
1: नमस्कार, माझं नाव मिनल कटकोर. उद्या जागतिक मातृदिन आहे, तर तुम्हा सर्वांना जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक मातृदिन साजरा करण्यासाठी, किंवा मी असं म्हणेन की एकच दिवस आईसाठी असला पाहिजे असं नाही, सर्व दिवस आईचे आहेत. आईला सांभाळणं, आईची काळजी करणं, आईचा साठी काहीतरी करणं किंवा आईची इच्छा पूर्ण करणं, हे ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी मातृदिन साजरा झाला असं मी म्हणेन. मी माझ्या आईचं, म्हणजे जास्त करून मी माझ्या आईला इमोशनली अटॅच आहे वडिलांपेक्षा. तर माझ्या आईने मला जे काही मोटिवेशन दिलं प्रत्येक गोष्टीमध्ये, जिथं जिथं मी कोलॅप्स होत गेले किंवा जिथं जिथं मी इमोशनली कोलॅप्स झाले किंवा फिजिकली कोलॅप्स झाले, त्यावेळी माझ्या आईनी मला तिथं सपोर्ट केला. माझी आई जास्त शिकलेली नाही आहे, पण ती छान टीचर आहे आणि ती माझ्यापेक्षाही जास्त चांगली सायकोलॉजिस्ट आहे. आणि ती इतक्या छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी हँडल करते आणि ती सगळ्यांना छान पद्धतीनं सपोर्ट करत असते. आपण जसं म्हणतो की आई पहिला गुरु असतो, आई पहिले टीचर असतं, तर ह्या वाक्य प्रचाराला माझी आई साजेशी आहे असं मी म्हणेन. कारण तिने पहिल्यापासून आम्हाला जसं घडवलेलं आहे, मग समाजामध्ये वागताना असेल किंवा माझं स्वतःचं वैयक्तिक मत मांडताना असेल किंवा बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे मी जे काही आता इथं बोलू शकत नाही, पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तिच्याकडून मी खूप छान शिकलेली आहे. आणि मी खरंच खूप आभारी आहे की माझ्या आयुष्यामध्ये इतकी छान आई मला मिळाली आणि तिच्याकडून मला खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या. तिने मला, आम्हाला सगळ्यांना घडवलं तिने.
0: आताच मिनल मॅडम यांनी आपल्याला त्यांच्या आईबद्दल त्यांना काय वाटतं हे सांगितलं आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या आईबद्दल काही ना काही वाटत असतं. आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करत असतो जसं ती आपल्यावर करते. आपण अशाच आपल्या आईबद्दल आज गप्पा मारणार आहोत, त्याआधी ऐकूयात मिनल मॅडमनी त्यांचं आवडतं गीत सांगितलंय, मेरे माँ की बराबर कोई नहीं, जे गायलंय जुबिन नोटियाल यांनी. याला संगीत दिलंय पायल देव यांनी. याचे गीतकार आहेत मनोज मुंतशीर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आज साक्षी आहे तुमच्यासोबत. आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. आज आपण आईबद्दल आपण आज बोलत होतो. आपला आनंद म्हणजे आपला आईचा आनंद आहे, आपलं दुःख म्हणजे आपल्या आईचं दुःख आहे. माझी एक खूप इच्छा आहे आपल्या आईसोबत दिवसातले 2 मिनिटं जरी आपल्या आईबद्दल बोललो, आईसोबत बोललो, तर आपल्या आईचा दिवस आनंदात जाईल. आईच्या आनंदासाठी आपण एवढंच तर करूच शकतो. आजच्या दिवशी आपण आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केली, खूप साऱ्या गप्पा मारल्यात. पुन्हा एकदा तुम्हाला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण येथे थांबत आहोत, पण उद्या दुपारी आपण पुन्हा भेटणार आहोत 3 वाजता. तोपर्यंत ऐकूयात रंग दे बसंती या चित्रपटातलं लुका छुपी हे गीत, जे गायले लता मंगेशकर आणि AR रहमान यांनी. याला संगीत दिले AR रहमान यांनी, याला शब्द दिलेत प्रसून जोशी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: चार वाजलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि अनु आली आहे तुम्हाला भेटायला. गुड इव्हनिंग करते आहे सगळ्यांना खूप मनापासून. आणि आज आहे 9 मे 2024 आजची तारीख आणि त्याचबरोबर वीकेंडला सुरुवात झाली आहे. सॅटर्डे इव्हनिंग आज तुम्ही माझ्यासोबत ऐकणार आहात सांजरंग या कार्यक्रमात मला. आणि त्याचबरोबर वीकेंड हा आपल्या प्रत्येकाचा खास असतो, कारण वीकेंडमध्ये ना आपण आपल्या फॅमिलीमध्ये वेळ देत असतो, कुटुंबासाठी वेळ देत असतो. आणि बरेचसे या आठवड्यामधले जे काही राहिलेली काम असतात ना ते आपण वीकेंडवर लादून मोकळे होतो. पण त्याचबरोबर हा वीकेंड सुद्धा असाच अनेकांचा असतो. आणि त्याचबरोबर सध्या वातावरणामध्ये प्रचंड बदल होत आहेत. प्रचंड उष्णता जी आहे ती आपल्याला जाणवते आहे. उकाड्यानं अक्षरशः नगरकर हैराण झालेले आहेत. पण मे महिन्याला मात्र आत्ताच सुरुवात झाली आहे. एक आठवडा होऊन गेला आहे आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण जात आहोत, प्रवास करत आहोत. आणि त्याचबरोबर सध्याचं आजचं तापमान जे आहे ते 40 degrees Celsius असं तापमान आहे. पण भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आता तापमान मध्ये हळूहळू वाढ होऊन अवकाळी पाऊस येण्याची शक्यता काही भागामध्ये हवामान विभागाने वर्तवली आहे. जसं की विदर्भामध्ये आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्याचा हा पाऊस होईल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असंही सांगण्यात आलंय. उन्हाळ्याचे हे सध्या दिवस आहेत आणि मे महिना सध्या सुरू आहे. मस्तपैकी बाहेर तुम्ही जर बघाल तर आपल्या नगर शहरामधल्या बाजारपेठेमध्ये मंडई मध्ये छान असे आंबे जे आहेत ते बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आंब्याचा सीझन एकदाच येतो मे महिन्यामध्ये, सो नक्कीच भरपूर आंबे खा या सीझनमध्ये. रसदार फळं खा, जसं की कलिंगड असेल, खरबूज असेल, ही सुद्धा फळं वर्षातून एकदाच येतात. त्यामुळे आहारामध्ये काकडी असेल, टोमॅटो असेल, या पदार्थांचा जास्त आहारामध्ये सेवन करा, ते पदार्थ खा. त्याचबरोबर ताक, लिंबू साखर किंवा मीठ साखर पाणीसुद्धा तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून आपली बॉडी हायड्रेट राहण्यासाठी मदत होईल. शक्यतो सैलसर आणि पांढऱ्या रंगाचे सुती कपडे वापरा, कारण उन्हाळ्यामध्ये प्रचंड आपल्याला गरम होत असतं. दुपारच्या वेळेला आपण काम करत असताना आपल्याला खूप घाम येत असतो, त्यामुळे हलक्या रंगाचे आणि त्याचबरोबर सुती रंगाचे कपडे जे आहेत ते नक्की वापरा. काळजी घ्या या उन्हाळ्यात असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर अजून महत्त्वाच्या बऱ्याच अपडेटकडे आपण वळणार आहोत. वीकेंडला सुरुवात झाली, देसी गर्ल या गाण्यानं आपण सुरुवात करूयात आपल्या शोला सुद्धा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या NINRCचे प्रमुख N रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल K.कैलाशनाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरुमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या PM मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या
मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा

सुधारणा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: Presenting 2026 Kia Seros. With sporty SUV design, there's something for everyone.
1: Kia. Movement that inspires.
2: Wish I could be there.
3: Hello, Moto.
4: Buy a Motorola Edge 70 Pro or Signature and win your way to the FIFA World Cup 2026.
3: Hello, Moto.
5: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
6: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण नुकतंच ऐकलं. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
7: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपती गजपती भूपती गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनू आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात. श्रोते हो, 10वीचा बोर्डाचा निकाल नुकताच लागला, पण 10वीच्या बोर्डाच्या निकालामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की जे मातृभाषा मराठी या भाषेमध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. खरंच खूप चिंताजनक हा विषय आहे. राज्याच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जो आहे त्याचा जल्लोष इकडे सुरू आहे, पण मराठी विषयामधलं हे वास्तव मात्र आपल्या सगळ्यांसाठी अतिशय चिंताजनक आहे. राज्यामध्ये पहिली म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी भाषा निवडलेले 80,803 विद्यार्थी असे आहेत की जे मराठी या पहिल्या भाषेमध्येच नापास झाले आहेत. 94,544 विद्यार्थी मराठी विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले. मराठी सक्तीचा आग्रह आपल्या महाराष्ट्रामध्ये धरला जातोय, आणि दुसरीकडे मराठी सक्तीचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मातृभाषेमध्ये पास होण्यापुरते गुणही न मिळणं हे अभिजात दर्जासाठी नक्कीच चिंतनीय आहे. दुसरीकडे 12 विषयांचा निकाल मात्र 100% लागतो, पण मराठीचा आपण ज्याला म्हणतो आपली मातृभाषा मराठी आहे, आपली रोजची बोलीभाषा मराठी आहे, आणि याच मराठी भाषेमध्ये 80,000 अधिक विद्यार्थी नापास झालेत. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालामध्ये ही गोष्ट समोर आली, आणि ही गोष्ट नक्कीच मराठीवासियांसाठी महाराष्ट्रवासियांसाठी चिंताजनक आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगे या कार्यक्रमात. श्रोते हो, राज्यामध्ये सध्या दुहेरी वातावरण आहे आणि हवामान आहे असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे प्रचंड उकाडा आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे अनेक शहरांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये, आणि दुसरीकडे विदर्भामध्ये मात्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणामध्ये सुद्धा प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये एका बाजूला कोकणामध्ये उष्ण दमट वारे वाहत आहेत, नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वादळी पावसाची आज शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मेनू आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमात महत्वाच्या काही इंधन दरवाढीबद्दलच्या अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. पेट्रोल डिझेलचा वापर आपण सर्वजण करतो, पण आता मुंबईमध्ये डिझेल पुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे, तर पेट्रोल पंपावर सध्या इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईमध्ये डिझेल पुरवठ्यामध्ये 5 ते 10% कपात केल्याचं सांगण्यात आलं आहे आणि पेट्रोल पंपावर त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. तेल कंपन्यांकडून औद्योगिक क्षेत्रासाठी प्राधान्य दिल्यामुळे ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त पुरवठा हा कारखान्यांना होतो आहे आणि यामुळे शहरातील मालवाहतूक असेल, व्यावसायिक वाहनं जी आहेत त्यांना डिझेलसाठी वाट पाहावी लागतीय. मुंबईचा डिझेल पुरवठा कधी सुरळीत होणार अजूनही याबाबत अद्यापही काही माहिती नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स किंवा वेगवेगळे मोबाईलमधले ॲप आपण सगळेजण वापरतो. आता इंस्टाग्रामवर चॅट्स खाजगी राहणार नाही आहेत, म्हणजे एंड टू एंड इन्क्रिप्शन हे फीचर इन्स्टासाठी, इन्स्टा मेसेंजरसाठी देण्यात आलं होतं, पण आता ते बंद करण्यात आलं आहे. इंस्टाग्राम आता 2023 पर्यायी स्वरूपामध्ये उपलब्ध असलेल्या एंड टू एंड इन्क्रिप्शन फीचरला सपोर्ट करणार नाही आहे. याचाच अर्थ मेटा तांत्रिकदृष्ट्या प्लॅटफॉर्मवर युजर्समध्ये होणाऱ्या चॅट्सपर्यंत पोहोचू शकतं, आणि विशेष म्हणजे एंड टू एंड इन्क्रिप्शन हे जे फीचर दिलेलं होतं, हे ऑनलाईन मेसेजिंगची सगळ्यात सुरक्षित पद्धत मानली जात होती किंवा होती, ज्यामध्ये फक्त मेसेज पाठवणारा आणि प्राप्त करणाराच हा मजकूर वापरू शकतो किंवा वाचू शकतो. त्यामुळे इंस्टाग्राम चॅट आता इथून पुढे खाजगी राहणार नाही आहे, कारण एंड टू एंड इन्क्रिप्शन हे फीचर बंद होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडिओ नगर, जग बदलतंय तसं आपलं नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. नाशिक आणि धुळ्यामध्ये सध्या CNG दरामध्ये 1.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनं ही घोषणा केली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे नाशिक आणि धुळे जिल्ह्यात CNG 1.50 रुपयांनी महागला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनं जाहीर केलेल्या नव्या दरानुसार CNG आता 95.15 रुपये प्रति किलो झाला आहे. या दरवाढीचा फटका रिक्षा चालक आणि वाहनधारकांना बसतो आहे. मात्र मध्यरात्रीपासूनच हे दर काल लागू करण्यात आलेत. नाशिकमध्ये आणि धुळ्यामध्ये CNG दरामध्ये 1.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

0: नमस्कार नगरकर, मी रुचिता ठाकूर आणि तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 कम्युनिटी रेडिओ, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, भारत सरकारनं लेफ्टनंट जनरल निवृत्त NS राजा सुब्रमणी यांनी देशाचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून नियुक्ती केली आहे. येत्या 30 मे 2026 रोजी विद्यमान CDS अनिल चौहान यांचा कार्यकाळ संपतो आहे आणि त्यानंतर ते ही जबाबदारी स्वीकारतील. राजा सुब्रमणी सध्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत आणि यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणूनही काम पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या भारतासाठी आता नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, सुवेंदू अधिकारी यांची शुक्रवारी पश्चिम बंगालमधील भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. आज राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांची निवड झाली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 293 पैकी 207 जागा जिंकून ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या राजवटीचा अंत केलाय. नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यामध्ये सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे वळूयात. भारतानं देशाच्या पहिल्या स्वदेशी ग्लाइड शस्त्रप्रणाली ताराची यशस्वी चाचणी घेतली आहे. DRDO विभाग आणि भारतीय हवाई दल यांच्या संयुक्त विद्यमाने ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन, ज्याला तारा अशा शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं, या शस्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीपणे पार पडली. सरकारच्या मते तारा ही देशातील पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्रप्रणाली असून ती दिशाहीन स्फोटकांना अचूक मार्गदर्शन करत शस्त्रांमध्ये रुपांतरित करते. सरकारचं असं म्हणणं आहे की स्वदेशी संरक्षण क्षमता आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे नक्कीच भारताचं खूप मोठं पाऊल आहे. अजून महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात। सध्या उन्हाळ्याच्या या सीझनमध्ये जांभळाचे मात्र दर वाढले आहेत। जांभळाच्या मागणीमध्ये वाढ होत असल्यानं दर वाढले आहेत असं सांगण्यात आलंय। किरकोळ बाजारामध्ये प्रतवारीनुसार जांभळाचे दर 300 ते 500 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेत। याचा परिणाम असा झाला की अनेकांना जांभूळ खाण्याच्या आनंदाला मुकावं लागतंय। अनेकांना जांभूळ हे फळ प्रचंड आवडतं, पण सध्या घाऊक बाजारामध्ये आवक कमी होत असल्यानं दर वाढल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। सध्या वाढतं ऊन याचा परिणाम सुद्धा या उत्पादनाला बसलेला आहे। नक्कीच झाडांवरून गळून पडण्याचं प्रमाण आता पिकांचं खूप वाढलं आहे, त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे। जांभळाच्या दर्जावरही त्याचा परिणाम झालेला आहे। मार्केट यार्डमध्ये सिंधुदुर्ग, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी जांभळाची आवक होत असते, पण हंगामातच आवक घटल्यानं यंदाचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता वर्तवली आहे। किरकोळ बाजारामध्ये 300 ते 500 रुपये प्रति किलो असा हा दर आहे, तर घाऊक बाजारामध्ये 200 ते 300 रुपये दर प्रति किलो असा आहे। त्याचबरोबर हवामानातील बदलांमुळे यंदा उत्पादनावर परिणाम झाला आहे, त्यामुळे काही शहरांमध्ये अजूनही हे जांभूळ फळ दिसत नाही आहे। ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: डेविड आपकी बेटी की किडनीज बर्थ से ही बहुत कमजोर है। अब जैसे जैसे वो बड़ी होगी डायलिसिस पे डिपेंड करना होगा और कुछ सालों बाद ट्रांसप्लांट। इट्स गोइंग टू बी अ टफ रोड अहेड डेविड।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज। तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। श्रोते हो, अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेलं सध्या जतन संवर्धन आणि दुरुस्तीचं काम या पार्श्वभूमीवर मोरगावमधील मयुरेश्वर मंदिर, थेऊरमधील श्री चिंतामणी मंदिर आणि सिद्धटेकमधील श्री सिद्धिविनायक मंदिर 10 मे ते 9 जून 2026 या कालावधीमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। अष्टविनायक मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारनं जो निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामं सध्या सुरू आहेत। गेल्या 2 महिन्यापासून तिन्ही मंदिरांमध्ये मुख्य गाभारा, सभामंडप आणि मंदिर परिसरातील दगडी बांधकामांचं जतन आणि संवर्धनाचं काम प्रगतीपथावर आलं आहे। या कामादरम्यान भाविकांची गर्दी सतत चावावर यामुळे कामामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे प्रशासनानं हे मंदिर तात्पुरतं बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मंदिर दर्शनासाठी बंद असलं तरी श्रींची नित्य पूजा अर्चा आणि इतर धार्मिक विधी सुरू राहणार आहेत। या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश आणि प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा मात्र उपलब्ध राहणार नाहीये। मंदिराचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही या मंदिर परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये। नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात महत्वाच्या काही राजकीय आणि त्याचबरोबर जागतिक घडामोडींकडेही आपण वळत आहोत. मुंबई पुणे दरम्यानची भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता आता नेरळहून थेट नाशिक आणि नगर मार्गांना जोडणाऱ्या नेरळ शिरूर या आधार चारपदरी महामार्गाच्या बांधकामाला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातून आणखी एक महामार्ग तयार झाला आहे. मुंबईहून थेट नगरच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांसाठी एक नवा पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीनं गेल्या मार्चमध्ये या नव्या महामार्गाला मंजुरी दिली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या भूसंपादनासाठी 1200 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. हा रस्ता खासगीकरणाच्या माध्यमातून टोल रोड म्हणून विकसित करण्याला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर हा रस्ता विकसित करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जात होता. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमध्ये मान्यता मिळाल्यानंतर सरकारनं भूसंपादनाला गती देण्यासाठी निधी खर्च करण्यासही मंजुरी दिल्यानं या रस्त्याला आता गती मिळेल अशी अपेक्षा आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मेनू आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमात उद्योगपती रवी पंडित हे कालवश झालेत. KPIT टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती SB उर्फ रवी पंडित यांचं शुक्रवारी पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. उद्योग क्षेत्रामध्ये पुण्याचं नाव जगभर पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे पंडित यांच्या निधनानं उद्योग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मॉडर्न शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडील सनदी लेखापाल असल्यानं अकाउंटिंगचे धडे त्यांना घरूनच मिळाले, त्यामुळे सुवर्णपदकासह सनदी लेखापाल CA परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. कीर्तने पंडित CA फर्ममधून कामाला सुरुवात केल्यानंतर 1990 KPIT स्थापना करून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर सर्वच क्षेत्रात KPIT विस्तार झाला. प्रोडक्ट इंजिनिअरिंग, IT कन्सल्टिंग सोल्युशन्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, वाहन उद्योग व वाहतूक उत्पादन आणि ऊर्जा अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी सर्वोत्तम सेवा दिल्या. सामाजिक कामामध्ये ते कायमच अग्रेसर राहिले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या उद्योजकांच्या शिखर संघटनेचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलं. त्याचबरोबर मराठा चेंबरच्या माध्यमातून शहराशी निगडीत पर्यटन, वारसा आणि इतर पूरक योजनांसाठी नक्कीच त्यांचा पुढाकार होता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, F ब्लॉक, 239 MIDC श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा तुमची आमची आपल्या आठवणींची.
3: आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. वीकेंडला सुरुवात झालेली आहेच आणि ऑलमोस्ट 7 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 7 ते 8 या वेळामध्ये तुम्ही शिवाजी जाधव यांची मुलाखत ऐकू शकाल. त्याचबरोबर सध्या 8 ते 11 मे 2026 या दरम्यान सोमनाथ वारसा 75 वर्षांचा या विशेष उपक्रमाचं राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात आलं आहे. हा एक विशेष उपक्रम आहेच आहे पण विविध सांस्कृतिक आणि जनसहभाग कार्यक्रमांचं आयोजन यामध्ये करण्यात आलं आहे. तर नागरिकांनी या आपल्या राष्ट्राच्या चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे. सोमनाथ वारसा 75 वर्षांचा. सोमनाथ मंदिर हे भारताच्या अभेद्य संस्कृतीचं प्रतीक आहे. गेल्या 1000 वर्षांमध्ये अनेक विध्वंसक आक्रमणांचा सामना करूनही आजही हे सोमनाथ मंदिर अभिमानाचं धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून मानलं जातं. 75 वर्षांपूर्वी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृढ संकल्पनेमुळे सोमनाथांच्या आधुनिक पुनरुत्थानाचा मार्ग प्रशस्त झाला. आज आपल्या भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची अभिमानानं घोषणा करते. या सुवर्ण क्षणाचे साथीदार आणि साक्षीदार आपण होऊ शकतो. कलशी यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्राचा जप, सोमनाथ पुस्तिकेतील मंत्रलेखन आणि सोमनाथाशी संबंधित कथांचं कथन या कार्यक्रमामध्ये होत आहे. प्रभास पाटण या ठिकाणी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे। नगर डायरी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। मंडळी स्नेहालय त्याचबरोबर स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम आणि मर्क्युरी मिशन अंतर्गत एचआयव्ही एड्स संबंधी जनजागृतीपर मुलाखतींची मालिका सादर होतीये आणि यामधील आता पुढील भागामध्ये आज आपल्यासोबत आहे आपल्या अहिल्यानगरमधील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव सर। आज आपण त्यांच्याशी एचआयव्ही एड्स संबंधी काही माहिती घेणार आहोत। समाजातील गैरसमज, एचआयव्ही पासून बचाव करण्यासाठीचे उपाय, तपासणी कोणी आणि का करावी अशा अनेक प्रश्नांवर आज आपण त्यांच्या सोबत संवाद साधत आहोत। तर ऐकूयात ही मुलाखत। नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे। नगर डायरी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। आपण दरवर्षी 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस सेलिब्रेट करतो, साजरा करतो, पण आजही समाजामध्ये जर बघायला गेलं तर एड्स म्हणजे काय, एचआयव्ही म्हणजे काय हे जर आपण विचारलं तर अनेकांना यातला फरकही माहिती नाही आहे आणि अनेकांना यातली संपूर्ण माहितीही माहिती नाही आहे जी अचूक माहिती असायला हवी। आणि याबाबत आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपल्या जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरचे शिवाजी जाधव सर। सर, सगळ्यात आधी या कार्यक्रमामध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद। नमस्कार।
2: नमस्कार। मुलाखतीला आणि आपल्या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला विचारेन की तुम्ही कसे आहात।
3: मजेत एकदम।
2: नक्कीच। सर, जसं मी आत्ता म्हणाले की आजही समाजामध्ये बघायला गेलं किंवा आजही शाळेमध्ये जर काही मुलांना विचारलं किंवा आजही कॉलेजमध्ये काही मुलांना विचारलं एड्स म्हणजे काय, एचआयव्ही म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का, तर अनेकांना अचूक माहिती नाही आहे, त्याबाबत योग्य ते ज्ञान नाही आहे आणि ते असायला हवं। तर आपण जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहात आणि याबाबत नक्कीच समाजामध्ये प्रबोधन करत आहात, तर एचआयव्ही आणि एड्स नेमकं काय आहे?
3: तर आपण म्हटल्याप्रमाणे समाजात बऱ्याच वेगवेगळ्या गटांमध्ये एचआयव्ही एड्सबद्दलची सविस्तर माहिती नाही। आपण जो यूथ आहे, जो सध्या एज्युकेशन घेतोय, त्यांच्याकडे जरी विचारणा केली तर एका सर्वेमध्ये असं आढळलं की फक्त 38% मुलांना एचआयव्ही एड्सबद्दलची माहिती आहे, ती पण त्रोटक आहे। आपल्याला अपेक्षित आहे ती सर्वांना माहिती असावी। तर मी या अनुषंगाने सांगेल की एचआयव्ही आणि एड्स यातला जो मेन फरक आहे की एचआयव्ही हा संसर्ग आहे आणि एड्स हा आजार आहे। पण जनरली बरेचसे शिकलेले लोक हे एड्स एड्स असाच उल्लेख करतात। प्रत्येक जे एचआयव्ही संसर्गित व्यक्ती आहे त्याला एड्स झाला असं नाही आहे। एचआयव्ही झाल्यानंतर एड्स होण्याचं जे जो काही टप्पा आहे याच्यात बरंचसं अंतर आहे आणि प्रत्येकालाच एड्स होतो असं नाही। आजकाल जे काही उपचार पद्धती आहे आपल्याकडे, ERT उपचार, ह्या उपचाराने व्यक्ती एचआयव्ही एड्स होण्यापासून आपलं म्हणजे दूर राहू शकतो आणि उपचारासह एचआयव्हीसह नॉर्मल व्यक्तीसारखं तो आयुष्य जगू शकतो। तर हा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे की एचआयव्ही हा एक संसर्ग आहे आणि एड्स हा आजार आहे।
2: नक्कीच। एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही झाला आहे तर त्याची जी काही लक्षणं आहेत ती कुठली दिसू शकतात?
3: आता बऱ्याच वेळेस काय होतं की कोणत्या टप्प्यात संसर्ग झाला त्याच्यावर लक्षणं डिपेंड आहे। तर कालावधी प्रत्येकाचा वेगळा असतो। जे खूप आधी संसर्ग झाले आणि खूप उशिरा आपल्याकडे येतात तशा व्यक्तींना लक्षणं दिसतात आणि ज्यांना आता जस्ट लागण झालेली पण त्यांची हेल्थ चांगली असेल तर लक्षणं दिसत नाही। पण सर्वसाधारणपणे यामध्ये जे लक्षणं दिसतात त्यात आहे वजनात घट होणे, त्या व्यक्तीच्या दर महिन्यात 10% जास्त वजनात घट होते, भूक मंदावणे, डायरियासारखे आजार होणे, टेम्परेचर येणे फीवरसारखं, त्याचप्रमाणे ओरल कॅन्डिडायसिस जे म्हणजे तोंडात असे पांढरे चट्टे वगैरे असं म्हणतो ते आपण ते, त्याचप्रमाणे नागिन जे आहे तो एक आजार होण्याची शक्यता आहे आणि क्षयरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते। यातले कुठलेही जर एखादं जरी लक्षण असलं तर आपण त्यांना तपासणी करण्यासाठी सांगतो. तर प्रायमरी स्टेजमध्ये हे लक्षणं दिसतात. आता सद्यस्थितीमध्ये कसं की हे दुसऱ्या आजाराचे पण लक्षणं आहेत, पण ज्यांनी अशी रिस्क घेतलेली किंवा ज्यांना वाटतं आहे आणि ते अशी लक्षणं दिसली तर त्यांनी एच आय व्हीची तपासणी करून घेणं गरजेचे आहे.
4: नक्कीच. एच आय व्ही संसर्गाची मुख्य कारणं कुठली आहेत किंवा कुठल्या कारणांमुळे एच आय व्ही होऊ शकतो?
3: अगदी बरोबर आहे की बऱ्याच लोकांमध्ये याच्याबद्दलचे काही गैरसमज आहे की एच आय व्ही आहे, वेगवेगळ्या कारणं त्यांनी दिले जातात. पण मुख्य चारच कारणं आहेत की ज्यातून एच आय व्हीचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आहे की असुरक्षित लैंगिक संबंध. एका व्यक्तीचे अनेक व्यक्तींशी जर संबंध आले आणि त्याच्यापैकी एखादा जर संसर्गित असेल तर तो संसर्ग दुसऱ्याला जातो. तर हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे. दुसरं जे कारण आहे की दूषित सोया आणि सिरिंजेस. तिसरं जे कारण आहे की दूषित रक्त आणि रक्तघटक. आणि चौथं जे कारण आहे की एच आय व्ही संसर्गित मातापिता असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळाला संसर्ग जाण्याची शक्यता असते. 100% नाही पण शक्यता असते. आता मी पुढे प्रतिबंधात्मक उपायामध्ये ते सांगतोच तुम्हाला. तर आता याच चार कारणाच्या अगेन्स्ट मी तुम्हाला प्रतिबंधात्मक उपायही सांगतो. जर एका व्यक्तीचे मल्टिपल पार्टनर नसतील, फक्त एकच रेग्युलर पार्टनर असेल तर एच आय व्हीचा संसर्गाचा धोका नसतो त्यांना. त्याचप्रमाणे अनोळखी किंवा मल्टिपल पार्टनरमध्ये कुठल्याही सुरक्षित साधनांचा वापर जर त्यांनी योग्य पद्धतीने केला तर संसर्ग टाळला जाऊ शकतो. हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण. तसंच आम्ही आताच्या युवा पिढीलाही सांगतो किंवा सर्वसाधारण लोकांमध्ये पण माहिती देताना सांगतो की लग्नापूर्वी जय श्री हनुमान, म्हणजे विवाहपूर्व संबंध असावेत आणि लग्नानंतर जय श्रीराम आणि सीतासारखं एकनिष्ठ एकमेकांशी राहायला पाहिजे की लग्नानंतर विवाहबाह्य संबंध नसायला पाहिजे. दुसरं जे आहे की दूषित रक्त आणि रक्तघटक. हे आजकाल सगळ्याच रक्तपेढ्यांना काही निर्बंध घातलेले आहेत की एक तर शासकीय विभागास त्या नोंदणीकृत असल्या पाहिजे, यांना लायसन्स देतानाच काही अटी शर्ती घातलेल्या असतात. त्यात ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या असतात त्याच्यामध्ये एच आय व्ही तपासणी ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे रक्तपेढीत एखादं रक्तसंकलन झालेली रक्तपिशवी असेल तर त्याच्यामध्ये आपण हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, मलेरिया, त्याच्यानंतर आपली एच आय व्ही आणि गुप्तरोग ह्या महत्त्वाच्या तपासण्या करतो. याच्यात जर रक्त म्हणजे कसल्याही प्रकारचं संसर्ग नसेल तरच ते दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी ठेवलं जातं. त्याच्यामुळे इथंही प्रतिबंध करतो आपण. तसंच दूषित सोया आणि सिरिंजेस आजकाल कुठल्या हॉस्पिटलमध्ये शासकीय यंत्रणेत तर नाहीच वापरल्या जात आणि तसंच खाजगी दवाखान्यातही कोणी वापरत नाही आजकाल. म्हणजे या ठिकाणी पण बऱ्यापैकी प्रतिबंध होतोय. म्हणजे शेवटचं जे कारण आहे की गरोदर मातेकडून तिच्या बाळाला संसर्ग जाऊ नये, यासाठी आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये वारंवार याच्यावर सांगत असतो की लवकर रुग्णालयात नोंदणी होणं गरजेचं आहे. जी पण महिला गरोदर असेल तर लवकरात लवकर पहिल्या 3 महिन्याच्या आत नोंदणी करावी, सगळ्या प्रकारच्या तपासण्या कराव्यात. त्यामध्ये आपली एच आय व्ही पण असते. लवकर निदान झालंच, लवकर उपचार सुरू झाले तर बाळाला संसर्ग जाण्याची शक्यताही नसल्यासारखी होऊन जाते. म्हणजे प्रेग्नन्सी कालावधीत कमीत कमी 6 महिन्यापेक्षा जास्त उपचार मिळणं गरजेचं आहे. म्हणजे 9 महिन्याच्या कालावधीमध्ये पहिल्या 3 महिन्याच्या आत जर तपासणी झाली आणि उपचार सुरू केले तर त्यांचा व्हायरल लोड जे आहे किंवा व्हायरसची संख्या आहे ती अत्यंत मर्यादित राहते आणि बाळाला संसर्ग जात नाही. तर हे जर उपाय केले तर एकाकडून दुसऱ्याला संसर्ग जाण्याची कुठलीही शक्यता नाही.
4: यावर प्रतिबंधात्मक उपाय नेमके कसे आहेत?
3: आत्ता मी सांगितल्याप्रमाणे हेच की 4 प्रतिबंधात्मक उपाय आहे की एकतर विवाहबाह्य संबंध असावे, विवाहपूर्व संबंध असावे, एकनिष्ठ असणं गरजेचं एका पार्टनरशी. त्याचप्रमाणे काही अशी पब्लिक आहे की जी घरापासून दूर राहते, हायरिस पब्लिक ज्यांना म्हणतो आपण, ट्रक ड्रायव्हर्स असतील, स्थलांतरित कामगार असतील, ते असे गट घरापासून दूर असल्यामुळे त्यांचा बाहेर संबंध येण्याची शक्यता जास्त असते. तर अशा पब्लिकला आम्ही नियमित जे साधन आहेत निरोधचा योग्य पद्धतीने वापर करण्याबद्दलचं समुपदेशन करतो. तर या माध्यमातून आपण प्रतिबंध करू शकतो. आणि कुठल्याही रक्तपेढीत तुम्हाला म्हणजे रक्ताची गरज असेल तर नोंदणीकृत रक्तपेढीतून रक्त घेणं गरजेचं आहे. सोया सिरिंजचं म्हटलं तर एक छोट्या मोठ्या क्लिनिकमध्ये कुठे कोणी जात असेल तर त्या ठिकाणी नवीन सुई वापरली की नाही हे बघणं गरजेचं आहे. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा चांगल्या वेल सेटल ठिकाणी याची काळजी हॉस्पिटलकडूनच घेतली जाते. पण छोट्या मोठ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध नाही झाली तर शक्यता असते. पण आजकाल कुठे होत नाही, पण त्याचं बघून घेणं गरजेचं आहे.
4: आज आजही बघायला गेलं तर समाजामध्ये याविषयी गैरसमज आहेत. एखाद्या फॅमिलीमध्ये जर HIV पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर फॅमिलीचा सपोर्ट त्याला असणं फार गरजेचं आहे, तरच तो जी काही उपचार पद्धती भविष्यामध्ये घेणार आहे, भविष्यासाठी, त्याच्या सुरक्षित भविष्यासाठी घेणार आहे, तर ती चांगल्या पद्धतीनं तो घेऊ शकतो. त्याला एक मानसिक आधाराची गरज आहे. पण तरीसुद्धा एकत्र राहिल्याने HIV होतो, किंवा सोबत जेवण केल्याने, किंवा सोबत सहवास असल्याने HIV होतो, त्याचबरोबर अशा अनेक काही स्टिग्मा, गैरसमजुती ज्या आहेत त्या आजही आपल्या समाजामध्ये आहेत, आणि त्यामुळे HIV एड्स आहे तर तो दूरच हो, अशी जी काही पद्धत आहे, वागणूक आहे, ती दिली जाते. तर यावर काय सांगाल?
3: बरोबर आहे. समाजामध्ये आपण म्हणतोय की शिक्षणाचं प्रमाण वाढले, किती शिकलेले असले तरी जोपर्यंत ह्या आजाराशी ज्यांचा संबंध येत नाही तोपर्यंत या बाबतीत त्यांच्यामध्ये अज्ञान असल्याचं दिसून येत आहे. आम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान देतो किंवा काही महाविद्यालयांमध्ये पण प्रश्न उत्तर या विषयावर सुरू असतात, त्यावेळेस असं कळतं की बऱ्याच जणांचे जे प्रश्न येतात त्यातून त्यांच्यामध्ये गैरसमज असल्याचे लक्षात येते. म्हणजे एखाद्या कुटुंबात एखादा व्यक्ती राहत असेल संसर्गित, तर त्याचे कपडे वापरल्याने, त्याचे भांडे वापरल्याने, एकच टॉयलेट वापरल्याने, किंवा तो शिंकला किंवा बाजूला बसला किंवा स्पर्श झाला, यातून आम्हाला संसर्ग होईल ही भीती असते. त्याचप्रमाणे त्यांनी शेक हँड केलं किंवा त्याचा जो आजार आहे दुसरा कुठला संसर्ग झाला त्याच्यातून आम्हाला होईल, असे बरेचसे गोष्टी बाबतीत समाजामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये गैरसमज आहेत. पण मी सांगू इच्छितो की या कुठल्याही माध्यमातून HIVचा संसर्ग होत नाही. आपण जरी शेकहँड केलं, आलिंगन दिलं, त्याच्या वस्तू वापरल्या, त्याचे भांडे वापरले, किंवा आपल्यासोबत जरी तो राहत असेल, प्रवास करत असेल रोजच्या दैनंदिन याच्यात, तरीही आपल्याला संसर्ग आहे. त्यांनी खोकललं म्हणून आपल्याला संसर्ग होईल असं नाही. तर हे सर्व गैरसमज आहेत. मी मगाशी जे चार कारणं सांगितले त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नाही आहेत. माध्यम जर म्हणाल तर रक्त आणि शारीरिक स्त्राव याची जर देवाणघेवाण एका शरीरातून दुसऱ्या शरीरात झाली तरच हा HIVचं संक्रमण होऊ शकतो, नसता अशा बाह्य कुठल्याही स्वरूपातून नाही होत. हा आजार संसर्गजन्य नाही आहे.
4: नक्कीच. HIVच्या तपासण्या नेमक्या कुठे होतात किंवा कुठे केल्या जातात?
3: HIV तपासणी जी आहे तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ब्रँडिंग केलेलं असं सेंटर आहे ज्याला आपण ICTC असं म्हणतो, इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, मराठीत आपण त्याला एकात्मिक सल्ला समुपदेशन चाचणी केंद्र असं म्हणतो. हे केंद्र अधिकृत याच्यासाठी म्हणतोय की आम्ही एखाद्या व्यक्तीला जर उपचार सुरू करायचे असतील किंवा पॉझिटिव्ह म्हणून डिक्लेअर करायचं असेल तर बाहेरून कुठल्याही ठिकाणून आणलेले रिपोर्ट आपण ग्राह्य धरत नाही, कारण ते सिंगल टेस्टवर पॉझिटिव्ह डिक्लेअर करतात. आमच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करतो, 3 वेगवेगळ्या किटनी, त्याचे तत्त्व वेगळे असतात, करण्याची पद्धत वेगळी असते, आणि तिन्ही किटमध्ये जर पॉझिटिव्ह असेल तरच पॉझिटिव्ह डिक्लेअर केलं जातं. कुठल्या एका टेस्टमध्ये पॉझिटिव्ह, दुसऱ्यात निगेटिव्ह, तिसऱ्यात पॉझिटिव्ह असं कुठलाही प्रकार असेल तर आम्ही लगेच डिक्लेअर करत नाही, परत त्या व्यक्तीचा फॉलोअप घेऊन ठराविक कालावधीनंतर पुन्हा जर त्यावेळेस 3 तपासण्यात पॉझिटिव्ह आला तर. म्हणून हे ICDC हे ब्रँड सेंटर एड्स अंतर्गत जिल्ह्यात आमच्या जवळपास हे 23 सेंटर आहेत. या ठिकाणी प्रशिक्षित समुपदेशक आहे आणि प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञ. समुपदेशन केल्यानंतरच आपण त्या व्यक्तीची टेस्टिंग करतो, कारण काय कुठला व्यक्ती कुठल्या उद्देशाने आला आहे, काही गैरसमज आहेत ते असतील तर ते क्लिअर केले जातात. काही वेळेस काय की मी HIV संसर्गित व्यक्तीला हात लागला म्हणून टेस्टिंगला येतात, तर टेस्टिंगची सेवा तर देतोच आपण, पण त्यांचे गैरसमज दूर करून त्याला वैज्ञानिक ज्ञान पण दिलं जातं. ओव्हरऑल अशा पद्धतीने ह्या ICDCच्या माध्यमातून HIV तपासणीचं काम केलं जातं आणि हे टोटली फ्री आहे, याच्यासाठी एकही रुपया लागत नाही. दुसरं म्हणजे विशेषतः ह्या केंद्राची अशी आहे की या ठिकाणी जे काही रुग्णांसोबत बोलणं होतं, जे काही चर्चा होते ती टोटली गोपनीय असते. इवन

0: त्याचे मित्र असेल, त्याचे घरातले असेल, त्यांनासुद्धा सांगितले जात नाही. तर त्या व्यक्तीच्या परवानगीनेच दुसऱ्यांना रिपोर्ट शेअर करायचा का नाही हे ठरवलं जातं. तर गोपनीयता हा एक महत्त्वाचा ह्या केंद्राचा भाग आहे.
1: नक्कीच. एक

0: वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतरच तो डिक्लेअर केला जातो, नसता करतच नाही आम्ही. तर ह्या केंद्राचा रिपोर्ट घेऊन आल्यानंतर आमचे पुढचा जो पार्ट सुरू होतो तो उपचाराचा. तर उपचार करण्याचं जे केंद्र आहे ते ART सेंटर आहे, अँटी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट किंवा थेरपी असं म्हटलं जातं. तर या केंद्राच्या माध्यमातून आपण या रुग्णांना उपचार देतो, पण उपचार सुरू करण्याच्या आधी त्यांना दुसरे काही संधिसाधू आजार झालेले आहेत का, कुठले संसर्ग आहेत का, याची तपासणी करण्यासाठी काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन केले जातात. त्याच्यामध्ये क्षयरोगाची तपासणी असते, त्वचा व गुप्तरोगाच्या अंतर्गत सिफिलिस नावाची तपासणी असते, त्याच्यानंतर शरीरातले ब्लड घेऊन काही दुसरे संसर्ग आहेत का हे बघितले जाते, त्याचं किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन व्यवस्थित आहे का हे बघितलं जातं. ते अशा वेगवेगळ्या तपासण्या करून दुसरे काही संसर्ग असतील तर ते आधी बरे केले जातात, जे की 100% बरे होतात. आणि ART अशी उपचार पद्धती आहे की जी एकदा सुरू केली की त्यांना आयुष्यभर घ्यावी लागते, एका आठवडा एक वर्षाची नाही आहे. म्हणून त्यांचं योग्य पद्धतीने समुपदेशन केलं जातं, त्यांची मानसिकता तयार केली जाते, गरज असेल त्यांच्या परवानगीत त्यांच्या घरातल्यांचं पण समुपदेशन केलं जातं, जेणेकरून त्यांना एक सपोर्टिव्ह वातावरण निर्माण व्हावं. कारण हे उपचार घेणं खूप अवघड पण असतं, की काही वेळेस काही रुग्णांना सुरुवात केल्यानंतर त्रास पण होतो याचा. तर त्या गोळ्या लागू पडेपर्यंत त्यांना खूप सपोर्ट देणं गरजेचं असतं. मानसिक सपोर्ट आहे, सामाजिक आहे, घरातल्यांचा पण आधार मिळून द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या या ART केंद्रातील समुपदेशकांच्या मार्फत केल्या जातात. आणि ही ट्रीटमेंट टोटली फ्रीमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये असे 3 सेंटर आहेत आपले, एक तर जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, दुसरं जे आहे तर प्रवरा लोणी या ठिकाणी, आणि तिसरं मागच्या वर्षी जे सुरू झालेले आहेत वेळत घाटातील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटल या ठिकाणी. या 3 केंद्रांच्या माध्यमातून आपण सध्या 16,000 पेशंटला उपचार देत आहोत.
1: नक्कीच. आता जो तुम्ही आकडा सांगितला की 16,000 पेशंट, तर आपल्या हा संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आहे का?
0: हो, तशी नोंदणी आपली 21,000 जास्त आहे, 21,000+. परंतु यातले काही रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यात गेलेत, त्यांना इथं आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाही म्हणून ते दुसरीकडे गेलेले आहेत. काहींना जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांनी सोडून दिली. यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय, पण त्यांची इच्छा नाही घेण्याची. आणि यातले काही मृत्यू पण झालेले आहेत. तर असे करून सद्यस्थितीमध्ये 16,000 पेशंट ह्या 3 सेंटरच्या माध्यमातून उपचार घेत आहेत. कारण ही कायमचे उपचार घेण्याची त्यांना आवश्यकता असते, तर दर महिन्याला येणे आणि त्या गोळ्या घेऊन जाणे. त्याच्यात जर काही रुग्णांना गोळ्या चांगल्या लागू पडलेल्या आहेत, काही त्रास नसेल, व्यवस्थित सूट झालेले आहेत, तर अशांना आपण 2-3 महिन्याचे देऊन बोलवतो. किंवा काहींना येण्याजाण्याचा त्रास असेल तर त्यांच्या घराच्या जवळ जे आमचा सरकारी दवाखाना आहे त्या ठिकाणी गोळ्या पाठवून आपण उपलब्ध करून देत असतो.
1: नक्कीच. आताच तुम्ही सांगितलं की सुरुवातीला जर ही मेडिसिन्स किंवा औषधं घेतली तर काही वेगळी लक्षणं दिसू शकतात किंवा थोडा त्रास त्यांना होऊ शकतो, ती साधारण कशा स्वरूपाची असतात?
0: यामध्ये कसं आहे की गोळ्या ह्या नॉर्मल नसतात, रुटीन वेगवेगळे औषधं असतात, त्यात ह्या हाय पॉवरचा डोस असतो. ह्याच्यामुळे मळमळ होणे, उलटी येणे, चक्कर येणे किंवा टेम्परेचर येणे किंवा अंगावर रॅशेस वगैरे येणे किंवा खाज सुटणे, काही वेळेस लूज मोशन्स, असे काही प्रकार या औषधांमुळे होतात. पण त्यासाठी दुसरे सपोर्टिव्ह औषधं देऊन आपण त्यांना ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आणि या गोळ्या बंद करत नाही ज्या सुरू केल्या. एखाद्या गोळीची त्यातली ॲलर्जी असेल तर मग ते ड्रग कॉम्बिनेशन बदलून त्यांना दुसरं दिलं जातं. तर ते बघितलं जातं की ह्या गोळींची त्यांना ॲलर्जी आहे का, आणि बाकी जे साईड इफेक्ट होतात त्याचे ते आपण मॅनेज करतो. तर ओव्हरऑल ह्या आजारांवर आपण सपोर्टिव्ह गोळ्या देऊन ते मॅनेज करून ARTही कंटिन्यू चालू ठेवतो.
1: नक्कीच. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत रुग्णांना कोणकोणत्या महत्वाच्या सेवा आपल्याकडून दिल्या जातात?
0: आता जिल्ह्यामध्ये आमचे जे सेंटर्स आहेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ICDC आहे, ARTसेंटर आहे, एक DSRC सेंटर आहे की डेझिग्नेटेड STI RTI क्लिनिक म्हणून, त्याच्यानंतर आपले रक्तपेढ्या आहेत, काही स्वयंसेवी संस्थांमार्फत आपण प्रकल्प राबवतो अतिजोखमीच्या गटासाठी, म्हणजे फिमेल सेक्स वर्कर, ट्रान्सजेंडर, MSM आणि ट्रकर्स, मायग्रंट्स यांच्यासाठी. त्याचप्रमाणे जे रिस्की बिहेवियर करतात, ज्यांचं वर्तन जोखमीचं आहे, तशांसाठी संपूर्ण सुरक्षा केंद्र आहे का. ह्या सर्व केंद्रांच्या माध्यमातून आमचा जी सेवा असते, मुख्य सेवा जी आहे या कार्यक्रमाचा, ज्याला आपण कणा म्हणतो, ती आहे समुपदेशन. समुपदेशनामुळे काय करतो आपण की समोरच्या व्यक्तीच्या वर्तनात बदल घडून आणतोय, जेणेकरून आता रिस्कमध्ये आहे पण

0: भविष्यातचे रिस्क कमी करण्याचं काम ह्या समुपदेशनाच्या माध्यमातून करतो. दुसरी जी सेवा आहे की एच आय व्ही टेस्टिंगची आहे. एच आय व्ही टेस्टिंग करून त्याला रिपोर्ट दिला जातो. मग पॉझिटिव्ह जर असेल तर त्याला संदर्भ सेवा दिली जातात आमच्या आर टी सेंटरला, म्हणजे त्याला ट्रीटमेंट उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे दुसऱ्या काही तपासण्यासाठी शासकीय यंत्रणा ज्या ज्या ठिकाणी पाठवायची गरज असते संदर्भ सेवा, त्या ठिकाणी म्हणजे क्षयरोगाची तपासणी, गुप्तरोगाची तपासणी किंवा जे मुख्य लॅबमध्ये जाऊन रक्ताच्या वेगवेगळ्या तपास, ह्या सगळ्या सेवा मिळून देतो. त्याच्यानंतर काही पेशंट जे उपचार सुरू करतात आणि रेग्युलर येत नाही तर त्यांचा पाठपुरावा करण्याचं काम करतो आपण. तसंच या रुग्णांना एक सामाजिक संरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने काही शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचा या केंद्रांच्या माध्यमातून प्रयत्न होतो. म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे ज्यात आर्थिक लाभ दिला जातो. लहान मुलांसाठी बालसंगोपन योजना आहे तर दर महिन्याला त्यांना मासिक काही आर्थिक संबंधित विभागातून मदत केली जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ जे पात्र ज्या योजनेसाठी ते मिळवून देण्यासाठी आमच्या विभागाकडून प्रयत्न केला जातो. तर ओव्हरऑल उपचार सुरू झाल्यानंतर ते लागू, एक तर सुरुवातीला निदान, नंतर उपचार सुरू करणं आणि उपचारातील सातत्य ठेवण्यासाठी जे जे शक्य आहे ते करत असतो. कारण उपचार सुरू केल्यानंतर जर सातत्य असेल तरच त्याचा व्हायरस हा सप्रेस होणार आहे आणि जेवढा व्हायरस सप्रेस आहे तर तो नॉर्मल लाईफ जीवन जगू शकतो.
1: नक्कीच. आपल्या उपचारामध्ये सातत्य ठेवणाऱ्या अशा अनेक केसेस तुमच्याकडे असतील की असे अनेक रुग्ण असतील की जे नियमितपणे येतात, त्यांच्या वेळेवर गोळ्या घेतात, औषधं घेतात आणि फॉलोअप जो आहे तो व्यवस्थित आहे, अशा काही पॉझिटिव्ह केस सांगू शकाल का?
0: हो, बरेचसे आहेत ज्यांनी, म्हणजे आता आमचं जे आर टी सेंटर आहे 2007-08 दरम्यान सुरू झालेले, त्यावेळेस ज्यांनी उपचार सुरू केलेले ते आजही आमच्याकडं व्यवस्थित येऊन उपचार घेत आहेत. म्हणजे एक चांगलं उदाहरण आहे की त्यावेळेस ज्यांचं जी फिजिकल कंडिशन होते त्याच्यामध्ये सुधारणा होऊन आज ते स्वतः व्यवस्थित येऊन स्वतःच्या गोळ्या घेऊन जातात. आणि काही पेशंट असे आहे की ज्यांना बऱ्याच वेळ उचलून पण आणलेले पण आज कंडिशन चांगले आणि स्वतः येणं जाणं करतायत. तर ओव्हरऑल हे उपचार मधील सातत्यामुळे हे झालं शक्य. कारण उपचारामध्ये काय आहे की आमचे जे ART ट्रीटमेंट आहे ती जी व्हायरसची संख्या आहे जी गुणाकार पद्धतीने रोज वाढणारी असते तर ती थांबवते. म्हणजे व्हायरस तेवढाच जर राहिला तर आपली प्रतिकार शक्तीही वाढत जाते. व्हायरस जर वाढला तर प्रतिकार शक्ती कमी होते असं एक प्रमाण आहे. त्यामुळे पहिलं जे सुरुवात आहे की गोळ्या सुरू केल्या की व्हायरसची संख्या ही मर्यादित राहायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर आम्ही जे समुपदेशन करतो की आहार व्यवस्थित असावा, दैनंदिन व्यवहार त्याचा नियंत्रणात असावा, त्याला जी जी काळजी घ्यायची त्याच्याबद्दल जे समुपदेशन केलं जातं, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा व्हायरल लोड हा एकदम नगण्य येतो. काही पेशंटमध्ये ते तपासण्यामध्ये दिसत पण नाही की व्हायरस आहे, परंतु व्हायरस त्याच्या शरीरात असतो पण नगण्य असतो. त्याच्यामुळे त्याचं स्टेटस पॉझिटिव्ह असतं. तो ट्रीटमेंट चांगली घेत असल्यामुळे त्याचं शरीर पण चांगल्या पद्धतीने राहतं आणि व्हायरस नसल्यासारखा दिसतो. तो ओव्हरऑल जर आयुष्याचा विचार केला तर तुमच्या आमच्यासारखंच त्यालाही आयुष्य मिळू शकतो. हार्डली 2-5 वर्ष कमी होण्याची शक्यता असते. तर हा सगळा ERT उपचाराचा किंवा जे सातत्य ठेवलेले किंवा जे समुपदेशन केलेलं त्याच्यामुळं जे परिणाम झालेले हा ओव्हरऑल परिणाम आपल्याला दिसून येतो.
1: नक्कीच. सध्या व्हायरल आजारांचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे, आजूबाजूचं वातावरण जे आहे ते सातत्यानं बदलतं आहे आणि मुळातच HIV पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींची प्रतिकार शक्ती कमी होत असते किंवा कमी असते, तर अशा व्हायरल आजारांना त्यांना सामना करावा लागतो. तर अशा काही केसेस येतात का की व्हायरल आजार पण सातत्यानं होत आहेत पण त्यावरही मात केली जाते?
0: असं तसं प्रमाण कमी आहे, परंतु येतात काही काही पेशंट ज्यांची ट्रीटमेंट जर व्यवस्थित नसेल, म्हणजे आता कसं आहे की ERT उपचार सुरू केल्यानंतर काही त्यांचे वैयक्तिक, काही कौटुंबिक, काही सामाजिक जे समस्या असतात की डिस्क्लोजरची भीती, घरात कोणी चार पाहुणे आले तर मग गोळ्या कशा घ्यायच्या, किंवा काही कारणाने कार्यक्रमाला बाहेर गेलेत तिथं गोळ्या सोबत घेऊन जाणं अवघड असतं, अशा वेळेस यांचे डोसेस मिस होतात. तर असे डोसेस मिस करणाऱ्या जे असतात रुग्ण, त्यांच्या शरीरावर ह्या ज्या बाह्य वातावरणातील जे काही संसर्ग आहेत त्याचा परिणाम होण्याची शक्यता वाढते. मग त्याच्यामध्ये सर्दी पडसे लवकर होणं किंवा जे व्हायरल आजार आहेत ते होण्याची शक्यता असते. तर काही येतात ते, पण त्यावर आम्ही वेळच्या वेळी ट्रीटमेंट देत असल्यामुळे आणि समुपदेशन करून पुन्हा उपचारातील सातत्य ठेवण्याबद्दल जे मार्गदर्शन केलं जातं त्यामुळे हे इम्प्रूव्हमेंट होण्याची शक्यता वाढते. फक्त जे जो व्यक्ती खूप धरसोड करतो, म्हणजे 4 दिवस 8 दिवस मग काही काही वेळेस महिना महिना नाही, तर अशांना आम्ही फॉलोअप करून परत आणतो. तर हे वारंवार जर केलं तर असलेल्या ज्या सुरू असलेल्या गोळ्या काम करत नाहीत, मग त्यांना सेकंड लाईनचे ड्रग्ज द्यावं लागतात. मग त्याच्याही परत काही तपासण्या असतात, त्याचं असेसमेंट करून ठरवलं जातं. तर हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही फर्स्ट लाईनवर सगळे पेशंट्स राहावे यासाठी आमच्या सगळ्या यंत्रणेचा प्रयत्न असतो.
1: एड्स किंवा एच आय व्ही म्हटलं की एक सिम्बॉलिक आपल्याला खूण दिसते, ती म्हणजे रिबीन. तर ही रेड रिबीन आपल्याला काय सांगते किंवा रेड रिबीन क्लबबद्दल काय सांगाल?
0: रेड रिबीन हे एच आय व्ही एड्सला एक प्रतिबंध करण्यासाठी किंवा हद्दपार करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लढा देण्याचं एक सिम्बॉलिक चिन्ह आहे की सर्वांनी एकत्र येऊन त्याला लढा द्यावा म्हणून. ह्याच अनुषंगा ह्याच नावाने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये रेड रिबीन क्लब स्थापन केलेले आहेत. हे आहे की सद्यस्थिती सुरुवातीच्या प्रश्नात आपला विषय झाला की समाजात किती लोकांना माहिती आहे. तर यूथमध्ये जर विचारलं तर फक्त 38% यूथमध्ये एच आय व्ही एड्सबद्दलची माहिती आहे आणि गैरसमज बरेच आहेत. तर युवकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी त्यासाठीचे हे रेड रिबीन क्लब आहे. हे क्लब असा उद्देश आहे की युवकांकडून युवकांमध्ये एच आय व्ही एड्सबद्दलची माहिती जावी. म्हणजे आम्ही क्लब स्थापन करताना फक्त 15 विद्यार्थ्यांना निवडून त्यांना एक क्लब बनवतो आणि त्यांना एक ट्रेनिंग देतो आणि त्यांना जे ट्रेनिंग दिले त्याच्या आधारे त्यांनी महाविद्यालयातल्या इतर विद्यार्थ्यांमध्ये एच आय व्ही एड्सबद्दलची जनजागृती करावी असं अपेक्षित आहे. मग त्यासाठी वर्षभरात काही प्रसंग आहेत, इव्हेंट आहेत, त्या इव्हेंटला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेण्याचं आमचं प्रयोजन असतं. त्या पद्धतीने आम्ही पाठपुरावा करतो. जसं वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय युवा दिन येतो 12 ऑगस्टला, त्यानिमित्ताने एखादा इव्हेंट घेतो. नंतर रक्तदान दिन येतो 8 ऑक्टोबरमध्ये, त्यानिमित्ताने काही कार्यक्रम घेतले जातात. नंतर जागतिक एड्स दिन येतो, त्यानिमित्ताने काही. नंतर राष्ट्रीय युवा दिन आहे 12 जानेवारी, तो आंतरराष्ट्रीय महिला दिन. असे वेगवेगळे इव्हेंट घेऊन त्यानिमित्ताने युवकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने काही स्पर्धा असेल, काही व्याख्यान असतील, काही जे पॉझिटिव्ह स्पीकर आहेत, जे म्हणजे स्वतः पॉझिटिव्ह आहेत, स्वतःची एच आय व्हीची स्थिती ते सांगण्यासाठी तयार आहेत. तर तशांचं जे काही व्याख्यान ठेवल्यामुळं त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो, तर तोही आमचा प्रयत्न असतो. तशा ह्या रेड रिबीन क्लबच्या माध्यमातून आपण युवकांकडून युवकांमध्ये एच आय व्ही एड्स जनजागृतीसाठीचा हा एक माध्यम आहे. तर सद्यस्थितीमध्ये आपले 51 रेड रिबीन क्लब हे आधीपासून कार्यरत आहे आणि या महिन्यात आम्ही विशेष अभियान सुरू केले की इतर जेवढे महाविद्यालय असतील, ज्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे, त्या प्रत्येक महाविद्यालयात 15-15 विद्यार्थ्यांचा एक क्लब स्थापन करायचं आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं. कारण आपण जेवढी माहिती देतो बऱ्याच वेळेस विद्यार्थी वर्गात असूनही त्यांचं लक्ष बाहेर असतं, परंतु एक पियर समवयस्क कडून जी माहिती जाते ती बऱ्याच वेळेस चर्चेच्या माध्यमातून जास्त लक्षात राहते. तर हा एक उद्देश आहे की आम्ही 15 जणांना सांगितलं, 15 जणांनी त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे इतर विद्यार्थ्यांमध्ये या विषयावर चर्चा करावी, जनजागृती करावी, हा ओव्हरऑल ह्या रेड रिबीन क्लबचा उद्देश आहे.
1: दरवर्षी जागतिक एड्स दिनाची काही ना काही थीम असते, यंदाची म्हणजे 1 डिसेंबर 2025 थीम आपल्याला काय सांगते?
0: आताच म्हणजे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी जी थीम आहे ती अशी आहे, अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडू. हा ही अशी एक थीम आहे की एच आय व्ही संसर्गित व्यक्तीला जे त्यांचं जीवन जगताना जे काही वेगवेगळे अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. एक सकारात्मक सपोर्टिव्ह वातावरण निर्मिती कसं करता येईल जेणेकरून हा व्यक्ती इतर आजारांसारखं उपचार घ्यायला पटकन पुढील. एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीस झाला तर तो त्याला भीती नाही वाटत, तो अभिमानाने सांगतो की मला डायबिटीस आहे आणि तो सरकारी काय खाजगी काय किंवा कुठेही जाऊन उपचार पटकन घेतो, तसं ह्या आजाराबद्दल नाही. तर हे असं एक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे की कोणताही व्यक्ती पटकन पुढे येऊन उपचार घेतले पाहिजे. मग डिस्क्रिमिनेशन होऊ नये, म्हणजे कोणत्या व्यक्तीला कलंकित मानू नये किंवा भेदभाव करू नये, यासाठीचं जनजागृती खूप गरजेची. प्रत्येक व्यक्तीला जर माहीत झालं की एच आय व्ही संसर्ग ह्या कारणाने होतो, बाकी कुठलेच कारणं नाही आहेत, हा आजार संसर्गजन्य नाही आहे, या सगळ्या गोष्टी जर माहिती झाल्या तर साहजिकच एच आय व्ही संसर्गित व्यक्तीबरोबर वागण्याची जी काही मानसिकता आहे ती चांगल्या पद्धतीने सुधरेल. जनरल व्यक्तीसारखं ते ॲक्सेप्टन्स देतील. म्हणजे एखाद्या कुटुंबात एखादा पॉझिटिव्ह असेल तर कुटुंब पण सपोर्ट करेल. त्याचा मित्रपरिवार असेल त्यांना माहीत झालं तर उद्या ते पण काही वेगळे वागणार नाही की एच आय व्ही संसर्गामुळे दुसऱ्यांना काही त्रास नाही. किंवा त्यांच्या कम्युनिटीमध्ये जरी कळालं तरी याचा काही मोठा परिणाम व्हायला नाही पाहिजे. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना त्यांचं आयुष्य उपचारासह जगायचं आहे, त्यामुळे दुसऱ्याला कुठल्याच प्रकारचं नुकसान नसल्याने आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर सर्व समाजाने एकत्रित येऊन सपोर्ट केला आणि ह्या एच आय व्ही संसर्गित व्यक्तींना येणारे अडचणी जर सोडवल्या गेल्या तर एक नवं परिवर्तन घडणार आहे, असं ह्या थीमच्या मागचा उद्देश आहे.
1: नक्कीच. आज आपण बघतोय की एच आय व्ही पॉझिटिव्ह अशा काही लोकांमध्ये व्यसनांचं सुद्धा प्रमाण आहे किंवा त्यांना व्यसनांची सवय आहे. तर या व्यसनाधीनतेचा त्यांच्या उपचार पद्धतीवर किंवा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो का?
0: निश्चितच होतोच. आता आपण बघितलं की ज्यांना एच आय व्ही झाला आहे तर त्यांच्यामध्ये प्रथमतः एच आय व्ही व्हायरसमुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होण्याचं प्रमाण सुरू होतं. कुठल्याही प्रकारचं काही न केल्यास त्याची व्हायरसची संख्या वाढते आणि प्रतिकारशक्तीही कमी होते. आपण एच आय व्ही ट्रीटमेंट जी आहे ART ट्रीटमेंट ती जर सुरू केली तर त्याचा गुणाकार पद्धत जी वाढ होणार आहे ती वाढ थांबली जाते. परंतु ही ट्रीटमेंट घेता घेता जर काही लोक जर व्यसन करत असतील तर शेवटी कुठेतरी त्यांच्या इम्युनिटीवर त्याचा परिणाम होतो. आता बरेचसे तंबाखू खाणारे आहेत, सिगरेट पिणारे आहेत, काही ड्रिंक्स करणारे आहेत, तर हे आमच्या उपचारादरम्यान आमच्या समुपदेशकांना आढळतं त्या पद्धतीने ते समुपदेशन करतात. पण काहींच्या सवयी कमी व्हायला किंवा नाहीशा व्हायला बराच वेळ लागतो. परंतु मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की जे संसर्गित आहेत त्यांनी कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नये, कारण शेवटी तुमच्या प्रतिकारशक्तीवर जरी व्हायरस कमी होत असला तरी प्रतिकारशक्ती जी वाढणारी आहे ती तुम्ही कमी करण्याचं काम ह्या व्यसनांच्या माध्यमातून करताय. आणि ह्या व्यसन असताना काही काही वेळेस ड्रिंक्स वगैरे याच्यातून आपल्या मनावर ताबा नसतो तर काही चुकीच्या गोष्टी पण घडू शकतात. म्हणून या रुग्णांना आपण समुपदेशनामध्ये व्यसनांपासून दूर राहायला सांगतो, कारण त्याचा परिणाम शरीरावर प्रतिकारशक्तीवर होतो आणि या रुग्णांना प्रतिकारशक्ती जेवढी वाढवत गेले तेवढं चांगलं राहणार आहे. म्हणून व्यसन करू नये हा माझा सल्ला आहे.
1: नक्कीच. जागतिक एड्स दिनानिमित्त जागतिक एड्स पंधरवाडा सुद्धा सेलिब्रेट केला जातो आपला जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं. तर नेमके कोणकोणते उपक्रम या पंधरवाड्यामध्ये असतात?
0: दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी पण 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन आणि पुढील 15 दिवस असे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर मेन उद्देश आहे की जेवढे काही वेगवेगळे प्रकारचे गट आहेत, म्हणजे यूथ असेल, सर्वसाधारण पब्लिक असेल, तुमचं दुर्लक्षित काही भाग आहे गट असेल तो, किंवा अतिजोखमीचे गट आहेत जसे देहव्यापार करणाऱ्या महिला आहे, समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष आहेत, तृतीयपंथी आहेत, त्याचप्रमाणे आपले ट्रकर्स आहेत, मायग्रंट्स आहेत, ही सर्व अतिजोखमीचे गट, यांना आपण ह्या गटांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केले. त्याच्यामध्ये आहे रॅली आहेत, काही स्पर्धा आहेत, त्याचप्रमाणे जे वेगवेगळे शासकीय कार्यालय आहेत त्या शासकीय कार्यालयामध्ये आपण व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे की या माध्यमातून जिल्ह्यात काय यंत्रणा आहे, कशा पद्धतीच्या सेवा दिल्या जातात आणि त्या सर्व मोफत आहेत याचा प्रचार व्हावा हा एक उद्देश आहे. पोस्टर प्रदर्शन माध्यमातून आहे, त्याचप्रमाणे काही चर्चासत्र, प्रश्नमंजुषा ह्या सगळ्या माध्यमातून आपण आपला विषय खालपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तर असे काही उपक्रम आमच्या जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग, त्याचप्रमाणे जिल्ह्यातले आमचे जेवढे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सच्या माध्यमातून आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत काम करतात त्यांच्यामार्फत राबवण्यात येणार आहेत. तर या सर्व कार्यक्रम जे आहेत ते माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अंमलबजावणी करत असतो.
1: नक्कीच. एड्स बाबत कुठल्याही व्यक्तीला जर माहिती घ्यायची असेल तर त्याची गोपनीयता नक्कीच राखली जाते आणि यासाठी जर त्याला समक्ष न भेटता टोल फ्री क्रमांक हवा असेल किंवा त्याला कॉलवर संपर्क साधायचा असेल तर कसा साधता येऊ शकतो?
0: नक्कीच. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जो टोल फ्री क्रमांक आहे तो 1097 आहे. आता आपल्या बऱ्याच जणांना काय होते की प्रत्यक्ष भेटून समोरासमोर काही प्रश्न विचारायला संकोच असतो, मग तो लैंगिकतेविषयी असू शकतो, एच आय व्ही एड्सविषयी असू शकतो, किंवा काही प्रश्न जे असतात की त्यांना समक्ष भेटून विचारणं एकतर शक्य नसू शकतं अंतरामुळे किंवा काही खर्चामुळे आणि काही वेळेस संकोचमुळे. तर अशा व्यक्तींना हा नंबर खूप उपयोगी आहे. ते घर बसल्या बसल्या या 1097 क्रमांकावर फोन करून, म्हणजे आधी मिस कॉल पाडला जातो, लगेच उचलला जात नाही, पण त्यांच्या साईडने परत तुम्हाला फोन येतो. त्यावेळेस तुमचे प्रश्न तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत ज्या शब्दात विचारायचे ते विचारू शकता. कुठल्याही शंका त्या ठिकाणी विचारून त्या क्लिअर केल्या जातील. भारतात पूर्ण वेगवेगळ्या 16 भाषांमध्ये ही हेल्पलाईन उपयोगी आहे आणि टोल फ्री आहे, कसलाही खर्च नाही. यामध्ये तुमची आयडेंटिटी कसली डिस्क्लोज होणार नाही, हे फक्त लोकेशन विचारलं जातं की तुम्ही कुठल्या भागातून बोलताय, तेवढंच त्यांना गरजेचं असतं. तुमचं नावची गरज त्यांना नसते. तर सगळ्यांसाठी उपयोगी असा नंबर आहे. त्यामध्ये तुम्ही एच आय व्ही एड्सबद्दलच्या सुविधांची विचारू शकता, त्याबाबत काही शंका असल्या ते विचारू शकता, तपासणी कुठं करायची, ट्रीटमेंट कुठं घ्यायची, ह्या सगळ्या बाबतची माहिती या टोल फ्री क्रमांकावर दिली जाते.
1: नक्कीच. जागतिक एड्स दिनानिमित्त श्रोत्यांना किंवा जे कोणी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत किंवा आपल्या कम्युनिटीमधल्या प्रत्येकांना काय संदेश द्याल?
0: या दिनांच्या निमित्ताने मी एवढंच सांगेल की एच आय व्ही एड्स हा आजार संसर्गजन्य नाही आहे आणि प्रत्येकजण आपण आज शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, सुशिक्षित आहे असं म्हणतो, त्यावेळेस एच आय व्हीबद्दलची बेसिक माहिती आजकाल प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. ही माहिती जर आपल्याकडे असेल तर आयुष्यभरात आपल्याकडे एच आय व्ही संसर्ग येण्याचा विषय नाही आहे. दुसरी म्हणजे एक ही माहिती आपल्याकडे जर असेल तर आपण इतरांना पण ती माहिती दिल्यामुळे एक सामाजिक कार्याला हातभार लावू शकतो. आणि विशेषतः यूथ जी आहे, नेक्स्ट जी जनरेशन आहे आपली भारताची, उत्पादनक्षम शक्ती जी आहे भारताची, तर ती आपल्याला एच आय व्ही निरोगी ठेवायची आहे. तर जेवढ्या लोकांना ही माहिती आहे त्यांनी तिचा जर प्रसार केला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये, यूथमध्ये ही एच आय व्ही एड्सबद्दलची माहिती जाईल आणि भविष्यात आपलं एच आय व्ही ट्रान्समिशनचं जे काही सध्या प्रमाण आहे ते अत्यंत नगण्य होण्याची शक्यता आहे. आपल्याला हे झिरोवर न्यायचं आहे. झिरोवर न्यायचं पहिल्या 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. एक तर एच आय व्ही एड्सबद्दलचं नॉलेज असणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळं काय होणार आहे की एक तर गरजेनुसार आपण स्वतःची तपासणी करून घेऊ, आपल्याला आजार असेल तर आपण उपचार करून घेऊ, आपल्याला आजार नसेल तर आपल्याला माहिती ती दुसऱ्यांना चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आपल्याकडून कलंक व भेदभावाच्या घटना होणार नाही. साहजिकच पॉझिटिव्ह व्यक्तीला सकारात्मक वागणूक मिळाल्यावर त्याचंही आयुष्य वाढणार आहे आणि सगळ्यांची वागणूक चांगली असल्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे कमी होणार आहे. ओव्हरऑल हा सगळा परिणाम होणार आहे. तर मी सगळ्यांना हेच आवाहन करेल की जे आपल्या पद्धतीने बेसिक एच आय व्ही एड्सबद्दलची आपल्याकडं सविस्तर माहिती असू द्या आणि गैरसमज कोणत्याही प्रकारचा आपण बाळगू नये.
1: नक्कीच. एच आय व्ही एड्सबाबत जी काही तुम्ही माहिती दिली, जे काही मुलाचं मार्गदर्शन केलं, ते नक्कीच श्रोत्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि 1097 हा टोल फ्री क्रमांकसुद्धा तुम्हाला जर कुठल्याही स्वरूपाची माहिती हवी असेल तर हा क्रमांक तुम्ही या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आज आपल्यासोबत होते अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स व प्रतिबंध विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव सर. मंडळी, ही मुलाखत आपण नुकतीच ऐकली. थोड्याच वेळामध्ये आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
3: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
2: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
3: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
2: हम्म, तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगरमधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक

0: चेसा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.
1: तूने अभी देखा नहीं, देखा है तो जाना नहीं, जाना है तो माना नहीं, मुझे पहचाना नहीं. दुनिया दीवानी मेरी, मेरे पीछे पीछे भागे, किसी में है दम, यहाँ ठहरे जो मेरे आगे, मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसी से भी हारे नहीं हम.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. दिलबंद गाणी हा आपला शो सुरू आहे. आजच्या शोचा विषय आहे धून एक नगमे अनेक. यामध्ये एकाच चालीवर सेम टू सेम असलेल्या वेगवेगळ्या गाण्यांची खासियत आणि सुंदरता आपल्याला ऐकायला मिळेल. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाईमुळे यांनी.
2: श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाईमुळे. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मित्रांनो, आजच्या दिलबंद गाणी या सदरामध्ये अतिशय एक हटके विषय आपण घेतला आहे. त्याचं नाव दिलंय धून एक नगमे अनेक. या नावावरूनच आपण समजला असेल की एकाच धूनवर आधारित अनेक गाणी कशी बनली जातात त्याविषयी आपण जरा संगीतमय आढावा घेणार आहोत. मित्रांनो, संगीत ही एक नशा आहे आणि नशा असूनही ती सात्विक अशी नशा आहे. नुसतं टाइमपास म्हणून, मनोरंजन म्हणून किंवा गाणं म्हणण्यासाठी ते गाणं झेरॉक्स काढल्यासारखं वरवर आणि उडत उडत जर ऐकलं ना तर कदाचित त्या गाण्याचं अंतरंग, त्याचं सौंदर्य आपल्याला कधी समजायचंच नाही. कधी विशिष्ट वाद्यांची, संगीताची मेलडी, काउंटर मेलडी, मायक्रो मेलडी हे शब्द तर आज किती जणांना समजतील ही तर शंकाच आहे. ठीक आहे, शास्त्र तंत्र जरी नाही समजलं तरी पण कान मात्र तयार असणं गरजेचं आहे. आज आपण अशाच काही धून ऐकणार आहोत की ज्या धूनवर सेम टू सेम अनेक हिंदी आणि मराठी गाणी तयार झाली, पण आपल्याला ती गाणी एकदम सारखीच सुरावटीची आहेत हे लवकर लक्षातच येत नाही. आता हेच पहा ना, 1951 नौजवान नावाचा चित्रपट होता, त्याला संगीत दिलं होतं SD बर्मन साहेबांनी. आणि त्यावेळेस म्हणजे 1951 तर तुमच्या आमच्यापैकी कुणाचा जन्मही झाला नसेल, त्यावेळेस लता दिदींचा अतिशय कोवळा आणि मधुर असा स्वर आणि अतिशय मधुर असं गीत SD बर्मन साहेबांनी दिलं. ते गाणं होतं थंडी हवा आहे लहराते जाए. बिहाग रागावर आधारित असलेली ही जी सुरावट आहे, या सुरावटीला नंतर अनेक जणांनी कसे पैलू पाडले, अनेक जणांनी कशा वेगवेगळी गाणी दिली हे आपण आता पुढे ऐकणारच आहोत. प्रथम आपण हे गाणं ऐकूयात नौजवान चित्रपटामधलं, की ज्या गाण्याच्या धूनवर नंतर कोणती कोणती गाणी बनली ती आपण ऐकणारच आहोत.

याच धुनवर आधारित मित्रांनो, 1966 मध्ये ममता नावाचा जो चित्रपट होता त्यामध्ये संगीतकार होते रोशन साहेब. त्यांना ही धून त्यांच्या डोक्यात कशा पद्धतीने बसली होती माहीत नाही, परंतु अतिशय अजरामर असं गाणं रहे ना रहे हम हे ममता चित्रपटातलं गाणं त्यांनी याच धुनवर बनवलं. हे गीत आपण ऐकूयात. बघा तुम्ही, जरा मनातल्या मनात गुणगुणा बघा आणि पहा की सेम टू सेम सुरावट आहे. रहे ना रहे हम.

त्यानंतर अजून एक उदाहरण याच धुनवर आधारित 1985 मध्ये सागर नावाचा चित्रपट आला होता. त्याचे संगीतकार होते आर डी बर्मन साहेब, गीतकार होते जावेद अख्तर साहेब. आणि या चित्रपटाचं जे टायटल सॉन्ग होतं सागर किनारे, या गाण्याच्या सुरावटी बिलकुल जसून तशा. ऐका हे गाणं.

अजून एक उदाहरण, 1983 मध्ये अगर तुम ना होते या नावाचा चित्रपट आला. त्यामध्ये हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते हे टायटल सॉन्ग तयार केलं गेलं. पुन्हा एकदा संगीतकार होते आर डी बर्मन साहेब. हे गीत देखील तुम्ही त्याच पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न करा की सुरावट कशी बिलकुल सेम टू सेम आहे. जर आपण हार्मोनियम घेऊन बसलो आणि आपण वाजवायला सुरुवात केली तर फक्त शब्द बदलतील, सुरावट अगदी तीच राहील. ऐका ते गाणं.

अजून याच धुनवर आधारित अनेक गाणी आहेत. तुम्ही जर का बारकाईने जर ऐकायची सवय असेल तर तुमच्या लक्षात येईल, आपल्या मनातूनच लक्षात येईल की अरे हे गाणं तर बिलकुल त्या धुनशी साधर्म्य असलेलं असंच गाणं आहे. संगीतकार मदन मोहन यांच्या आपकी परछाईमधलं गाणं यही है तमन्ना, तेरे घर के सामने मेरी जान जाए, किंवा बंडलबार्ज चित्रपटामधलं नगमा हमारा गाए गाए जमाना, किंवा नरम गरम चित्रपटामधलं हमें रास्तों की जरूरत नहीं, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. पण आपल्याला मात्र बारकाईने गाणं ऐकायची सवय असेल तरच ही सुरावट आपल्या लक्षात येईल. प्रख्यात संगीतकार आणि गझल गायक पाकिस्तानचे मेहंदी हसन यांनी 1980 भारतामध्ये येऊन काही गझलांच्या मैफिली दिल्या. अतिशय सुंदर अशा त्या मैफिली होत्या. त्यानंतरच्या काळात काळाच्या पडद्याआड गेलेली जी गझल आहे त्या गझलला सुगीचे दिवस येऊ लागले होते. कारण का तर त्यानंतर जगजीत सिंग, चित्रा सिंग, गुलाम अली यांच्या गझलांना हिंदी चित्रपटामध्ये राजाश्रय मिळाला. मेहंदी हसन यांची रंजिशी सही, दिल दुखाने के लिया या धुनवर आधारित काही गाणी जन्माला आली. ते गाणं आपण ऐकूयात

1993 चा गाजलेला चित्रपट रोजा, यामध्ये संगीतकार ए आर रहमान यांनी या चित्रपटाचं टायटल सॉन्ग थोडंसं मेलडियस बदल करून आणि गाणी त्याची गती वाढून त्याचं असं रूपांतर केलं, ते आपण ऐकूयात. हे ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सुरावट बिलकुल सेम टू सेम आहे.

अशाच धुनचा उपयोग आता ही जी हिंदी सुरावट आहे, या हिंदी गाण्यांची सुरावट आहे, ती बिलकुल सेम टू सेम मराठीमध्ये देखील ही सुरावट ऐकायला मिळते. अर्थात यामध्ये कोंबडी अगोदर की अंडा अगोदर या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. सगळे स्वर तेच आहेत, परंतु त्यामध्ये लपलेली सूक्ष्म धून कशी पकडावी ती ऐकावीच लागते. हे मराठी गीत ऐका, याची सुरावट म्हणजे याची जी धून आहे तुम्हाला त्याच्याशी बिलकुल साधर्म्य असलेलं आढळून येईल.

आता आपण मराठी गाण्याविषयी पण थोडक्यात बोलतो आहोत म्हणून अजून एक मनोरंजक उदाहरण आहे का, दिलवाले चित्रपटामधला हे गीत ज्या मराठी गाण्याच्या धुनवर बनवलं गेलं, संगीतकार होते नदीम श्रवण. ते मराठी गीत तर आपण नंतर ऐकूच, पण प्रथम हे 1994 साली दिलवाले या चित्रपटामधलं गीत ऐकूयात. जीता था जिसके लिए मैं मरता था.

मित्रांनो, आता हे जे गीत आपण ऐकलं ते गीत ज्या मराठी गाण्याच्या धुनवर बनवलं गेलं तर अतिशय सुंदर गाणं होतं. हा सागरी किनारा ओला सुगंधवारा.

मित्रांनो, कुठलंही गाणं घेतलं तरी त्याचा बेस हा शास्त्रीय रागदारीवरच आधारित असतो, त्याशिवाय गाणं बनू शकत नाही. पण कित्येकदा मिश्र राग वापरून थोडीशी आधुनिक त्याच्यामध्ये तोडफोड करून गाणं मीटरमध्ये बसवून धून नावाच्या मुशीमध्ये ते ओतलं जातं आणि नंतर पुढे वारंवार त्याच धूनमध्ये थोडासा बदल करून त्याची गती थोडी कमी जास्त करून अजून थोडी त्याला लिपस्टिक किंवा पावडर लावून नवीन गाण्याच्या रूपात ते सादर केलं जातं. परंतु ते सामान्य माणसाला लवकर समजत नाही. आता हे गीत आहे का, सरस्वती चंद्र चित्रपटामधून मुकेश यांनी गायलेलं यमन कल्याण रागावर आधारित असलेलं हे गीत आणि त्या गीतावर आधारित असलेलं दुसरं गीत आपण ऐकूया.

आता चंदन सबदन हीच सुरावट, अशीच धून गीताच्या शब्दांना आणि त्याच्यामधल्या भावांना, त्याला न्याय देण्यासाठी ज्या धूनमध्ये शब्द गुंतले जातात त्यामधूनच अजरामर अशी गाणी तयार होतात. हे गीत ऐकूयात आपण.

0: मित्रांनो, संगीताच्या महासागरामध्ये अशा अनमोल मोत्यांचं अगणित सौंदर्य लपलेलं आहे. त्याचा आस्वाद घ्यायला वेगळ्या प्रकारच्या संवेदना आणि वेगळीच तार लागलेला असा मेंदू असावा लागतो. उथळ उथळ संगीताच्या कोरड्या किनाऱ्यावर पाण्यात बालिश खेळ खेळण्याचं ते काम नाही आहे. स्वर्गीय सुरावटी, त्यांचं सौंदर्य, प्रचंड अर्थ भरलेले शब्द आणि संगीताची कमान याचा साक्षादे खोलवर उतरावंच लागतं. अन्यथा हातामध्ये फक्त शंख शिंपले आणि थोडीशी वाळूच लागते. कैसे मिलते हमे गहरे मुरात, तैरते रहे अगर पानी के झाकुस.
1: नगरकर कार्यक्रमाता वेगवेगळ्या सुंदरता आपण ऐकलीत. दर केला ऑल इंडिया रेडिओचे ये इथे.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

साध्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

मी सायरस बारसकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रथमेश परब आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरीला सफरीला।
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM।

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।